सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 22 मे 2026 पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी रेणुका पुरंदरे आपलं स्वागत करते सनईच्या या मंगलध्वनीसह.

श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर सादर केलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. आता थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या, तसंच 6:05 वंदनवार हे कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
7: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो। एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञान

मोठी झेप घेतली आहे. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का? किती सुरक्षित आहे? भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 6:35 ऐकूया कार्यक्रम रामचरितमानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन। भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533।
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 40वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 40वा श्लोक। आजच्या श्लोकात ज्ञानयुक्त कर्म केल्यावर आचरणात आणायचा कर्मयोग किती श्रेष्ठ आहे याविषयीचा उपदेश भगवंत करतायत। या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे आहे, या कर्मयोग बुद्धीनी आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही आणि त्यात दोषही उत्पन्न होत नाहीत, आणि कर्मयोगाचं अल्प देखील आचरण जन्ममरणरूपी महाभयापासून मनुष्याला मुक्त करतं। माऊलींनी या श्लोकाला ओवीबद्ध करताना म्हटलंय, तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत कर्मधारे राहाटिजे, परी कर्मफळच निरीक्षजे जैसा मंत्रज्ञू न बाधिजे भूतबाधा। बुद्धियोगात ज्ञानयोगानी प्राप्त होणारी स्थिती ही कायम राहते। बुद्धियोग रूपी सद्बुद्धी पूर्ण प्राप्त झाली असताही असलेली कर्मबंध रूपी उपाधी बाधू शकत नाही। या गीता श्लोकाचा भावानुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, न बुडे येथ आरंभ न घडे विपरीतही, जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी। स्वल्प अल्प असं काहीही पुण्य जोडलेलं असेल, सत्कर्म केलेलं असेल, तेव्हा काहीच कमी पडत नाही। सर्व प्रकारच्या भयापासून माणूस मुक्त होतो। लोकमान्य टिळकांनी या श्लोकावर भाष्य करताना म्हटलंय, कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धी मिळाली नाही तरी केलेलं कर्म फुकट न जाता पुढल्या जन्मांमध्ये ते उपयोगी पडतं, आणि जन्मोजन्म अशी भर पडत जाऊन अखेर केव्हा ना केव्हा तरी खरी सद्गती मिळते। गीता वाचस्पती भिडे शास्त्री यांनी या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हटलंय, यात कर्मयोगात अनुक्रमाचा पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही। या धर्माचा कर्मयोगाचा थोडा अंश देखील मोठ्या भयापासून संरक्षित करतो। आजच्या श्लोकाचं विवरण करायचं झालं तर या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभलेल्या कार्याचा अर्थात बीजाचा नाश होत नाही। यामध्ये निष्काम भावानी कर्म केलेलं असल्याने मर्यादित कर्मफलाचा दोष येथे उत्पन्न होत नाही। तेव्हा या निष्काम कर्माचं म्हणजे या कर्मयोगाचं या धर्माचं अल्प आचरणही जन्म मृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करतं। म्हणून हा कर्मयोग समजून घ्यावा असा आग्रह भगवंत करतायत। याप्रमाणे थोडं तरी आचरण आपल्याकडून घडावं असं भगवंत सुचवतायत। याचं बीज रुजवा, हे बीज कधीही नष्ट होत नाही। या जड प्रकृतीकडे या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता नसते, किंवा ते सत्य पूर्णपणे नष्ट करण्याचं कसलं शस्त्रही तिच्या जवळ नसतं। प्रकृती त्यावर आवरण घालू शकते किंवा थोडी अडवणूक करू शकते, पण आरंभ केलेल्या कर्माला नष्ट करू शकत नाही। समत्वानी केलं तर त्याचं पुण्यात्मक किंवा पापात्मक बंधन निर्माण होत नाही, अशा पद्धतीने केलेल्या कर्माचा नाश होत नाही आणि त्या कर्मानी दोषही निर्माण होत नाही। यज्ञादी सकाम कर्मांचा नाश होणं आणि त्यात विघ्न येणं हे शक्य आहे। म्हणून ज्या कार्यात जय पराजयादी सकामतेचा लवलेशही नसतो ते कार्य काही कारणांनी थांबलं तरी त्याचा नाश होत नाही। हा श्लोक समजून घ्यायचा तर नेहाभिक्रम नाशोस्ती म्हणजे याच्या आरंभाचाही नाश होत नाही। प्रत्यवायोन विद्यते म्हणजे याच्या अनुष्ठानाचं उलट फळही मिळत नाही। स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात म्हणजे याचं थोडंसंही अनुष्ठान जन्ममरण रूपी महान भयापासून रक्षण करतं। आधी आपण समत्वाचं महत्व समजून घेतलं। या श्लोकात भगवंत सांगतायत की समत्वाचा किंवा त्या विचाराचा केवळ आरंभ झाला किंवा ते प्राप्त करण्याविषयीची समजून घेण्याविषयीची जिज्ञासा झाली तरी या आरंभाचा कधी नाश होत नाही, कारण अविनाशाचा उद्देश अविनाशीच असतो, नाशवानाचा उद्देश नाशवानच असतो। पेरिले ते उगवते, उत्तम बीज पेरलं तर धान्य उत्तमच येणार, तसं समत्वाचा उद्देश कल्याण हा आहे, तर तो हेतू साध्य होणारच। एकदा का जीवनात आचरणात व्यवहारात समत्व आलं आणि त्यात कोणतीही उणीव राहिली तरी त्याचं उलट फळ मिळत नाही। यज्ञ दान तप आदी सकाम कर्म करून त्याचं फळ मिळतं, पण ते नाशवंत असतं। पण निष्काम कर्म किंवा समत्व भावनेने एकच

फळ मिळतं आणि ते म्हणजे कल्याण. जसं एखादा पांथस्थ चालता चालता वाटेत थांबला किंवा झोपला तर तो जिथून निघाला होता तिथे पुन्हा परत येत नाही, तर जिथपर्यंत तो पोचला तिथपर्यंतचा रस्ता मागेच राहतो. तसंच जेवढं समत्व जीवनात उतरतं त्याचा नाश होत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, म्हणजे निष्काम भाव थोडा असला तरीही सत्य आहे आणि भय महान असलं तरीही असत्य आहे. जसं मणभर कापूस असेल तर त्याला जाळण्यासाठी मणभर अग्नीची आवश्यकता नाही. कापूस एक मण असो की शंभर मण असो, त्याला जाळण्यासाठी एक ठिणगी पुरेशी आहे. कापूस स्वतः ज्वलनशील असल्याने अग्नीबरोबर जाईल. या ठिकाणी असंगता अग्नी आहे आणि संसार कापूस आहे. संसारापासून असंग होताच संसार आपोआप नष्ट होईल, कारण मुळात संसाराची सत्ता नसल्याने त्याच्याशी कधी संगत झाला नाही. या श्लोकातून काय लक्षात घ्यायचं तर अर्जुन हा अनाठायी करुणेने व्याकुळ आहे. त्याला क्षत्रिय धर्माचा पुरुषार्थाचा विसर पडलाय. अधर्मानी वागणाऱ्यांबद्दल आत्मीयता वाटतेय. अन्यायी वर्तनाला अनाठायी क्षमा करण्याची त्याची वृत्ती जागी झालीय. इतरांना मारल्यानंतर होणाऱ्या परिणामांविषयी त्याला दुःख वाटतंय. अंतःकरणाचा दुबळेपणा, कच खाऊ वृत्ती यामुळे त्याला स्वत्व, स्वकर्तव्य आणि स्वतःच्या क्षमतेचा विसर पडलाय. विषादातून बाहेर काढण्यासाठी भगवंत कर्मयोगाचा विचार सांगतायत. अनासक्त बुद्धीनी सतत कर्म करावं, त्याचं फळ ईश्वराला अर्पण करावं, सृष्टीचक्र सांभाळावं, कर्मात कौशल्य असावं, अपेक्षित फळ मिळालं नाही मिळालं, दुसऱ्याला जास्त मिळालं या विचारांनी राग द्वेष मत्सर वाढतो. कर्मयोग म्हणजे फळाविषयी समबुद्धी असणं, मिळालं ते स्वीकारावं आणि चित्ताचं समाधान कायम ठेवावं म्हणजे योग. फळाची आशा नसली की चित्त शुद्ध होतं आणि कर्ममय जीवनात कौशल्य आपोआप येतं. चित्तशुद्धीनंतर आत्मज्ञानाची साधना सहज होते आणि देहबुद्धी नष्ट होते. आत्मज्ञानाने कर्माच्या फळाचा विचार येत नाही. कर्म पूर्ण झालं तर आनंद मिळतो, कर्म पूर्ण झालं नाही तरी दुःख वाटण्याचं कारण नाही. कर्म परमेश्वराला अर्पण केलं की ते परिपूर्णच होतं. जीवदशेत देहाशी ऐक्य असतं पण लीन झालं तर कर्मबंधन तुटतं. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली की पापपुण्य कर्मबंधन कर्मयुक्ती याचा विचार नष्ट होतो. संसाराच्या भयाची आणि जन्ममृत्यूच्या भयाची भीती नष्ट होते. ईश्वराच्या आज्ञेनुसार ईश्वरासाठी ईश्वरार्पण बुद्धीनी कर्म करणं हा कर्मयोगाचा प्राण आहे. ज्ञान वापरून कौशल्यपणाला लावून आवश्यक तो वेळ देऊन कर्म करणं ही कल्पनाच भव्य दिव्य आहे. अशा कर्मानी समाधान तृप्ती शांती स्वास्थ्य मिळतं. यातून ईश्वरासन्मुख अंतरंग साधना होते. देहाच्या बंधनातून मुक्त झालं की आपोआप साधक मृत्यूच्या भयातून मुक्त होतो. कर्म केल्याशिवाय माणसाला राहणं शक्य नाही. शेतकऱ्यालाही घरी बसणं शक्य होत नाही. शेतात पेरणी करणं, पाणी देणं, नको ते गवत काढून टाकणं, जनावरांना चारा देणं हे सगळं आनंददायी असतं. पाऊस पडेल का, पीक किती येईल, पक्षी दाणे खातील का, खळ्यात चोरी होईल का असे विचारही त्याच्या मनात येत नाहीत, कारण कर्मात तो आनंद घेतो आणि ईश्वरी योजनेनुसार कर्मसिद्धांतानुसार त्याला फळ मिळतं. आजच्या संदर्भात हा श्लोक वैयक्तिक विकास आणि मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शक आहे. मनात फळाची कुठलीही आशा न ठेवता एखादं काम करायला नुसती सुरुवात जरी केली तरी तो आत्मिक आनंद मिळायला सुरुवात होते. प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. अशा कामामध्ये मी पूर्ण करू शकलो नाही तर, माझे प्रयत्न वाया गेले तर असा विचारच मनात येत नाही, कारण अशा कामाची नुसती सुरुवात हीच समाधान देणारी असते. याचे साईड इफेक्ट्स नसतात. हा श्लोक स्मॉल हॅबिट्सचं महत्व सांगतो. उदाहरणार्थ, माझ्या भोवती मी अस्वच्छता होऊ देणार नाही. एखाद्या दिव्यांग व्यक्तीला मी रस्ता क्रॉस करायला मदत करीन. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी मी दिवसातून थोडा वेळ काढून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारीन. या काही स्मॉल हॅबिट्स म्हणजे आत्मिक समाधान देणारी उदाहरणं. काहीही अपेक्षा न ठेवता अशी एखादी सवय अंगी बांधूया आणि जाता जाता निखळ आनंद मिळवूया. असा आत्मिक आनंद मिळवण्यासाठी आजच सुरुवात करायला काय हरकत आहे.

0: प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। श्री कृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 40वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी, श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण .पुणे @gmail.com

होतं सुजाता बापट यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजत आलेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: श्रोते हो आता प्रसारित करत आहोत भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळं आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोअरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिलकरता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाणांचा अगदी पुरेसा साठा आहे. आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं. या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलाय. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
0: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी

52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC-CT सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमीबाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आत्तापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या

0: प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम भूले बिसरे गीतचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोतेहो, सकाळचे 7:30 वाजत आलेत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

मंडळी, आठवला का हा चित्रपट? अगदी बरोबर, 1976 साली प्रदर्शित झालेला वसंत जोगळेकर दिग्दर्शित गूढ आणि सस्पेन्स थ्रिलर असा मराठी चित्रपट हा खेळ सावल्यांचा. याची कथा होती सुमती गुप्ते जोगळेकर यांची, तर पटकथा आणि संवाद लिहिले होते मधुसूदन कालेलकर यांनी. चित्रपटाला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गायक होते आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल. कलाकार होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आशा काळे, अशोक कुमार, अशोक कुमार, राजा गोसावी, लालन सारंग, जयराम कुलकर्णी. अहो, अशा तगड्या टीमला घेऊन हा चित्रपट बनवला गेला. त्यातली गाणी पण प्रचंड लोकप्रिय झाली आणि या सगळ्यांना कॅमेराच्या लेन्समधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सिनेमॅटोग्राफर मनोहर आचार्य यांनी. आता ऐकूया

0: या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये हॉरर विषय हाताळले गेले नसल्यामुळे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची भरपूर पसंती मिळाली. वसंत जोगळेकर यांच्या अनुभवी दिग्दर्शनामुळे रहस्याचा शेवटचा उलगडा चित्रपटात होईपर्यंत प्रेक्षक खिळवून ठेवले गेले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाजलेलं शीर्षक गीत.

देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
4: नमस्कार.
3: IVFच्या अनेक वेगवेगळ्या शंका ज्या आपल्या मैत्रिणींच्या किंवा श्रोत्यांच्या मनात आहेत त्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्यातला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे IVF कोणामध्ये गरजेचं आहे किंवा त्याचे काही क्रायटेरिया असतात का, याबद्दल सांगा.
4: निश्चितच क्रायटेरिया आहेत. त्यामध्ये सुद्धा फिमेल क्रायटेरिया आणि मेल क्रायटेरिया असे वेगळे वेगळे आहेत. सो फिमेल मध्ये युजली पेशंटचं एज काय आहे, किती वर्षांपासून ते प्रयत्न करतात आहेत, याच्या आधी त्यांनी काय काय ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट काय आहे, त्या व्यतिरिक्त सोनोग्राफी मध्ये दोन्ही बीजाशयात बीज किती शिल्लक आहे, याच्या व्यतिरिक्त पेशंटला अजून काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबेटीस, थायरॉइड, बीपीचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींचा कंबाईन विचार करून त्या पेशंटला IVF हे सजेस्ट केलं जातं.
3: आता जेव्हा हे फिमेलच्या अनुषंगाने असं त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, या IVFच्या आधी सुद्धा त्यांना काही वेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात का डायरेक्ट IVFची ट्रीटमेंट असते, याबद्दलही सांगा.
4: काही पेशंटला डायरेक्ट IVF सुद्धा सांगावं लागतं. जसं मी सांगितलं, पेशंटचे रिपोर्ट काय आहे आणि इन्फर्टिलिटीचं नेमकं कारण काय आहे, ते कारण आपण शोधून काढल्यानंतर त्याच्यासाठी त्या कारणासाठी जी बेस्ट ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे ती सांगणं हे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टचं काम असतं. आणि त्याच्यामुळे जर बेसिक ट्रीटमेंटनी त्या जोडप्याला प्रेग्नन्सी राहणं शक्य असेल तर बेसिक ट्रीटमेंट सांगितली जाते. पण रिपोर्टमध्ये जर बऱ्यापैकी अबनॉर्मॅलिटीज असतील तर आपल्याला शक्यतो हायर ट्रीटमेंट म्हणजे IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी, यांनी सक्सेस हा निश्चितच जास्त मिळू शकतो.
3: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काही जणांना डायरेक्ट IVFची ट्रीटमेंट आम्ही सजेस्ट करतो, मग याच्या मागे काय क्रायटेरिया असतो, कोणते असे पेशंट असतात?
4: IVFची ट्रीटमेंट सांगताना मेल आणि फिमेल दोन्ही फॅक्टर्स आपल्याला बघायला लागतात. समजा लग्न उशिरा झालं असेल, वय जास्त असेल, साधारण 35 नंतर भारतीय स्त्रियांमध्ये बीजांचा आकडा आणि त्याची गुणवत्ता, क्वालिटी क्वांटिटी दोन्ही सुद्धा कमी व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळे जो सोनोग्राफीमध्ये बीज कमी दिसत असतील किंवा AMHची व्हॅल्यू बऱ्यापैकी कमी येत असेल तर अशा वेळेला त्यांना आपण IVFचा सल्ला देतो. बीजाशया व्यतिरिक्त जर एखाद्या पेशंटच्या दोन्ही गर्भनलिका बंद असतील, त्या ओपन करण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु जर त्याची हेल्थ चांगली नसेल, फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा अनहेल्दी असतील, तर अशा पेशंट

0: पेशंटला पूर्वी कोणतीही ट्रीटमेंट नव्हती. बेसिकली टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफची सुरुवातच अशा पेशंट पासून झाली होती ज्यांना ट्यूबचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे जर एखादी पेशंट आपल्याकडे आली आणि जिच्या दोन्ही ट्यूब्स डॅमेज आहे, सो अशा वेळेला बाकी कोणतीही ट्रीटमेंट सजेस्ट न करता डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबी जर आपण सजेस्ट केलं तर आपल्याला त्यांना मूल देता येणं शक्य आहे.
1: अच्छा श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: एवल्या एवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया सुषमा श्रेष्ठा यांच्या स्वरातलं हे बालगीत.

0: श्रोते हो, याबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG. तर 7:55 ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पूना, गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना, गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार
3: सर. अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा. तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
6: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 ग्रॅम मध्ये येतं, म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 ग्रॅम पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली.
3: अच्छा.
6: तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाऊल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 ग्रॅम पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्विंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 ग्रॅम पासून 1500-1700 ग्रॅम पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर कारण आजच्या घडीचे 3 लाख रुपये किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 लाख रुपयापासून ते घेऊ तसा मग 10 लाख रुपयापर्यंत.
3: पण
6: माझं म्हणणं आहे लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
3: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
6: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत तर तुम्ही 50-100 ग्रॅम अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात.

0: फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 ग्रॅम पर्यंत बसतं. समय आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत, त्यामुळे त्या 150-200 ग्रॅम मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 ग्रॅम मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात, कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
1: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
0: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
1: अच्छा.
0: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी
1: नक्की,
0: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार.
1: आणि त्याचे बरेचसे प्रकार आहेत तुमच्याकडे.
0: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचे असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे. म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 ची असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 लाख रुपयामध्ये सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आजचा जो विषय आहे त्यावर आपण याआधी सुद्धा बोललेलो आहोत, पण आज पुन्हा एकदा तो विषय बोलायचा आहे, कारण ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इन्व्हेस्टरची मानसिकता. कुठलीही परिस्थिती असू दे, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असू दे, तणावाची परिस्थिती असू दे, मार्केट खूप अप होऊ दे किंवा खूप डाऊन होऊ दे, द्विधा मनस्थितीही होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: सो गुंतवणूकदारांच्या वर्तणुकीवर म्हणजे इन्व्हेस्टर बिहेवियर म्हणजे वेगवेगळे मुद्दे येतात. त्यातला पहिला मुद्दा आहे हर्ड मेंटॅलिटी. जेव्हा मित्र किंवा नातेवाईक एखाद्या स्टॉकमध्ये पैसे कमवतात तेव्हा आपणही विचार न करता तिथेच गुंतवणूक करतो. सो ही झाली हर्ड मेंटॅलिटी. लॉस एव्हर्जन, नुकसानाची भीती. नफ्यापेक्षा नुकसानाचेच दुःख जास्त होते, त्यामुळे अनेक जण तोट्यात असलेले शेअर्स कधीतरी वाढतील या आशेनं धरून ठेवतात. फोमो, संधी हुकण्याची भीती. मुद्दा काय बघा, बाजारात तेजी असताना मी मागे राहीन की काय ह्या भीतीने महागड्या किमतीत गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. शिस्तबद्ध गुंतवणूक SIP यावरचे उत्तम उपाय आहेत. अँकरिंग बायस, भूतकाळातल्या किमतीला चिटकून राहणं, म्हणजे शेअर्सची किंमत पूर्वी 500 होती आणि आता तो 300 मिळत आहे म्हणून तो स्वस्त वाटायला सुरुवात होते. फंडांची परिस्थिती काय किंवा त्या कंपनीची परिस्थिती काय याचा कुठेही सारासार विचार न करता. सो ह्याच्यात काय मुद्दा महत्वाचा आहे, काय लक्षात घेतलं पाहिजे, जसं तुम्ही म्हणालात सध्याची परिस्थिती आणि भविष्यातल्या संधी बघून आपल्याला निर्णय घ्यायचा, केवळ जुन्या किमतीकडे बघून नाही. सो एकंदरीतच जेव्हा इन्व्हेस्टर बिहेवियरचा विचार होतो तेव्हा ओव्हर

0: मॉनिटरिंग टाळा, रोजच्या रोज बघून गुंतवणूक करणं टाळा, शांतपणे विचार करून पेशंटली लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला पेशंट इन्व्हेस्टर म्हणून तयार करा आणि प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टर म्हणून पुढे या. इन्व्हेस्टरचं बिहेवियर कंट्रोल ठेवणं हे त्या इन्व्हेस्टरच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. त्या मानसिकतेवर जर विजय मिळवला तर यश जीवनात जसं प्राप्त होतं तसंच मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून आपण तयार झालो तर यश प्राप्त करणं, योग्य गुंतवणूकदार म्हणून यश प्राप्त करणं हे नक्की आणि सहज शक्य आहे.
1: वा, या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. असा सल्ला ऐकूयात उद्याच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: मिळवला तर यश जीवनात जसं प्राप्त होतं तसंच मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून आपण तयार झालो तर यश प्राप्त करणं, योग्य गुंतवणूकदार म्हणून यश प्राप्त करणं हे नक्की आणि सहज शक्य आहे.
1: वा, या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. असा सल्ला ऐकूयात उद्याच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती, पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रामध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाईन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल्वेभवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. कान चित्रपट महोत्सवात काल संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवलेला एक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड नावाचा हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांच्या चमूनं केवळ 14 दिवसात तयार केला आहे. त्यासाठी अंदाजे $500,000 खर्च आला आहे. राज्यात प्राणघातक अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचं परिवहन विभागानं म्हटलं आहे. परिवहन विभागाच्या कठोर आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांमुळे यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यातल्या प्राणघातक अपघात आणि मृत्यूंची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 8% कमी झाले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंगचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंगचा संघ 140 धावांवर सर्वबाद झाला. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामी

0: बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
1: श्रोतेहो कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात मनोहर सांबरे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी।

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
1: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
2: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826।
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना। उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार।
0: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज।
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास।
0: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
4: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया महादेव साखरदंडे यांची रचना. संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी. स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999-1827.
5: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: श्रोते हो, आता ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली संत जनाबाई यांची रचना.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकरांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता ऐकूया दत्ता पाटील यांची मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली रचना प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आयव्हीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
2: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात
3: प्लॅनेट फर्निचर देवाची उरुळी पुणे
4: संपर्क 9689911240
3: 9689911240
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंतच आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999182 7
6: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंत

0: होती दीप्ती कंज्युमर प्रोडक्ट
1: लिक्विड सोप फिनाइल डिटर्जंट पावडर परफ्यूम्स रूम फ्रेशनर्स अत्तर लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंज्युमर प्रोडक्ट्स विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड दीप्ती कंज्युमर प्रोडक्ट्स घराघरात स्वच्छता मनामनात प्रसन्नता
2: मॅथ्सची भीती वाटते पाढे पाठतच नाहीत
3: मग आता ही भीती घालूया
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात
3: ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 88 88 56 00 11 श्रोते हो कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमागीत चित्रपट वरदक्षिणा

श्रोते हो, आता ऐकूया शंकरराव कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमांचं गीत, सुधीर फडके यांच्या स्वरात, चित्रपट माझं घर माझी माणसं.

झाडावरती खडे लटकले, झाडावरती खडे लटकले, घड्यात होते पाणी, त्या पाण्याच्या वड्या कापुली.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826. Ambition.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खाते

0: किफायतशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता ऐकूया ये रे माझ्या मागल्या या चित्रपटातलं ग दि माडगुळकरांचं गीत. संगीतकार आहेत वसंत देसाई, तर स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं पाहू रे किती वाट या चित्रपटातलं ग दी माडगुळकरांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्हीव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
3: भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
2: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087 8087 97।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
7: संपर्क 96 899 11 240 9689 99 11 240।

0: ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गदिमा गीत, चित्रपट ऊन पाऊस.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत काल नवी दिल्लीत एक बैठक झाली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सुधारणा कशा पद्धतीनं पुढे न्याव्यात, तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता यांना चालना देण्याबाबत या बैठकीत मंत्री परिषदेतील सदस्यांनी आपापले दृष्टिकोन आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमांवर सांगितलं आहे. राज्यातील दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच HSRP पाटी

बसवण्यासाठी राज्य शासनानं 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती. मात्र केवळ 50% जुन्या वाहनांवरच HSRP बसवण्यात आल्याचं आढळून आल्यानं शासनानं ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीत तसंच एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या अनुषंगाने टंचाई स्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावं असे निर्देश सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते काल सांगलीत आढावा बैठकीत बोलत होते. पश्चिम बंगाल सरकारनं सर्व सरकारी मदरशांमध्ये वंदे मातरमचं गायन करणं अनिवार्य केलं आहे. मदरसा शिक्षण विभागानं याबाबत निर्देश जारी केला असून यापुढे अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील संस्थांमधील विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम गाणं बंधनकारक असेल. हा निर्णय पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांची जागा घेईल. गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचं आंतरजिल्हा टोळी उघडकीस आली असून

बहार आणि मदरसा शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील संस्थांमधील विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम गाणं बंधनकारक असेल. हा निर्णय पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांची जागा घेईल. गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचं आंतरजिल्हा टोळी उघडकीस आली असून पोलिसांनी नागपुरात छापा टाकत 4 आरोपींना अटक केली. या कारवाईत बनावट नोटा, हायटेक प्रिंटर, संगणक साहित्य आणि अर्धवट छापलेल्या नोटा जप्त करण्यात आल्या. ATM मध्ये बनावट नोटा जमा केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. शब्दांना जेव्हा भावनांचे पंख फुटतात तेव्हा कविता जन्माला येते, आणि जेव्हा त्या कवितेला सुरांची साथ मिळते तेव्हा ती हृदयात घर करून बसते. मराठी काव्यविश्वात आणि संगीतविश्वात आपल्या शब्दांनी, तरल भावनांनी आणि तितक्याच रोखठोक मांडणीनं गेली अनेक दशकं ज्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलंय असं नाव म्हणजे संदीप खरे. संदीपजींच्या लेखणीत कमालीची जादू आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं. कधी ते प्रेमात पडलेल्या तरुणाचे हळवे कवी होतात, तर कधी आयुष्याचं गंभीर तत्वज्ञान सांगणारे मार्गदर्शक. आजच्या भागात आपण संदीप खरे यांच्या अफाट लेखणीचा प्रवास अनुभवणार आहोत त्यांच्या काही अजरामर गीतांच्या माध्यमातून. कार्यक्रमाची सुरुवात करूया बालपणीचं कुतूहल जागवणाऱ्या या गीतानं. ऐकूया सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संदीप खरेंनी लिहिलेलं हे बालगीत.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
0: संपर्क 0206701900।

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतोत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकीसरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 8885600011.
5: संदीप खरे

त्यांनी इयत्ता 4वीत असताना पहिली कविता लिहिली होती. त्यांचा जन्म 13 मे 1973 ला झाला. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्यांनी कविता आणि कथांसाठी पारितोषिकं मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेनं आयोजलेल्या उमलते अंकुर या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची घटना ठरली. श्रोते हो, आता बालपणीच्या अल्लड विश्वात घेऊन जाणारं त्यांचं एक गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार आहेत सलील कुलकर्णी.

0: çok.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29-100.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
5: श्रोते हो, इकड राजा तिकड राजा हे गाणं ऐकलं की मनावरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून जातो. संदीपजींच्या लेखणीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. ते जितक्या सहजतेनं लहान मुलांच्या भावविश्वात शिरू शकतात तितक्याच ताकदीनं ते सामाजिक वास्तवावर आणि माणसाच्या दुटप्पी स्वभावावरही बोट ठेवतात. संदीप खरे म्हणजे फक्त प्रेमाचे कवी नाहीत, तर आजच्या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गर्दीचा भाग बनू पाहतोय, तिथे त्यांचा स्वतंत्र विचार जागृत राहतो. त्यांच्या याच विद्रोही पण तितक्याच प्रामाणिक भावनेतून जन्माला आलेलं हे गीत ऐकूया संदीपजींच्याच आवाजात.

श्रुते हो या गीताच्या श्रुते हो हे गीत चा उत्तम प्रकारे सादर झालं नाही याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर कार्यक्रमात पुढे वळूया. मौनाची भाषांतरं, नेणिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता आणि अगोबाई ढगोबाई या त्यांच्या कविता संग्रहांची विक्रमी विक्री झाली.

आहे. सलग अनेक वर्ष हाऊसफुल गर्दीत सुरू असलेला आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये इतिहास घडवतो आहे. तर श्रोते हो, आपल्या मनातल्या हजारो चिंतांना अतिशय सुंदर शब्दात गुंफणारं आणि संदीपजींच्याच आवाजानं अधिकच आपलंसं वाटणारं हे गीत ऐकूया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि
2: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
6: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
4: श्रोते हो, संदीप खरे यांच्या लेखणीनं मराठी मनाला काय दिलं तर जगण्याचं बळ दिलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाती जपायला शिकवलं. लागते अनाम ओढ हे भलते अवघड असते पासून ते एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई या गाण्यापर्यंत, त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये नात्यांमधला गोडवा जपलाय. दमलेल्या बापाची या कहाणी तुला हे गाणं ऐकल्यावर तर अनेकांना अश्रू अनावर होतात. त्यांच्या कवितांमध्ये मैत्रीला आणि प्रेमा

0: मित्राला वेगळाच आदरयुक्त कोपराय. आपण जेव्हा एखाद्या जीवाभावाच्या मित्राशी किंवा सख्याशी संवाद साधतो तेव्हाची आर्तता त्यांच्या सांग सख्यारे या गाण्यातून दिसून येते. श्रोते हो, याबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता प्रसारित करत आहोत पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही.
1: पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया कुसुम शेंडे यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं गीत, संगीतकार गोविंदराव टेंबे, नाटक मानापमान.

श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु, पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लभ उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना

मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: है द टेली लॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826।
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस,
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात, काय झालं?
3: फीस अटेन्शन,
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट। संधी

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, आता ऐकूया ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात कैकई या नाटकातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत अशोक पत्की.

श्रोते हो, आता ऐकूया रणदुमधुबी या नाटकातलं वीर वामनराव जोशी यांचं वझे बुवा यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: आरबीआय म्हणते
5: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
7: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
8: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
9: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087.
10: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
11: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
12: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
11: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते, सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
13: श्रोते हो, आता ऐकूया भवबंधन नाटकातलं राम गणेश गडकरी यांचं गीत वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. संगीतकार आहेत मास्टर दीनानाथ मंगेशकर.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
3: श्रोते हो, आता ऐकूया वसंत शांताराम देसाई यांचं मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं अमृत सिद्धी या नाटकातलं गीत प्रशांत घांगरेकर यांच्या स्वरात. प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, याबरोबरच पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. ब्राह्मो समाजाच्या स्थापनेद्वारे राजा राम मोहन रॉय यांनी लोकांना अंधश्रद्धा आणि असमानता यांच्या विरोधात जागृत केलं. गौडीय व्याकरण या ग्रंथाद्वारे राजा राम मोहन रॉय यांनी बंगाली भाषेला नवीन विचारसरणी आणि बौद्धिक दिशा प्रदान केली अशा शब्दात शहा यांनी त्यांना आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशातून आदरांजली अर्पण केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना काल दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमनं योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. मुंबईत काल व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय आणि दक्षिण कोरियाच्या कोरिया पॉलिटेक्निक्स, महाराष्ट्र राज्य विकास कौशल्य विकास संस्था आणि दक्षिण कोरियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाईफलाँग एज्युकेशन तसंच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित संस्थेच्या 2 शाखांमध्ये असे एकूण 3 सामंजस्य करार झाले. कोरियाचं उत्कृष्ट कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात आल्यामुळे या करारात

चा थेट फायदा भारतीय विद्यार्थ्यांना होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्ली इथं 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेली 4थी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद आफ्रिकेतील काही भागात आरोग्यविषयक आव्हानांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात भारत, आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष आणि आफ्रिकन युनियन आयोग यांच्यात चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान. हवामान विभागानं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यातही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.

0: या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो, नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते हो, नमस्कार.
7: विक्रम, केस बघूया. तच्ची यांचं वय आहे 54 वर्ष, उंची 160 सेंटीमीटर, आणि तुझ्याकडे आले तेव्हा वजन आहे 85 किलो. मिस्टर रवी कुमार असं यांचं नाव समजूयात. आता यांना प्रॉब्लेम म्हणजे ब्लड प्रेशरची गोळी चालू होती प्लस गुडघे दुखी झाली होती.
8: रवी कुमार सरांची केस सांगतो. वय पण 54 होतं, त्यामुळे वय तसं मिड लाईफच्या पुढे. दुसरी गोष्ट, उंचीनुसार वजन खूप जास्त होतं. उंची 160 आणि वजन 85 किलो झालं होतं. आणि फॉर्च्युनेटली डायबेटीस नव्हता, ही त्यातली सर्वात चांगली गोष्ट. आणि रोज एक्सरसाइज करायची सवय होती. म्हणजे रोज अर्धा तास पाऊण तास का विना चालून येत होते. बाकी काही व्यायाम करत नव्हते, पण तेवढे चालून तरी येत होते. त्यामुळे एक कार्डिओ वॅस्क्युलर कपॅसिटी ज्याला आपण म्हणतो ती चांगली होती. आणि मोबिलिटी व्यवस्थित होती. आणि बीपीची फक्त गोळी चालू होती, बाकी काही इश्यू नव्हता. पण वाढलेल्या वजनामुळे गुडघेदुखी इव्हेंच्युअली जाणवायला लागली होती. आणि वजन तर कमी करायचं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पुढे काही, आता ह्याच्या पुढच्या आयुष्यात काही त्रास होऊ नये म्हणून एक 15 ते 20 किलो वजन मला कमी करायचं आहे अशी त्यांची अपेक्षा होती. जे त्यांचं बरोबर होतं, म्हणजे त्यांचं उंचीनुसार वजन हे 60 ते 65 मध्ये कुठेतरी पाहिजे त्यांच्या वयाला. आणि तेवढंच त्यांना त्याच्यामध्ये अपेक्षित होतं म्हणून आपल्याकडे जॉईन झाले होते ते.
7: मग जॉईन झाल्यानंतर त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस आले आणि वजन किती कमी झालं हे ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000. 9011135000. 90111. विक्रम, तू सांगतोय रवी कुमार यांच्या केस बद्दल.
8: सो मी आता रवी सरांची जेव्हा लाईफस्टाईल बघायला चालू केली तर मला काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की चालणं सोडून कुठलाच व्यायाम करत नव्हते. आणि मी नेहमी म्हणतो की चालणं हा परिपूर्ण व्यायाम नाहीये, तो फक्त कार्डिओ वॅस्क्युलर व्यायाम आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग पण गरजेचं असतं आणि फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. ती एक गोष्ट मी त्यांना समजावून सांगितली. दुसरी गोष्ट, त्यांचा जो खाण्याचा पॅटर्न होता थोडासा विचित्र होता. दुपारी 12 वाजता एकदाच जेवत होते, थोडंसं ओव्हर इटिंगच होत होतं. मी त्याच्या त्यांना विचारलं की तुम्ही म्हणलं 12 वाजता काय खाता, तर ते म्हणले 3 पोळ्या भाजी आणि ते झाल्यावरती वरण भात आणि सगळं झाल्यानंतर दही किंवा ताक, एवढं ते एका वेळेस खात होते. आणि हाच सगळा प्रकार ते साधारण संध्याकाळी 7 ते 8 वाजता खात होते. त्यामुळे 2 बिग मील्स होत होती. आणि तेवढंच नव्हतं तर अजून एक दुसरा इश्यू म्हणजे सकाळचं जे जेवण होतं, म्हणजे दुपारचं 12 वाजताचं जे जेवण होतं त्याच्या आधी मी म्हटलं काही खात नाही ना, तर ते म्हणले ते नाही, त्याच्या आधी काहीतरी चहा कॉफी किंवा कुणी काही घरात जे काही बनवलेलं असेल तर थोडस तेही खात होते. आणि मग ह्या 2 वेळेस एवढं गच्च जेवत होते. तर मी त्यांना ते समजावून सांगितलं, म्हटलं हे तुम्ही बरोबर नाही करत आहात. आणि फॉर्च्युनेटली त्यांची झोप चांगली होती. आणि मी नेहमी म्हणतो की झोप जर का चांगली असेल तर बरेच त्रास माणसाचे टळतात.
7: बरोबर.
8: तर ही एक्झॅक्ट त्यांची सिच्युएशन आहे की वजन सुद्धा एवढं वाढलेलं आहे, वय सुद्धा जास्त आहे, पण डायबेटीस नाही, थायरॉइड नाही, इतर कुठले त्रास नाही, फक्त ब्लड प्रेशरची ती सुद्धा एक बेसिक गोळी चालू, एवढं वजन असून हे कारण का झोप त्यांचे उत्तम होती. 10:30-11 वाजता झोपायचं, 6 ते 7 मध्ये उठायचं बरेच वर्ष. आणि मग बाकी मी डायट त्यांना लिहून दिलं, एक्सरसाइज लिहून दिला. आनंदाने करायला त्यांनी चालू केला कारण का एक्सरसाइजची सवय होतीच. डायटचे जे त्यांना मी चेंजेस सांगितले ते म्हणजे ते त्यांना समजावून सांगितल्यामुळे ते त्यांना चांगल्या पद्धतीने पटले.
7: अच्छा.
8: आणि मग चालू केलं आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झालेले. आज 4 महिन्यात त्यांचं या वयात देखील वजन 9 किलोनी कमी झालंय. म्हणजे 85 किलो होतं ते आता 76 च्या थोडं खालीच, पण आपण 9 किलो पकडायला अगदीच हरकत नाही. 4 महिन्यात 9 किलो कमी झालंय. माझ्या मते अजून एक 6-7 महिन्यामध्ये उरलेलं वजन 10 किलो अजून कमी होईल. आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या आयडियल वेटला येतील. होपफुली त्यांची जी ब्लड

0: प्रेशरची गोळी आहे ती त्यांच्या डॉक्टरांनी बंद केली तर चांगलं होईल इव्हेंच्युअली,
1: ओके
0: पण
1: नक्कीच
0: सुरुवात चांगली झाली हे महत्वाचं.
1: महत्वाचं कारण 54व्या वर्षी 9 किलो वेट लॉस 4 महिन्यातच. या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135000, 9031135000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आनंद सर नमस्कार.
4: नमस्कार.
1: सर, रोबोटिक नी रिप्लेसमेंट बद्दल तुम्ही सांगताय, तुमच्याकडे अशा बऱ्याच केसेस येत असतात, त्याही आपण बघतोय. आजची जी केस आहे, या महिला पेशंट होत्या आणि यांचं वय होतं 50 वर्ष. आता जिने उतरताना एकदा यांचा गुडघा ट्विस्ट झाला, दुखावला, त्यानंतर सूज आली, त्यांनी वेदनाशामक औषध घेतली पण काही उपयोग झाला नाही आणि तपासणी केली, त्यामध्ये एक्सरे आणि MRI त्यांनी करून घेतलं, तर काय केस होती?
4: तर या पर्टिक्युलर पेशंट मध्ये जिना उतरताना बॅलन्स गेला, गुडघा दुखावला, त्यावेळेस त्यांना गुडघ्यातनं आवाज आल्यासारखं वाटलं.
1: ओके.
4: आणि आमच्याकडे ते सेकंड ओपिनियन साठी आले, एक्सरे MRI करून आले होते. त्यांच्या एक्सरेवर फार काही आढळलं नाही, त्यांना पूर्वीच्या कुठल्याही तक्रारी नव्हत्या गुडघ्याच्या. ह्या इजेनंतर सगळं काही चालू झालं. MRI स्कॅन वर एक विशिष्ट इंजुरी आढळून आली, ज्याला मेनिस्कस रूट टेअर म्हणतात.
1: ओके.
4: तर मेनिस्कस ही म्हणजे गुडघ्यातली गादी असते, शॉक ऍब्झॉर्प्शनचं काम करते.
1: अच्छा.
4: तर ती समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला हाडाशी एक जीव असते, रोवलेली असते, जशी झाडांची मुळं जमिनीमध्ये असतात तसे हे रूट हाडाशी जुळलेले असतात. तर इजेमध्ये ते पोस्टिरियर रूट जर इजा झाली तर ते मेनिस्कस असून नसल्यासारखं होतं.
1: ओके.
4: पेशंट जेव्हा उभा राहतो, चालतो फिरतो, तर त्याचं मांडीचं हाड डायरेक्टली नडगीच्या हाडाला घासायला लागतं, त्याच्यामुळे कुशनिंग इफेक्ट नसल्यामुळे त्यांची झीज लवकर होते.
1: ओके.
4: आणि ती इतकी रॅपिडली होऊ शकते की अशा पेशंटला 2 वर्षात आर्थरायटिस होऊ शकतो.
1: श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता: सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक, वानवडी, पुणे. संपर्क 904-905-0990, 904-905-0990, 9049050990. सर, तुम्ही म्हणालात तसं की असं जर काही झाली इंजुरी तर 2 वर्षात आर्थरायटिस होऊ शकतो पेशंटला, आणि मग या पेशंटच्या बाबतीत पण काय ट्रीटमेंट दिली?
4: मेनिस्कस रूट रिपेअरला जगभर महत्व आलंय, कारण त्याचं बेसिक सायन्स सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पूर्वी मेनिस्कस काढून फेकलं जायचं, आता ते रिपेअर केलं जातं.
1: अच्छा.
4: मेनिस्कस रूट रिपेअर मध्ये दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया होते, 2 टाक्याची असते.
1: ओके.
4: ज्याच्यामध्ये फाटलेलं रूट जे आहे त्याच्यामधनं विशिष्ट धागे ओवले जातात.
1: ओके.
4: नडगीच्या हाडामध्ये ड्रिल करून तिथे छोटासा खड्डा करून हे धागे त्यातनं बाहेरच्या बाजूला ओढले जातात, म्हणजे ते मेनिस्कसचं रूट पूर्ववत त्याच्या जागी जातं.
1: अच्छा.
4: आणि बाहेर मग एका बटणाच्या वरती हे धागे बांधले जातात.
1: ओके.
4: तर ते नडगीच्या हाडामध्ये जे छोटं छिद्र केलेलं असतं याच्यामध्ये ते रूट जाऊन जुळतं. 6 आठवड्यात ते पूर्णपणे जुळलेलं असतं, त्यामुळे पेशंटच्या वेदना कमी होतात आणि कालांतराने त्या परत सर्व ऍक्टिव्हिटीज पूर्ववतपणे करू शकतात. दुसरं आहे की रूट परत जागेवर आल्याने मेनिस्कस व्यवस्थित काम करतं, अशा पेशंटच्या गुडघ्याची झीज होत नाही.
1: म्हणजे सर्जरी नंतर बेटर रिझल्ट तर आहेतच आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन टळत आहेत.
4: करेक्ट. हे मेनिस्कस रूट रिपेअर हे एक जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी म्हणून खूप पॉप्युलर झालेलं आहे जगभर.
1: ओके. आता पुन्हा तोच विषय की अशी सर्जरी झाल्यानंतर पेशंट किती दिवसात कामावरती रुजू होतो?
4: पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो, फक्त त्याला आम्ही काही मर्यादा सांगतो की पहिले 2 आठवडे पाय जमिनीला टेकवायचा नाही. तुम्ही गुडघा पूर्णपणे वाकू शकता, तुम्हाला नी ब्रेस दिलं जाईल, पण लंगडत चालायचं पहिले 2 आठवडे.
1: अच्छा.
4: कारण त्या रूट वर जुळणाऱ्या रूट वर प्रेशर नको आहे.
1: बरोबर.
4: 2 आठवड्यानंतर त्यांना पार्शल वेट बेअरिंग सांगितलं जातं आणि 1 महिन्यानंतर हा पेशंट पूर्णपणे चालू शकतो.

0: ऑफिसला जायचं असेल तर 2-3 आठवड्यांमध्ये जाऊ शकतो.
1: श्रोतेहो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: खटकलीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरती आपण विविध मान्यवरांकडून त्यांची मतं जाणून घेत असतो. आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: मनमोकळ्या गप्पामध्ये आपला नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय अर्थातच पाणी हा आहे आणि पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आता उन्हाळ्याच्या दिवसात तर चांगलाच जाणवतो. तर याबद्दल आज तुमच्याकडून ऐकायचं आहे की पाणी, पाणी साठवण्याची जागा, पाणी साठवण्याच्या टाक्या यांची स्वच्छता आणि उन्हाळ्यात असणारी पाण्याची कमी जास्त होणारी पातळी, या सगळ्याबद्दल सांगा.
3: हो, आता उन्हाळा आता आपल्याला जाणवत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात येतंय की पाणी पुरवठा जो आपल्याला पुणे शहराला जो होतोय आज तो कमी प्रमाणात होतोय. बऱ्याच ठिकाणी पाणी कमी प्रमाणात येतंय, कमी दाबाने येतंय आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय. पण आता झालं असं की उन्हाळा वाढल्यामुळे जी आपल्या ज्या नद्या आहेत किंवा जिथे आपण पाणी साठवतो त्याची लेवल खाली गेल्यामुळे जो आता गाळ आहे तो अर्थातच ते पाणी आपल्याला सगळ्यांना आता वापरायला लागतंय किंवा यायला लागलंय. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे आपण पाणी साठवतो अर्थात जी टाकी असते आपण बांधवलेली त्याची देखभाल करणं किंवा ती स्वच्छ ठेवणं हे आपलं पहिलं कार्य असतं. त्यामुळे ज्या संस्था याच्यात कार्यरत आहेत त्यांना आपण समजा कॉन्टॅक्ट करून स्वच्छता त्यांची या वेळेला करून घेतली, ज्या दिवशी समजा पाणी नाही असं आपल्याला कळलं प्रामुख्याने त्या दिवशी समजा आपण करून घेऊ शकलो तर पाणी वायाही जाणार नाही आणि आपण त्या टाकीची स्वच्छता करू शकतो. कारण काय होतं, पाणी जे असतं ते दूषित असतं, ते खराब असतं. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या सोर्सेस मधनं पाणी घेण्यात येतं कारण पाणी सगळ्याच सोसायट्यांना पुरतं असं नाही कॉर्पोरेशनचं. तर ते जे पाणी येतं ते खराब असतं, ते चांगलं नसतं. तर मग मुद्दाम तुम्ही आवर्जून ह्या पिरियडमध्ये टाकी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. पाण्याची लेवल मुळातच कमी झालेली असते, त्याच्याने जो खालचा गाळ असतो तो आपल्याला येतो. नळाला तुम्ही बघितलं तर गढूळ पाणी येत असतं बऱ्याच ठिकाणी आणि तेच पाणी आपण वापरतो आणि मग काय होतं, त्याच्यात कुठला बॅक्टेरिया असेल काय असेल आपण सांगू शकत नाही आणि काय होतं मग त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग म्हणा किंवा आता उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून होणारे जे रोग आहेत ते आपण टाळू शकतो जर आपण स्वच्छता ठेवली काही प्रमाणात.
2: याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय पण त्याआधी श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822191320. आमची वेबसाईट डब्ल्यू

0: www.baputservices.com. आता तुम्ही स्मृती मॅडम सांगताय की उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झालेली असते आणि त्यामुळे तो गाळ सगळा वर येण्याची शक्यता असते.
1: बरोबर.
0: शिवाय अशा वेळेला टाकी स्वच्छ करणं पण सोपं जातं. तर जे कुणी स्वच्छतेसाठी येतात टाक्यांची स्वच्छता, तुमचा कसा अनुभव आहे, काय केलं जातं आणि कशा पद्धतीने?
1: आता कसं आपल्याकडे कसं वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात आणि ते अगदी काळजीपूर्वक स्वच्छ करतात की पाणी तुमचं वाया जाऊ नये. तर मग ते कसं, तर ते नियोजनबद्ध टाकी स्वच्छ करतात आणि सायंटिफिकरित्या सगळं फॉलो करून स्वच्छ करतात, त्यामुळे पाणी वेस्ट होण्याचं काही त्याच्यामध्ये संबंध येत नाही. आणि जे पाणी उपसावं लागतं ते तुम्ही झाडांना तुमच्या बागेत किंवा सोसायटीच्या इथे आपण ते सोडू शकतो, म्हणजे तेही वाया जाणार नाही याची ते काळजी घेत. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुमची टाकी रिकामी आहे किंवा पाणीच कमी आहे, लेवल कमी आहे, त्या दरम्यान तुम्ही टाकी आवर्जून स्वच्छ करून घ्यावी असं माझं मत आहे.
0: अच्छा.
1: आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, कमर्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा शाळा उदाहरणार्थ, तिथे सुद्धा शाळांना आता सुट्टी असते, तर तुम्ही तिथे त्या कंपन्या ज्या आहेत स्वच्छ करणाऱ्या त्यांना बोलवू शकता आणि टाकी तुमची स्वच्छ करून घेऊ शकता. की कारण एरवी तुम्ही नक्कीच करून घेऊ शकत नाही कारण मुलं असतात, पण मग मुलांचं आरोग्य पण खूप महत्वाचं आहे आणि हीच ती वेळ आहे उन्हाळ्याची जेव्हा त्या मुलांना सुट्टी असते आणि त्या दरम्यान तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा आणि टाकी तुमची स्वच्छ करून घ्यावी असं मला वाटतंय. तर काय होतं मुलांना, नाहीतर त्याच्यात मी तुम्हाला जसं म्हणले की गाळ असतो आणि गढूळ पाणी येत असतं, तर ते साठून राहतं आणि तेच पाणी मुलांना देण्यात काही पॉइंट नाही, मग आजारी पडतात मुलं आणि मग त्रास व्हायला लागतो. तर त्याच्यापेक्षा सुट्टीमध्ये जर समजा तुम्ही हे स्वच्छता ही करून घेतली तर ती फायदेशीर ठरते.
0: अच्छा. याबद्दल अजूनही गप्पा मारायच्याच आहेत, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. स्मृती मॅडम, तुम्ही सांगताय की कमर्शियल जागा जिथे आहेत, म्हणजे आता अगदी तुम्ही चांगलं उदाहरण घेतलं की शाळांसारखे ठिकाणं आहेत ज्यांना आता मार्च एप्रिल मे या दरम्यान सुट्ट्या असतात.
1: बरोबर.
0: आणि मग मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते जर तुम्ही त्या टाक्या स्वच्छ केल्यात. त्याचप्रमाणे आपल्याकडे कॉलेजेस आहेत बरेचसे, इन्स्टिट्यूट आहेत बरेचशा, इथे काय अनुभव असतो?
1: आता कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूटचं जर आपण जर सांगायचं ठरलं तर तिथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीत समजा स्वच्छता ठेवली तर त्या स्टुडंट्सना पण त्याचा उपयोग होईल. आणि स्टुडंट्स जास्त संख्येमध्ये असतात त्यामुळे जेव्हा कॉलेज सुरू असतं, शाळा सुरू असती, तेव्हा ते करण्यात काही पॉईंट नसतो. तेव्हा आत्ता सुट्टी आहे किंवा काही त्यांना गॅप असतो, बऱ्याच वेळेला परीक्षा चालू असतात आणि 10 आणि 12 दिवसाचे त्यांना गॅप्स असतात आणि टाक्या खूप असतात, त्यामुळे त्या टाक्यांचं काम त्यांनी कायम करत राहावं. किंवा समजा वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट जरी तुम्ही देऊ शकलात, कारण आहेत संस्था ज्या असं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करतात आणि त्या 150 टाक्या असतील, 200 टाक्या असतील आणि हे कधी ना कधी तुम्हाला करावंच लागणार आहे आणि हे एका वेळेला होण्यासारखं नाहीये. त्यामुळे उन्हाळा असला तरी सुद्धा तुम्ही आता ह्या टाक्या सुरुवात करा स्वच्छ करायला, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही.
0: बरोबर.
1: आणि पाणी वाया पण जाणार नाही,
0: आणि पावसाळ्याच्या तोंडावरती स्वच्छ पाणी.
1: बरोबर. हो,
0: पाणी स्वच्छतेबद्दल आज खूप छान गप्पा तुम्ही मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: लता कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
1: बाईसाहेब साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
0: काय.
1: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गंड झाल्या असतील टाक्या.
0: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
1: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
0: बापूत सर्व्हिसेस हायजीन का, बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
1: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण वेगवेगळ्या समाजामधल्या लोकांसाठी काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, त्यांच्याप्रती आपण आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो आणि याच अनुषंगाने आत्ता मागच्या वर्षी आपण शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम केला होता, याही वर्षी आपण तो कार्यक्रम पुन्हा करतोय, तर आज त्याचबद्दल चर्चा करूयात. नेमका या मागचा उद्देश काय आहे, हा कार्यक्रम कधी असणार आहे याबद्दल सांगा.
2: सो शिक्षक हो तुमच्यासाठी असं हे या कार्यक्रमाचं नाव आहे मॅडम. 30 मे 2026 रोजी आपण हा कार्यक्रम दादासाहेब दरोडे सभागृह इथे संध्याकाळी 4:30 ते 8:30 हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. आता 30 मे 2025 रोजी सुद्धा आपण हा कार्यक्रम केला होता. आताच हे त्याचं दुसरं वर्ष आहे. मूळ कार्यक्रमाचा गाभा काय आहे, तर मी गेली 25 वर्ष भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाढत गेली, काय इकॉनॉमीमध्ये ग्रोथ झाली, सर्व्हिस सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टरने इकॉनॉमीमध्ये कशी ग्रोथ केली, मॅन्युफॅक्चरिंग हा भारताच्या विकासाचा पुढचा पाया कसा असणार आहे, गेल्या 15-20 वर्षात भारतानं नवनवीन उच्चांक कसे गाठलेले आहेत, याच्याबद्दल वेळोवेळी वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्सशी किंवा मला भेटणाऱ्या व्यक्तींशी सल्लामसलत करत आलेलो आहे. हा देखील एक शिक्षणाचाच भाग आहे असं मला वाटतं. आणि ज्या इकॉनॉमी बद्दल मला भरभरून बोलायला आवडतं, त्या इकॉनॉमीचा खरा पाया कोण असेल किंवा ती अर्थव्यवस्था ज्याची जडणघडण ही खरी कोणाकडून होत असेल, तर ती शिक्षकांकडून होते असं मला मनापासून वाटतं. आता ही शिक्षक मंडळी प्रत्येक विद्यार्थ्याला इनडायरेक्टली डायरेक्टली इकॉनॉमी बद्दलचं बाळकडू ज्या पद्धतीने देतात आणि ती इकॉनॉमी वाढवण्याचा योग्य पद्धतीने ग्रो करण्याचा तो विद्यार्थी त्याच्या करिअरच्या आस्पेक्टने जसा प्रयत्न करतो, म्हणजेच याची खरी वाट ही शिक्षणातून आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून त्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठीचा कार्यक्रम शिक्षक हो तुमच्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा जर का शिक्षक असाल, मग क्लासमध्ये, शाळेमध्ये, प्रायमरी टीचर, सेकंडरी टीचर, अगदी कॉलेजमध्ये सुद्धा जर तुम्ही शिक्षक म्हणून, प्रोफेसर म्हणून काम करत असाल, तर शिक्षक हो तुमच्यासाठी हा क्रिसेंटने आयोजित केलेला कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे. इथे प्रवेश विनामूल्य आहे, पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिक्षक असण्याचं ID कार्ड बरोबर बाळगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा इथे येण्यासाठी जरूर रजिस्टर करा. क्रिसेंट म्युच्युअल फंड

0: कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533 वाणीसर, जसं आता तुम्ही म्हणालात की शिक्षक हा पाया आहे ज्यांच्यामुळे पुढची पिढी घडते आणि त्यांचा गौरव होणं गरजेचं आहे, याबाबत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एखादा माणूस जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला घडवतो तेव्हा तो परिपूर्ण असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मग तो परिपूर्ण असण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या तुम्ही या कार्यक्रमात देणार आहात का?
1: सो 100% तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे मॅडम, की कुठलीही व्यक्ती, मग तो शिक्षक असेल किंवा शिक्षक इतर वर्ग असेल, हा परिपूर्ण असणं गरजेचं असतं. म्हणजे जीवनात परिपूर्णता कधी येते, शिक्षण हे आयुष्याची शिजोरी आहे, त्याबद्दल कुठलाही डाऊट किंवा सेकंड थॉट नाहीये. त्याचबरोबर करिअर आस्पेक्टने, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक या सगळ्या बाबींवर आपण आघाडीवर असणं किंवा हळूहळू टप्प्याटप्प्याने आपली ग्रोथ होणं हे तितकंच गरजेचं आहे. आता शिक्षकांना जर आपण पीसी सेंटरला घेतलं, कारण आपण शिक्षक आहोत तुमच्यासाठी या कार्यक्रमाबद्दल बोलत आहोत, तर शिक्षक वर्ग हा ऍक्च्युली वेगवेगळ्या कामातून पिचलेला आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतं. पिचलेला याचा अर्थ त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत, म्हणजे मुलांना शिकवणं ही सामाजिक जबाबदारी ते पेलवतातच आहे, अर्थात त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण तरीही ते त्याचं भान न ठेवता आउट ऑफ बॉक्स जाऊन मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून अगदी आत्ताचा विषय घेतला तर जनगणना करणे हे देखील शिक्षकांना काम करायला लागतं. किंवा इलेक्शन असतात भारतात, तर त्या इलेक्शन मध्ये बऱ्याचदा शिक्षकांचा रोल देखील इलेक्शन ड्युटी साठी महत्वाचा असतो. सो अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर शिक्षक वर्ग हा लढत असतो. तर मला कुठेतरी मनोमनी असं कायम वाटतं की त्याचबरोबर त्यांची आर्थिक घडी देखील व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. आता असं जेव्हा मी म्हणतो की आर्थिक घडी असणं व्यवस्थित आहे, तर बेसिकली याचा बॅलन्स कसा साधता येईल आणि त्यांचं फ्युचर प्लॅनिंग कसं करता येईल, शिक्षकांचं फ्युचर प्लॅनिंग म्हणजे फायनान्शियल फ्युचर प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणूयात, तर हे कसं असलं पाहिजे याच्यासाठी देखील संकल्पना तिथे मांडण्यात येणार आहेत. आज साधारण भारताचा विचार केला तर 92 लाख शिक्षक वर्ग काम करतो, यातलं फायनान्शियल फ्री झालेला शिक्षक हा किती आहे अशी जर मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर तो हार्डली 7-8 लाख शिक्षक वर्ग आहे. म्हणजे पर्सेंटेज हे खूप मोठं आहे आणि ह्या शिक्षकांना त्यांच्याही फॅमिलीच्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, जसं देशाच्या काही जबाबदाऱ्या या शिक्षकांना सोशल आस्पेक्टने सांभाळायला लागतात, तसंच त्यांची कुटुंबाची आर्थिक जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारी त्यांना योग्य पद्धतीने पेलवता यावी, नवनवीन इन्व्हेस्टमेंटचे पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध असावे, त्याची मांडणी त्यांना योग्य पद्धतीने करता यावी, याचं डिटेल डिस्कशन या कार्यक्रमात मी स्वतः करणार आहे. तर कुठल्याही शिक्षकाने हा कार्यक्रम मिस करू नये. शिक्षक हो तुमच्यासाठी. सो 30 मे 2026 रोजी येताना प्रत्येक शिक्षकाने तो शिक्षक असल्याचा पुरावा असणं मात्र कंपल्सरी आपण केलेलं आहे. कार्यक्रमासाठी रजिस्टर करायचं आहे, त्याच्यासाठीची लिंक आणि नंबर्स आम्ही सगळीकडे फ्लोट केलेले आहेत सगळ्या सोशल मीडियामध्ये, रेडिओच्या माध्यमातून देखील आपण ते करत आहोत. शिक्षकांनी तिथे यावं, स्वतःचं आयडी दाखवावं, कार्यक्रमात एंटर करावं. साधारण 4:30 वाजता ह्या कार्यक्रमाची सुरुवात होईल, 8:30-9 पर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि कार्यक्रमाची सांगता ही सुरुची भोजनाने होणार आहे. सो कार्यक्रम हा वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेला आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, पण प्रत्येक शिक्षकाने जरूर या कार्यक्रमात सहभागी व्हा.
0: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी शिक्षकीय पेशामध्ये काम करत असेल, मग ते क्लासेसचे शिक्षक असू देत किंवा शाळेचे शिक्षक असू देत किंवा कॉलेजचे शिक्षक असू देत, कोणीही जे शिक्षक आहेत ते या समारंभामध्ये सहभागी होऊ शकतात. क्रिसेंटनी आयोजित केलेला समारंभ 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC रोड, पुणे इथे शिक्षक हो तुमच्यासाठी. यामध्ये सर्व शिक्षकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि शिक्षक असल्याचं आयडी प्रूफ जवळ बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन साठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33 पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात लवकर. या शिक्षक हो तुमच्यासाठी.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
3: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
4: श्रोते हो, खर तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
3: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली? ते
4: 1999 साली ज्या वेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 1999 ते 2006. आणि 6 ला ज्या वेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
3: बापरे.
4: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातनं हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 वा जाणता राजाचा कार्यक्रम आम्ही BKC च्या ग्राउंड वरती मुंबईला हुज हू अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 वा कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 वा जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये एनेक्स मध्ये आम्ही

0: जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला, असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत.
2: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: चलो निकले गया.
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्ते.
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
8: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता बीआयएस मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अव्हेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का? पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत
8: त्याच्यामध्ये? किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही. जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे. सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
8: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारे मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल

0: आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवीये आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. IIM अहमदाबादचे पदवीधर, माजी IAS अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
5: नमस्कार.
4: सर तुम्ही एक नेहमी कायम शब्द वापरता, तो म्हणजे चैतन्याची क्रांती. तर मग ही क्रांती नेमकी कशी घडते आणि ती वैयक्तिक आहे का सामाजिक आहे?
5: सर्वप्रथम कोणतीही क्रांती घडवायची असेल तर वैयक्तिकच असते. स्वतःपासून सुरुवात करायला लागते. आणि जेव्हा तुम्ही आतून स्वच्छ होऊन जातात, आतून तुम्ही भयमुक्त होऊन जातात, किंवा आतून तुमची जी अपराधीपणाची भावना, ज्याला आम्ही गिल्ट म्हणतो, त्याच्यातून तुम्ही मुक्त होऊन जातात, आपोआप तुम्ही जगासाठी तो क्रांती घडवून आणू शकतात. त्यासाठी तुम्हाला परोपकारची जागृती आपोआप येईल. पण आधी तुम्हाला स्वतःची जे अंतर्गत जे तुमची जे संघर्ष आहे त्याच्यातून मुक्तता प्राप्त करावी लागेल.
4: बरोबर.
5: तर महापेक्षामध्ये सुरुवात आम्ही तिथूनच करतो.
4: अच्छा. पण सर महापेक्षाच्या या प्रशिक्षणासाठी किंवा तुमच्या या पद्धतीसाठी बऱ्याचदा लोक तुमच्याकडे येत असतात. अशी काही लोक आली आहेत का की जे आज समाजामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप यशस्वी आहेत पण मानसिकरित्या मात्र दुर्बल आहेत?
5: काय समाज पुढे माझा जे चेहरा आहे आणि एकटा असताना माझा चेहरा आहे ते प्रत्येक लोकांमध्ये ते वेगळं वेगळं असतं.
4: हो, तो मुखवटा काढल्यानंतर.
5: मुखवटा काढल्यानंतर, कारण की जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आम्ही एकटे असतो. तो तेव्हा जेव्हा आम्ही विचार करतो, जेव्हा तुम्ही एकटे असता तर वाटते की अरे जगाने तर सांगितलं मी असं आहे तसं आहे, पण खरोखर आहे का? तेव्हा तुम्हाला जे एक जे स्वतः बरोबर जर तुमचे संवाद चांगले झाले तरच तुम्हाला यश मिळेल. संवाद इतरांशी खूप चांगला करू शकतात. मी तुमच्या श्रोतांबरोबर खूप संवाद करत आहे, पण ते करण्याच्या पूर्वी मला माझ्याबरोबर जे संवाद आहे त्याच्यामध्ये शुद्धता आणावी लागेल. ते खरोखर एक क्लीन अँड क्लिअर कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे.
4: बरोबर.
5: जेव्हा मी माझ्याबरोबर एक आहे, जग माझ्या बरोबर आहे.
4: क्या बात सर. पण सर मग जर जगाकडे पुन्हा एकदा बघितलं तर त्याच्यामध्ये कर्म, नियती किंवा जात, भाग्य या सगळ्यांना फार महत्व दिलं जातं, मग महापेक्षा या संकल्पनांकडे कसं बघतात?
5: आम्ही म्हणतो प्रत्येक मानव सेम असतो.
4: तो माणूस आहे.
5: तर हे सगळं मानव निर्मित आहे. आम्हाला असं वाटतं की नाही, हा माझा मुलगा आहे, माझी फॅमिली आहे, बाजूवाला वेगळा आहे, ते ठीक आहे, ते सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मध्ये तो होते. पण त्याच्याबरोबर तुम्ही संघर्ष करण्याची गरज आहे का? त्याला एक शत्रू म्हणून बघण्याची गरज आहे का? आम्हाला काय भीती वाटते की रिसोर्सेस कमी आहेत. माझी इच्छा खूप आहेत पण ते प्राप्त करण्यासाठी जे काही साधन संपत्ती आहे ते कमी आहे असं आम्हाला वाटते. पण जसं मी म्हटलं की तुम्हाला शेवटी काय पाहिजे, हृदयाला हात लावून विचारा. तुम्हाला फक्त आनंद पाहिजे, मानसिक शांती, चांगला एक स्वास्थ्य आणि फ्रीडम, स्वातंत्र्य, त्याच्याशिवाय काय पाहिजे? तर हे करण्यासाठी तुम्हाला किती तुम्ही वस्तू एकत्रित केल्या तर कदाचित तुम्हाला आनंद नाही मिळेल. तुमच्या जीवनात जे खरं आनंद आला, तुमच्या घरी नवीन बाळ आला त्याच्याकडे बघण्याचा जे आनंद होता, ते तुम्ही पैशांनी नाही मोजू शकता. बरोबर आहे ना?
4: बरोबर.
5: जे तुम्ही तुमच्या आई वडिलांना पुढे जाऊन सांगितलं की बाबा मला नोकरी लागली आहे, ही माझी पहिली पगार,

0: तो जो आनंद त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघितला किंवा तुमच्यामध्ये जे आनंद आला की मी माझ्या आईवडिलांना हे एक चांगली न्यूज दिली, तर तो क्षण तुम्ही घेऊ शकतात का विकत? नाही घेऊ शकता. त्यासाठी हे जे आहेत ना जाती, हे धर्म, तुम्ही वेगळे आहात, ते सगळं मानव निर्मित आहे.
1: अगदी.
0: आम्ही एकमेकाशी निगडीत आहोत. वी आर ऑल रिलेटेड, वी आर ऑल ह्युमन्स. आणि त्यासाठी सभ्य सत्ता सुखी होऊन तू सर्वांनी सुखी राहावं, दुसरं काय.
1: सर, जसं समाजाने सुखी राहावं त्यामध्ये आपण सुद्धा आलो, मग या स्वविकास किंवा सेल्फ हेल्पच्या शोधात जोतो असतो, पण हे सेल्फ हेल्प करताना आपण दुसऱ्याची हेल्प कुणाची तरी मिळावी यासाठी कायम मदतशील असतो, मग महापेक्षा त्यामध्ये कशी मदत करते?
0: आमचे दार उघडे आहेत. कोणालाही मार्ग शिकायचा असेल तर आम्ही अवेलेबल आहोत. उलट माझे तर मी दर बुधवारी वेबिनार घेतो अर्धा तासासाठी, मी बोलतो त्याविषयी, अनेक विषयावर बोलतो, लोक ऐकतात आणि ते अवेलेबल आहे, सर्वांसाठी अवेलेबल आहे. युट्यूब चॅनेल आहे, तिथून तुम्हाला सुरुवात करता येईल. तुम्ही ऐका, माझे मार्ग ओपन आहेत, माझे दार उघडलेले आहेत, कधीही या, काही प्रॉब्लेम नाही.
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. सर, तुम्ही आणखीन एक शब्द नेहमी वापरता, ते म्हणजे अंतर्गत प्रशासन, इनर ऍडमिनिस्ट्रेशन. तर मग हे ऍडमिनिस्ट्रेशन नक्की कोण चालवतं आणि त्यावर कंट्रोल कोण ठेवतो?
0: काय आहे तो अंतर्गत प्रशासन म्हणजे काय? म्हणजे पूर्ण 40 वर्ष मी भारतीय प्रशासनिक सेवामध्ये होतो, तर शासनाचे प्रशासन खूप केले. पण शेवटी माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत माझे मनावर किंवा माझे सिस्टमवर माझ्या प्रशासन नाही आहे, तर बाहेरच्या लोकांवर प्रशासन करून काय उपयोग? तर त्यासाठी प्रत्येक माणसानी सुरुवात करावी आंतरिक, स्वतःची प्रशासन योग्य रीतीने व्यवस्थित ते लाईन दोरीमध्ये बसली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि तेव्हा जे फर्स्ट क्लास चालते त्याच्यानंतर तुम्ही जगामध्ये कुठेही प्रशासन करू शकता, पण सुरुवात स्वतःहून करायची.
1: त्यामध्ये सर, या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही देश विदेशात सुद्धा फिरता आणि तिथल्या लोकांशी संवाद साधता, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. मग मानवी दुःखाचं स्वरूप वेगवेगळ्या शहरांमध्ये, देशांमध्ये, परिस्थितींमध्ये वेगवेगळं असतं का? त्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे?
0: दुःख, चॅलेंज, टेन्शन सगळीकडे सारखंच आहे.
1: अच्छा.
0: मनुष्य आहे, फक्त त्याचे स्वरूप थोडे थोडे वेगळे असतील, पण आत तुम्हाला जे पीडा वाटते किंवा दुःख वाटते ते सारखंच असतो ना. तू जपानचा व्यक्ती आहे, त्याच्या घरामध्ये काही दुर्घटना झाली तर त्याला पण तितकंच दुःख होईल जितकं भारतात होईल किंवा जितकं कुठे दुसऱ्या देशामध्ये होईल. तर दुःखाचं स्वरूप बदलत नाही. आम्ही जे सुख किंवा दुःख आम्ही जे अनुभवतो ते सर्व माणसांमध्ये सेम आहे. फक्त हे आहे की कुठे वेगळे प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याप्रमाणे त्याचे सोर्स किंवा त्याचे कारण वेगळे होऊ शकतात, पण आमची रिएक्शन सेमच असते.
1: बरोबर. सर, मग हे दुःख आपण टाळू शकतो का कमी करू शकतो महापेक्षामुळे?
0: दुःख टाळणं फार कठीण आहे, पण तुम्ही ते दुःखाला तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकता. कारण कसं आहे, चाके असतात. जेव्हा गाडीचे चाकं जातो पुढे, तर जे वर आहे तो खाली जातो आणि परत तो वर येतो, तर त्याप्रमाणे सुख आणि दुःख दोघेही येणार. तुम्ही टाळू शकत नाही. टाळण्याचा एकच मार्ग आहे. सर्वात शांती, बिगर दुःखवाला माणूस कुठे आहे? तो मसनात आहे,
1: बर,
0: कब्रस्तानमध्ये आहे. ते सगळं झोपलेले आहेत तिथे, त्यांना कोणताही दुःख नाही. पण त्यासाठी जीवन द्यावं लागेल ना.
1: बरोबर.
0: जिवंत असताना तुम्हाला हे दुःख आणि सुख दोघेही बाजू तुम्हाला अनुभवावे लागेल. फक्त त्याला तोंड देण्यासाठी, त्याला फेस करण्यासाठी तुमच्याकडे किती ताकद आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे.
1: बरोबर.
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in.
1: धन्यवाद सर. श्रोतेहो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
6: नमस्कार.
3: डॉक्टर सुरेश सर, जेव्हाही कुठली गोष्ट ट्रीटमेंट पाटला येते त्यावेळेला सर्जरी हा त्यातला एक भाग असतो आणि लोकांच्या मनात याबद्दल भीती असते. आता खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनी सर्जरी केली जाते, तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल?
5: एक असं म्हणेन की ऑपरेशनची भीती कशाला, आणि माझी खात्री की डॉक्टर गुरुराज सर आपण ही भीती घालू शकाल.
6: जब भी हम पेशंट को बोलते अभी हमने कंजर्वेटिव सारे चीज ट्राई कर लिए, अभी नहीं हो रहा है तो बेटर गो फॉर सर्जरी, मतलब सर्जरी की जरूरत है आपको. बहुत लोग घबरा जाते हैं डॉक्टर सर्जरी. दो चीजें उनके दिमाग में चलता है, एक डॉक्टर सर्जरी करके स्टोन निकाला तो मैंने सुना है कि बार बार होता है करके.
3: अच्छा,
6: ऐसे नहीं है. सर्जरी का और स्टोन रिकरेंस का कुछ भी रिलेशन नहीं है. स्टोन रिकरेंस शरीर के स्वभाव से होता रहता है. और दूसरी, सर्जरी के टाइम पे कुछ कॉम्प्लिकेशन हो सकता है क्या डॉक्टर? ये भी एक्चुअली पूरा सही नहीं है. क्यों? अगर हम ऐसे ही छोड़ दें उसको, ट्रीटमेंट नहीं किया, तो 100% कॉम्प्लिकेशंस होते हैं स्टोन के वजह से.
3: अच्छा.
6: क्योंकि स्टोन ब्लॉक किया रहता है, किडनी के ऊपर उसका दबाव बनाए रहता है, इसलिए ऐसे तो नहीं कर सकते हम. इनफैक्ट आज के टाइम पे सर्जरी में भी बहुत सारे इम्प्रूवमेंट आए. जैसे हर टेक्नोलॉजी में बदलाव होता रहता है टाइम टू टाइम, इवन हमारे सर्जिकल टेक्निक्स मानो या फिर यूज होने वाले टेक्नोलॉजी में काफी सारे सुधार आए.
3: अच्छा.
6: जो मिनिमम से मिनिमम इन्वेजन, मतलब मिनिमम से मिनिमम हम पेशेंट के शरीर के ऊपर कट्स या फिर विदाउट कट्स, विदाउट सूचर, वो हम सर्जरी करके स्टोन को सक्सेसफुली निकाल सकते.
3: अच्छा.
6: और कॉम्प्लिकेशन टाल सकते.
3: अच्छा, इस बारे में और भी बात करेंगे, लेकिन उससे पहले श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-1649, 895-666-1649, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज सर, आपण बोलत होतो ट्रीटमेंट पार्ट बद्दल आणि आता तुम्ही म्हणालात की खूप सोप्या झाल्या आहेत सर्जरी. अजून काय सांगाल?
6: येस, इनफॅक्ट सर्जरी एक ब्रॉड टर्म है. सर्जरी बोले तो जो बहुत बड़ा ऊंड करना, घाव करना, वैसे कुछ नहीं रहता है. हमारे 99% सर्जरी सभी एंडोस्कोपिकली किए जाते हैं.
3: अच्छा.
6: मतलब दूरबीन द्वारे. और दूरबीन का साइज भी हाल ही बहुत ही छोटे छोटे होते जा रहे हैं.
3: ओके.
6: छोटे होने का एडवांटेज क्या है, हम अंदर स्टोन तक आसानी से पहुंच सकते हैं और किडनी के जो ट्यूब रहता है, जो बहुत ही बारीक रहता है, उसको डैमेज किए बिना हम सर्जरी सक्सेसफुली कर सकते हैं.
3: ओके.
6: और दो तीन तरह के ऐसे ट्रीटमेंट मिलते हैं एक्चुअली इसमें. एक ऑब्वियसली सर्जरी जो मैं बोला वो
3: जी,
6: जो दूरबीन से किया जाता है या फिर लैप्रोस्कोपी से किए जाते हैं स्टोन निकालने के लिए, वो काफी सेफ है.
3: ओके.
6: एनेस्थेसिया भी सेफ हुआ है. और ऐसे सर्जरी करने के बाद आजकल हार्डली एक या दो दिन का एडमिशन रहता है पेशेंट्स का.
3: अच्छा.
6: एंड जो प्रॉब्लम स्टोन के वजह से होता रहता है, जो हमें आगे जाके बहुत कॉम्प्लिकेशन दे सकता है, उससे बेटर सर्जरी कुछ भी नहीं है उसके सामने.
3: ओके.
6: दो दिन में पेशेंट विल बी फाइन और वो अपने काम कर सकता है, अपने ऑफिस अटेंड कर सकता है.
3: ओके.
6: उतना सिंपल है.
3: जी बिल्कुल. डॉक्टर सुरेश सर, तुम्ही काय सांगाल श्रोत्यांना यासाठी?
5: मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ऑपरेशनची भीती कशाला.
3: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन झाला म्हणून घाबरण्यापेक्षा लवकरात लवकर त्यावरती ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी

0: सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: शतो विविध ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच पण ऐकले.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: शतो हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:58 आणि 35 सेकंद होत आहेत. ठळक बातमीपत्र ऐकूयात.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिटनेस, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांची साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या महिलांच्या गिर्यारोहक पथकाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अभिनंदन केलं आहे. ही नारीशक्ती BSFच्या अजिंक्य सामर्थ्याची साक्ष देते असं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. जगातील सर्वोच्च शिखर सर करून आणि गगनाला भिडणाऱ्या स्वरात वंदे मातरमचा जयघोष करून या दलाच्या हिरक महोत्सवाचा आनंद साजरा करताना या पथकानं जिद्द, देशभक्ती आणि समर्पणाचा आदर्श घालून दिला आहे असंही शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये भारतीय ज्ञानपरंपरेचं शिक्षण प्रणालीत एकत्रीकरण करण्याच्या उद्देशानं

मुंबई विद्यापीठामार्फत IKS अर्थात भारतीय ज्ञान परंपरा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत विद्यापीठातर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, पंजाबी, तमिळ, सिंधी, मल्याळम, उर्दू, गुजराती, कन्नड आणि बंगाली या 12 भाषेत पुस्तकं तयार करण्यात आली आहेत. भारतीय परंपरेतील वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं पोहोचवण्याचा या पुस्तकांचा उद्देश आहे. या होत्या

0: वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं पोहोचवण्याचा या पुस्तकांचा उद्देश आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 11:01:32 होत आहेत. चदुका का सराब मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: मधुमालती ऐकूयात कैलास शिंदे सोबत कार्यक्रमातलं हे पहिलं गीत.

0: हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
7: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
6: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
8: व्यावसायिक विश्रांतीनंतर चतुकाकसराब मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं या नंतरचं गीत. संगीतकार रवी यांच्या संगीत निर्देशनातलं राजेंद्र कृष्ण यांचं, उषा मंगेशकर, आशा भोसले आणि सहकार जावत, चित्रपट खानदान.

0: मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपटगीताच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण ऐकलं ते गायिका मंजू यांच्या आवाजातलं हे डी एन मधोक यांचं गीत होतं. संगीतकार नौशाद यांच्या संगीत निर्देशनातला हा चित्रपट होता रतन. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
2: अर्थ सार्थ करणारी मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556
4: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
10: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
9: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
10: संपर्क 9689911240.
9: 9689911240.
11: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा चंदुकाकचरा मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रमातली यानंतरची रचना आपण ऐकणार आहात संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीत निर्देशनातली. बजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या या गीतासाठी मोहम्मद रफी आणि निर्मला यांचा आवाज. चित्रपट मुसाफिर खाना.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसण्याची खरेदी सण

0: उत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: मी खरं चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्स ची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
9: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
10: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीपूर्वी आपण ऐकलं होतं ते OP नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनातलं बजरंग सुलतानपुरी यांनी लिहिलेलं गीत मोहम्मद रफी आणि निर्मला यांचा आवाज होता. चित्रपट होता मुसाफिर खाना. आणि कार्यक्रमात श्रोतो या व्यावसायिक विश्रांतीनंतर आता ऐकूयात मधुमालती या कार्यक्रमांतर्गत बंडाडे यांच्या आवाजातलं संगीतकार सचिन देव बर्मन यांचं संगीत असलेलं आनंद बक्षी यांचं गीत चित्रपट जिंदगी जिंदगी.

0: मनमौजी चित्रपटाचं हे गीत होतं गायिका आशा भोसले यांच्या आवाजातलं. संगीतकार एम मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनातला ही रचना राजेंद्र कृष्ण यांनी लिहिली होती. अरे चदुका कचरा मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदु शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 940-598-93-75।
3: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मंडाडे यांच्या आवाजातलं अमरदीप या चित्रपटासाठी संगीतकार शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं गीत कार्यक्रमात आता ऐकूयात.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556 165.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: श्रोते हो, व्यावसायिक विचारांतीनंतर आमच्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा चंदुका कसरा मनोबालती या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. मधुमालती कार्यक्रमातली यानंतरची रचना संगीतकार राहुल देवबर्मन यांच्या संगीत दिशनातली. गुलशन बावरा यांनी लिहिलेल्या गीतासाठी आवाज, गायिका आशा भोसले यांचा चित्रपट झुटा कही का.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% अत्रिशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती.

0: प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: श्रोतोपनिकेत आहात मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम. व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमातलं यानंतरचं गीत बाये हात का खेल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं बजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या गीतासाठी संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
4: शतोह आहे आकाशवाणी नेटवर्क कडपड ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:52 आणि 52 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत विठ्ठलभाई पटेल यांच्या या गीतानं सांगितलेल्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांचा आवाज, चित्रपट बॉबी आणि गीताचे बोल

0: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: याबरोबर चंदुकाका सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची आम्हाला अनुमती द्या. नमस्कार. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. विविध भारतीसह हे पुढे केंद्र आहे. सकाळचे 11:58 होत आहे. वेळ ठळक बातमीपत्राची.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 10 राज्यातील 24 जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघींचीही नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळं त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. या निवडणुकांची अधिसूचना पुढील महिन्याच्या 1 तारखेला जारी केली जाईल. 18 जून रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या निमंत्रणावरून ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड संघटनेच्या उपक्रमांचा आढावा घेतला जाईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील सध्याच्या घडामोडी आणि अन्य आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारमंथन होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आज साजरा होत आहे. त्यानिमित्तानं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नागरिकांना सर्व सजीवांसाठी शाश्वत भविष्य घडवण्यास मदत करण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक परिणामासाठी स्थानिक पातळीवर कृती ही यावर्षीची संकल्पना असून जैवविविधतेची होणारी हानी रोखण्यासाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रत्येकानं कृती करावी यासाठीच हे आवाहन असल्याचं यादव यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना सायंकाळी 7:30 सुरू होईल. काल रात्री अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं विजयासाठी ठेवलेल्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ 14व्या षटकात 140 धावांवर सर्वबाद झाला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.
1: हे विविध भारतीचं पुढे केंद्र आहे. दुपारचे 12:32 झाले.

0: ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: आकाशवाणी नेटवर्क आणि पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे

0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचे 12:02 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हॅलो दिलो में बसे गीत हा कार्यक्रम. सादर करते कैलास शिंदे कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत.
2: दिल की बातें.
0: नमस्कार. हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो दिलो में बसे गीत हा कार्यक्रम. हॅलो.
3: हॅलो आकाशवाणी.
0: हा,
3: मी वारजे माळवडीतून सतीश यंदे बोलतोय. पहिल्यांदाच फोन लागला.
0: सतीश यंदे?
3: हो.
0: बर बर बर. बोला सतीश.
3: मी कैलास शिंदे बोलताय ना?
0: बोलतोय बोलतोय.
3: हो, मी तुमचे कार्यक्रम खूप ऐकतो रेडिओला. आज मी सुट्टी
0: आहे,
3: बघा जरा ट्राय करून कामावर.
0: काय फोन करण्यासाठी सुट्टी काढली की काय म्हटलं आज?
3: गुरुवारी सुट्टी असते ना.
0: हा बरोबर.
3: आमचा इंडस्ट्री लाईन आहे ना.
0: हा, मग गुरुवारचा कधी कधी विद्युत पुरवठा वीज पुरवठा खंडित होतो त्या भागामध्ये. तर मग सगळ्या कामगारांना जी आहे ती तिथे काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुट्टी असते. बरोबर.
3: खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, मनाला समाधान वाटलं.
0: अरे क्या बात है, बोला.
3: तुमची आवाज खूप म्हणजे रेडिओ दिवसभर काम करता करता चालू असतो ना. मी मोहम्मद रफींचा फॅन आहे, वाजवतो.
0: अरे क्या बात है.
3: हो, गाणे पण म्हणतो मी रफी साहेब.
0: मग आता तुम्ही जे आज कार्यक्रम
3: करतो,
0: आज कार्यक्रमामध्ये रफी साहेबांच्या आवाजातल्या गीताची झलक सतीश यंदे यांच्या आवाजामध्ये आम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवातीला तुमच्या आवाजातलं थोडंसं आणि नंतर मग ओरिजिनल रफी साहेबांच्या आवाजातलं गीत आम्ही तुमच्यासाठी प्रसारित करू.
3: गाऊ का तुमच्यासाठी?
0: हा, गाणं गाणं का नाही. वा, नेकी और पूछ पूछ कशाला.
3: मेरे मितवा आजा तुझको

0: आजा तुझको पुकारे मेरे गीत रे.
1: वा वा क्या बात है वा.
0: खूप असे मोहम्मद रफींचे नौशाद पासून तर लक्ष्मीकांत प्यारेलाल कल्याणजी आनंदजी खूप रोशन साहेब खूप खूप संगीतकारांनी मोठे मोठे चांगले त्यांच्याकडनं आज काढून घेतले.
1: बरोबर बरोबर.
0: जितकं त्यांच्याशी बोलावं तितकं कमीच आहे रफी साहेबांनी.
1: बरोबर. रफी साहेब म्हणजे काय? रफी साहेबांचं जे मोहम्मद रफी आहे त्या रफी मध्ये आपण जर फिर केला, फिर म्हणजे रफी मधला फ मधला फी आधी घेतला आणि र केला, तर असा कलाकार फिर म्हणजे दुबारा कधीच होणार नाही असे कलाकार म्हणजे मोहम्मद रफी.
0: बरोबर बरोबर.
1: चला हे गीत चित्रपटाचं छानच गीत सतीश यंदे यांनी कार्यक्रमामध्ये झलक आपल्याला ऐकवली आहे, पण रफी साहेबांच्या आवाजातली ओरिजिनल गीत ऐकण्याची एक जी खुमारी आहे, जी काही मजा आहे ती औरच आहे, वेगळी आहे. तर ती खुमारी त्यांनी पेश केलेली ही गीत आपण म्हणूयात, तर ती कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात आपण. धन्यवाद.
0: ठीक आहे. थँक्यू. ओके ओके.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां,
1: नमस्कार सर. आता कुठला कार्यक्रम चालू आहे?
0: कार्यक्रम. हॅलो, दिलो मैं बस गीत. कोण बोलत आहे?
1: हॅलो हॅलो, हां, मी अनुराधा रेणुसे बोलते आहे. आम्हाला बर्थडेसाठी एक सॉन्ग लावायचं होतं, बार बार ये दिन आय. माझी आई आहे अनुराधा रेणुसे, तो तिची खूप इच्छा आहे की सगळ्या म्हणजे तिची जी छोटी छोटी मुलं आहेत, नातवंड आहेत, त्यांच्यासाठी तिला ते ऐकवायचं होतं सगळ्यांसाठी गाणं.
0: ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव सांगा.
1: बरीच नावं आहेत, सांगू शकते?
0: हा, थोडक्यात सांगा.
1: रेखा, राणी, राधा, आशा, वैशाली, नैतिक, मोहिनी, मीना आणि माया.
0: बर, या सगळ्यांचे वाढदिवस आहेत का? यांच्या वतीने हे गीत ऐकवायचंय.
1: नाही नाही, त्यांचे वाढदिवसच आहेत ऍक्च्युली, म्हणजे कधी आधी झालेले आहेत आणि आता एक दोन तीन महिन्यात परत येणार आहेत, म्हणजे एक दोन महिन्यामध्ये.
0: म्हणजे काही वाढदिवस होऊन गेलेत आणि काही आता आगामी होऊ घातले तसे वाढदिवस आहेत तुमच्याकडे.
1: चालेल, बरोबर. हो बरोबर.
0: तर हे मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं फर्ज चित्रपटातलं गीत तुमच्यासाठी ऐकवत आहे. धन्यवाद फोनसाठी.
1: ओके. हॅलो, बोल ग. काय बोल तुला?
0: बोला.
2: हा हॅलो, नमस्कार. आपला नाव काय?
0: कार्यक्रम आहे हॅलो दिलो मे बसे गीत.
2: आपलं नाव काय?
0: तुम्ही कोण बोलताय?
2: नमस्कार.
0: नमस्कार.
2: मी रेणुसे, अनुराधा रेणुसे बोलते.
0: हा, आताच बोलणं झालं की?
2: नाही, मी आता त्याची आजी बोलते. आमच्या नातवाचं नाव वाढदिवस झाला 6 महिला, त्यासाठी ते गाणं लावायचं आम्हाला.
0: तुमच्या घरातल्या कोणाशी तरी बोलणं झालंय माझं?
2: हो, माझी मुलगी होती, म्हणजे तिच्याच मुलाचा बर्थडे झाला ना 6 महिला, म्हणून ते गाणं लावायचं.
0: बर बर.

0: बारा ते एकच्या दरम्यान.
1: बारा ते एकच्या दरम्यान.
0: हो
1: बरं. आपला नाव काय?
0: मी कैलास शिंदे बोलतोय. कैलास शिंदे. नाही काही गरज नाही. उद्या डायरेक्ट रेडिओ ऑन करा आणि गीत ऐका तुमच्या पसंतीचं.
1: बारा ते एक ना. बारा ते एक.
0: हो हो हो.

0: हेलो नमस्कार, दिलों में बसे गीत का।
1: हेलो दिलों में बसे गीत कार्यक्रम।
0: हाँ कैलाश शिंदे नमस्कार।
1: नमस्कार।
0: हाँ तुमचे कार्यक्रम आता दिव्य अमृत सरिता गीता तीना पुनर्व म्हणजे परत दाखव केव्हा दाखवणार आहे तुम्ही?
1: तो आपण लावतोय ना, विविध भारतीला प्रसारित करतोय, नंतर सकाळी प्रसारित करतोय पुणे केंद्रावरती।
0: हा नंतर मग विविध भारतीवर संध्याकाळी सांजधारा झाल्यावर वगैरे लावला तर बरं होईल।
1: बर बर।
0: आणि आता दिल मी बसे हुए गीत मध्ये मला ते आईचं ऐकायचं होत, मा तू कितनी अच्छी है, राजा और

0: रंग मधलं आईचा महिमा मोठा गायलेला आहे त्याच्यात ते मला ऐकायचं.
1: बर, कोण पसंती कळवत आहे?
0: मी मालती काळे पसंती कळवते.
1: अच्छा, धन्यवाद.
0: धन्यवाद. तू कितनी अच्छी.

0: हॅलो
1: आकाशवाणी
0: कार्यक्रम हॅलो दिल मे बस गीत.
1: मी लक्ष्मी खत्री पुण्यावरनं वारजेमाळवाडीवरनं बोलतीये. अरे बापरे आता काही सांगता येईना, मी पहिल्यांदाच फोन लावल्यामुळे गडबडले.
0: हा हा गडबडू नका गडबडू नका. काय आपण छान गप्पा मारत मारत पुढे जाऊयात. बोला लक्ष्मी खत्री यांचा आमच्या हॅलो दिल मे बस गीत कार्यक्रमात फोन लागलाय. गाणं सांगायचं आहे पण ते बोल विसरलेत. बोलता बोलता त्यांना आठवेल आणि मग ते चित्रपटाचं नाव आणि गीत कोणतं आहे ते सांगतील.
1: हॅलो
0: हा बोला.
1: आशीर्वाद मधलं एक थापन बचपन के एक बाबू जी थे अच्छे सच्चे बाबू जी थे ते गाणं ऐकायचंय मला.
0: हा
1: संजीव कुमार आणि अशोक कुमार यांचा तो चित्रपट आहे.
0: हो हो वा वा वा वा.
1: जुना.
0: हा काय करता तुम्ही.
1: मी हॉटेलला पोळ्या सप्लाय करते दादा.
0: हो हो पोळ्या. बर बर. बर किती जातात पोळ्या.
1: 500.
0: बर पण मग हे कसं काय.
1: आणि भाकरी.
0: बर पण मग हे कसं काय मॅनेज करता एवढ्या 500 पोळ्या रोज तयार करणं. मग त्याचं नियोजन कसं असतं. किती वाजता सुरुवात होते. मग ते तयार झाल्यानंतर
1: 8 वाजता चालू होत. मी स्वतः करते एवढ्या पोळ्या.
0: अरे बापरे. अच्छा
1: 400 ते 300 कधी 300 असतात कधी 400 असतात. परत 50 भाकरी असतात रेग्युलर. कमीत कमी 400 साडे 400 असतात. सकाळी 8 ला चालू

0: ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू असतं.
1: पण मग हे सगळं हाताने होतं का काय मशीन वगैरे आहे?
0: हाताने हाताने जात.
1: ओके बापरे. हा, या सगळ्या तयार झालेल्या तुमच्या पोळ्या आणि भाकरी ज्या आहेत, तर तुम्ही जाऊन देता का तुमची जी ठरलेली हॉटेल्स किंवा काही ज्या खानावळी असतील
0: तिथं? मी स्वतः टू व्हीलर चालवतीये.
1: बर, अच्छा, वा हा.
0: आणि मुलगा माझा रिक्षा चालवतोय.
1: बर.
0: आणि दोन्ही मुली माझ्या त्यांच्या घरी आहेत.
1: ओके.
0: मग ते सगळं मॅनेजमेंट करते एकटी.
1: बर
0: बर.
1: आशीर्वाद मधलं हे छानसं गीत तुम्ही सुचवलेल्या कार्यक्रमात आज ऐकूया तुमच्यासाठी.
0: चालेल चालेल. थँक्यू दादा. आपलं नाव हेच ना, कैलाशन देवी. बरोबर, मी रोज ऐकते तुमचं.
1: अच्छा,
0: दुपारचं.
1: ठीक आहे, धन्यवाद.
0: चालेल चालेल चालेल.

एक आवाहन आणि विनंती 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोतांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधतो आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. हॅलो, दिलो मे बसे गीत शिरतो हा कार्यक्रम भडकत आहात. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि प्राध्यापक विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. 12:30 आहेत. हॅलो दिलोमय बस गीत या कार्यक्रमाचा आता हा उर्वरित भाग आता ऐकूयात. हॅलो
3: हॅलो
2: बोला.
3: नमस्कार.
2: नमस्कार.
3: मी बहादरपूरहून संतोष कुमार सोनार बोलतोय.
2: बोला संतोष कुमार, कार्यक्रमात स्वागत.
3: तर मला एक गीत द्यायचं होतं आज. तर गुलामी चित्रपटाचं गीत पाहिजे. जिहाले मिस्किन
2: मुस्किन आहे ते. जिहाले मुस्किन रकुन रंजिश.
3: बरोबर. तर हे गीत नक्की ऐकावा.
2: बर.
3: तर मी माझ्या गावाचा एक 2 मिनिटात इतिहास सांगू इच्छितो.
2: सांगा सांगा तुमच्या बहादूरपूरचा इतिहास सांगा काय आहे तो.
3: आमच्या गावात बहादूर शहा राजाचं राज्य होत.
2: बर.
3: 500 वर्षापूर्वी.
2: अच्छा.
3: आणि माझ्या गावात बद्रीनाथ धाम आहे. बद्रीनाथ जो हिमालयात आहे दुसरा धाम फक्त बहादूरपूर माझ्या गावी आहे.
2: अच्छा.
3: रामलाल शेठ मिश्रा म्हणून गावात आमचे मोठे शेठ होते. ते नेहमी हिमालयात पायी यात्रा करत होते बद्रीनाथाची.
2: बर बर.
3: पण त्या ठिकाणी ते गेले असतात त्या वर्षी त्यांना तिथल्या बडव्यांनी दर्शन घेऊ दिलं नाही. तर त्याच ठिकाणी ते एका आश्रमात थांबून दोघ पती पत्नी होते तर झोपले. रात्री भगवान बद्रीनाथाने त्यांना दृष्टांत दिला की हे भक्त तू नाराज होऊ नकोस. मी या ठिकाणी जसा आहे तसा तुझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीत मी येत आहे. तू मला घेऊन चल.
2: बर.
3: सकाळी त्यांनी आत्म म्हणजे परमात्म्याला नामस्मरण करून आपल्या गावी प्रवासाला परत निघाले. आणि 40 दिवसांची पायी यात्रा करून घरी पोहोचल्यावर त्यांनी 40 एकर शेत जमिनीवर बद्रीनाथाचं मंदिराची स्थापना करायला सुरुवात केली.
2: बर.
3: आणि जयपूरहून पंचधातूची बद्रीनाथाची मंदिर घडवून आणली. आणि तिकडचे कारागिरांकडून जवळजवळ 50 फूट उंचीचं बद्रीनाथाचं मंदिर बांधलं. यावर्षी 100वा रथोत्सव साजरा होणार आहे. तरी तुम्हाला श्रोत्या मंडळींना आग्रहाचं निमंत्रण यात्रोत्सवाला नक्की या.
2: बर बर बर.

0: वा वा वा, चला हे छानचं गीत गुलाम आहे चित्रपटाचं, शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूयात. धन्यवाद.
1: शुभ नाम कळेल सर.
0: कैलास शिंदे बोलतोय मी.
1: ओके ओके, धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हां
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मी मुरलीधर ढोले, बडोदा पानाचे, तालुका मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव, खान्देश.
0: बोला मुरलीधर ढोले
1: सर. बऱ्याच दिवसांनी फोन लावला सर. आज मी दोन तीन महिने झाले सर फोनच नाही लावला.
0: हा बरं झालं, कारण आम्ही श्रोत्यांना सांगतोय की दोन दोन महिन्याचं, तीन तीन महिन्याचं किमान अंतर पाळा कार्यक्रमामध्ये, म्हणजे आपल्याला नवीन श्रोत्यांबरोबर ते संवाद साधता येईल कार्यक्रमामध्ये. ओके ना
1: सर. सर आजच्या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं सर.
0: कुठलं गीत ऐकूयात मुरलीधर ढोले आज कार्यक्रमामध्ये?
1: सर चित्रपट आहे आझाद देश के गुलाम, गीतकार आहे समीर, संगीत लक्ष्मीकांत पेरेला, गायक मोहम्मद अजीज, अनुराधा पोटवाल आणि गाणे बोल आहे सारे शिकवे दिले भोला के कहो. कारण आपल्याला गाणे एकदम ऐकायला, असे गाणे ऐकायला फार आवडतं सर मला.
0: अच्छा
1: सर, काही माझे दोन तीन मित्र नाव सांगू का सर?
0: घ्या की घ्या की, मित्रांची नावं घ्या.
1: बरोबर. माझे मित्र आहे अनंत मुत्रे, भागवत झालते, संतोष भाऊ सोनार, पी एस नावकर, जानकीराम काटोके आणि संतोष वसाने. चालेल सर, थँक्यू सर.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां
1: सुवर्णा भोर बोलते, वाडेवाला सर.
0: सुवर्णाजी, नमस्कार. कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि
1: चेहरा क्या देखते हो, दिल में उतर देखो ना, हे लावा गाणं सर.
0: अच्छा. ओके.
1: हे लावलं सर. माझं दुकान आहे घरामध्ये छोटस,
0: कसला
1: दुकान
0: किराण्याचा?
1: चालत. हो, किराणा दुकान आहे,
0: बर.
1: अंडा वगैरे असं, कोल्ड ड्रिंक वगैरे.
0: हां, बर. अच्छा,
1: नर्स म्हणून काम केलं सर मी 12 वर्षे.
0: बर. चला, तुमच्या पसंतीचं हे तुम्ही सुचवलेलं गीत चेहरा क्या देखते हो दिल में उतर के देखो ना,
1: हो,
0: ऐकवतोय तुमच्यासाठी. हां,
1: माझा मुलगा आहे सर भोर आणि मिस्टर संभाजी भोर, आम्हाला तिघांना पण ऐकायचं.
0: हां, संभाजी भोरांचा फोन असतो कार्यक्रमामध्ये आपल्या.
1: आकाशवाणीचे खूप चाहते.

0: नमस्कार सर, कायला सर बोलताय? हा सर, हॅलो दिलं मी बस गीत कार्यक्रम ना
1: कार्यक्रम हॅलो दिलं मी बस गीत
0: हो सर. सर गाणं सांगू सर.
1: बोलताय कोण आधी?
0: राहुल, राहुल डॅनियल गावारे बोलतोय दापडीवर.
1: हा बोला राहुल. हा
0: हा सर, गीत सांगायचं होतं.
1: कुठलं गीत ऐकूयात राहुल गवारे?
0: सर नगे ना म्हटलं नाही का, सारा सारा दिन काम करोगे.
1: अरे बापरे. मग काम करता करता काय थोडासा ब्रेक घ्यायला पाहिजे का?
0: नाही नाही, मंडळी म्हणते नुसतं कामच काम.
1: अच्छा.
0: भेटत म्हणून.
1: पण बऱ्याच महिला मंडळींचा आरोप असतो की नवरे मंडळी काम करत नाहीत. इकडं उलट दिसतंय जरा थोडस.
0: ते गाणं मला खूप आवडतं, मी बाईक साठी लावते ते गाणं.
1: अच्छा, बर बर बर. ओके. हा, काय करतात राहुल गवारे?
0: सर मी सर्व्हिसला आहे सर.
1: कुठं?
0: पुणे विद्यापीठ मध्ये.
1: अच्छा.
0: सिडॅक, सिडॅक कंपनी आहे ना सर.
1: बर बर, सिडॅक. हो,
0: तिकडे लायब्ररी मध्ये.
1: हो, बर बर बर बर. अच्छा, सिडॅक मध्ये आहात. बर, चला आज हे नगिना मधलं छान असं शोधून काढलंय गीत. नगिना एकदम आपण शोधावा तसा.
0: सर माझ्या मित्राचं नाव सांगू का?
1: सांगा सांगा, मित्राचं नाव सांगा.
0: सचिन एडलेलू.
1: अच्छा, ओके.
0: सचिन एडलेलू, दिवार सर, अशोक नायर, हे बी माझे मित्र आहेत.
1: अच्छा, एडलेलू म्हणजे हे तेलुगू भाषिक दिसत आहेत गृहस्थ?
0: हो, तेलुगू. ते
1: आंध्राचे वगैरे, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणाचे असतील.
0: हो, आणि दिवार, दिवार सर म्हणजे 88 वर्षाचे आहेत, वयस्कर आजोबा आहेत. ते पण दिवस रात्र रेडिओ ऐकत राहतात.
1: अरे क्या बात है, वा वा. चला या निमित्त
0: त्यांना घेऊन 2 महिन्यांनी कॉल करेन सर.
1: ओके, व्हेरी गुड. चालेल,
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा
1: हा, मी प्रशांत हरियार बोलते पुण्यावरून.
0: बोला प्रशांत, स्वागत कार्यक्रमामध्ये. हॅलो दिलं मी पण गीत.
1: मला गाणं ऐकायचं होतं एक.
0: बोला.
1: अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातलं तर ते गाणं ते डॉन पिक्चरामधले. हॅलो.
0: हा, डॉन मधलं कुठलं गीत?
1: डॉन मधलं ते अरे देवानो मुझे पहचानो. बरंच दिवस गाणं ऐकलं नाहीये, ते ऐकायचं होतं.
0: बर.
1: घरच्यांना पण ऐकायचं होतं. तुमचे म्हणजे विविध भारतीचे कार्यक्रम बरेच चांगले असतात.
0: अच्छा.
1: आणि म्हणजे विविध भारती सोडून असं दुसरं कुठलं चॅनल ऐकत नाही.
0: बर. प्रशांत हरिहर काय करतात?
1: मी जॉब करतो.
0: चला, हे डॉन मधलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं गीत तुम्हाला ऐकवतोय कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.
1: ओके ओके सर, थँक्यू.

एक आवाहन आणि विनंती, 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद. तो तब तक कीजिए.

0: आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोतांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधतो आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता, त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. अच्छा, हॅलो दिलो मे बस गीत या कार्यक्रमात मी कैलास शिंदे आता रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो मे बस गीत.
0: हॅलो दिलो मे बस गीत हा कार्यक्रम शोधतो आताच पण एकला सादर करते होते कैलास शिंदे.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100%

0: मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले होतो आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचा 1:03 आणि 20 सेकंद होत आहेत. कार्यक्रमातला यानंतरचा नेक्स्ट कार्यक्रम म्हणजेच आमचा द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
1: नेक्स्ट वेव्ह ऐकूयात कैलास शिंदेसोबत कार्यक्रमातली ही खूबसूरतशी लिहिलेली गझल. आम्ही नाही लिहिलेली तर ही गझल लिहिली आहे समीर यांनी. आदेश श्रीवास्तव यांचं संगीत आहे, कुमार सामू यांचा आवाज, चित्रपट शिकारी. खूबसूरत सी गझल.

0: शिकारी चित्रपटातल्या गीत कुमार सानू यांचा आवाज होता.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसं आहात?
4: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
6: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
7: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
10: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
11: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
12: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का? किती सुरक्षित आहे? भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती

गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

संगीतकार शंकर एहसान लॉ यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. योगेश यांचं गीत, योगेश यांच्या गीतासाठी आवाज अर्चना उडुपा यांचा, चित्रपट सपने भाग 2.

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
1: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
0: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

शुद्धभवन कथा हा द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत चित्रपट संघर्ष मधला. प्रीती झिंटा, अक्षय कुमार आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. अक्षय कुमार यांचा दमदार अभिनय या चित्रपटात होता. कार्यक्रमाचं हे गीत सोनू निगम यांचा आवाजातलं, समीर यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचा.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

अभिषेक बच्चन करीना कपूर यांचा अभिनय असलेला हा चित्रपट, सहनायक जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि विस्थापितांवरती आधारित असलेला रेफ्युजी चित्रपट. या चित्रपटाचं हे गीत आपण ऐकताय ते सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातलं, जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, संगीत सोनू निगम, अनु मलिक याचा.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: रोज 11:00 ते 12:00 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
4: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
3: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या

0: पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
1: आकाशवाणी नेटवर्क कडपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1:32:55 झाले. आपण घेत आहात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. पार्श्वगायिका विभाईच्या आवाजातलं हे मेहंदी चित्रपटाचं गीत, गीतकार आणि संगीतकार आनंदराज आनंद. फराज खान आणि राणी मुखर्जी यांचा अभिनय असलेला मेहंदी हा चित्रपट, या चित्रपटाचं गीत आता ऐकूयात.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत आणि एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डाडू?
1: खरं वाटत नाही ना, इकडे ऐक.
2: सांगतायत आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
3: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो. मी त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, स्त्रियांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 90 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: श्रोतोदा, आमच्या एका कार्यक्रमासंदर्भातलं हे निवेदन. आज दुपारी 2:30 वाजता आमच्या 7 संवाद या कार्यक्रमांतर्गत जरूर ऐका रंगभूषाकार वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीतला हा छोटासा अंश आता ऐकूयात.
5: रंगभूषाकार म्हणून आपण काम करावं, याची सुरुवात कशी झाली आणि कधी हे बी रुजलं?
6: सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की मी माझं जे शिक्षण झालं आहे ते अभिनव कला महाविद्यालयातनं आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समधनं झालेलं आहे. मी उपयोजित कला, ज्यालाच इंग्लिशमध्ये ॲप्लाइड आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट्स असं म्हणतात, तर ते त्याची मी डिग्री घेतली, 4-5 वर्ष शिकून ते घेतलेलं आहे. आणि मुळे बाय एज्युकेशन मी चित्रकार असल्यामुळे रंगांचं ज्ञान मला अवगत होतं. रंग असतील किंवा टेक्स्चर असतील ह्या सगळ्याविषयी मला तसं आधीपासून काय ज्ञान अवगत होतं किंवा ते शिकल्यानंतर अजून जास्त वृद्धिंगत झालं असं मी म्हणेन. त्यामुळे कलाकार म्हणून ज्या रंगांशी माझं रोजचा संबंध होता ते रंग कदाचित आता ह्या सगळ्या नवीन पद्धतीच्या कामामध्ये मी इम्प्लांट केले. सो माझी सुरुवात खरं तर कॉलेजमध्ये झाली, कारण

संवाद अंतर्गत ही मुलाखत आपल्याला ऐकता येईल. दरम्यान आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कोहली यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीतकार हिमेश रेशमियांचं संगीत, कुमार सानू, अलका याज्ञिक यांचा आवाज, चित्रपट कुरुक्षेत्र.

सयाजी शिंदे, शिवाजी साटम आणि पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती ती अभिनेता संजय दत्त यांना. कुमार सानू यांच्या आवाजातलं, अलका याज्ञिक यांचा सहगायनातला स्वर, देव कोहली यांची रचना, हिमेश रेशमी यांचं संगीत, चित्रपट कुरुक्षेत्रचं हे गीत.

संजय दत्त आणि महिमा चौधरी यांचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट कुरुक्षेत्रचं गीत आपण ऐकताय. ते या चित्रपटामध्ये मुकेश ऋषी

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: नेक्स्ट वेव या नवीन चित्रपटांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. अभिनेता आफताब शिवदासन आणि लिसारे यांचा अभिनय असलेला हा चित्रपट कसूर. चित्रपटाचं हे गीत युगलस्वर अलका याज्ञिक आणि कुमार साडू यांचा. संगीत नदीम शवण यांचं. गीतकार समीर यांनी लिहिलेलं गीत कार्यक्रमात आता ऐकूया.

गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानी केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीतचं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटलवाड, किशोर भीमानी, सुचिन जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं.

श्रोतो द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे यादगार असं गीत जान चित्रपटाचं. उदित नारायण अलका याज्ञिक यांचा आवाज, रचना आराध्य बक्षी यांची, संगीत दिले आराध मिलिंद यांनी, आणि चित्रपटाचा चित्रपटात अभिनय केला होता तो अभिनेता अजय देवगन, ट्विंकल खन्ना, अमरीश पुरी, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय.

0: श्रोतो या गीताबरोबर आजचा नेक्स्ट फ्रेम हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करण्या चुकीला श्रोत्याला अनुमती द्या. नमस्कार. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आणि आता नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमानंतर काही जुनी हिंदी चित्रपट गीतं ऐकूया.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: राहुल दे बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आवाज मोहम्मद रफी यांचा. चित्रपट तिसरी मंजिल.

श्रोतेहो शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

रोशन यांनी सांगितलेली ही रचना मजरू सुलतानपूर यांची होती. आवाज लता मंगेशकर, चित्रपट ममतारी. कार्यक्रमाचा समारोप करत आहोत तो महम्मद रफी यांच्या आवाजातल्या या गीतानं. गुलशन बावरा यांच्या या गीतासाठी संगीत उषा खन्ना यांचं, चित्रपट लाल बंगला.

0: दिल्ली, हरियाणा और चंडीगढ़ में लू का ऑरेंज अलर्ट जारी किया गया है। अगले दो दिन में बिहार, छत्तीसगढ़, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगाना और आंध्र प्रदेश में भी लू चलने की आशंका है। हिमाचल प्रदेश में आज सुबह से कई स्थानों पर रुक रुक कर बारिश हो रही है। मौसम के इस बदलाव से लोगों को भीषण गर्मी से राहत मिली है। एक रिपोर्ट।
1: राजधानी शिमला सहित चंबा, कांगड़ा, कुल्लू, हमीरपुर व लाहौल स्पीति जिलों में हल्की वर्षा होने से प्रदेश भर में तापमान में हल्की गिरावट आई है। मौसम विज्ञान केंद्र शिमला के अनुसार एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय होने से मौसम में यह बदलाव आया है। विज्ञान केंद्र शिमला ने प्रदेश में 7 जिलों कुल्लू, शिमला, चंबा, ऊना, हमीरपुर, मंडी और बिलासपुर में अनेक स्थानों पर अगले 48 घंटों में बारिश के साथ अंधड़ और तेज हवा चलने का ऑरेंज अलर्ट जारी किया है। रितेश कपूर, आकाशवाणी समाचार, शिमला।
0: सरकार ने आज सूचित किया कि ईद उल अजहा बकरीद पर दिल्ली के सभी केंद्रीय सरकारी कार्यालय 28 मई को बंद रहेंगे। पहले ये छुट्टी 27 मई को निर्धारित थी। आईपीएल क्रिकेट में आज सनराइजर्स हैदराबाद का मुकाबला रॉयल चैलेंजर्स बंगलुरु से होगा। ये मैच हैदराबाद में शाम 7:30 बजे से खेला जाएगा। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नई दिल्ली में साइप्रस के राष्ट्रपति निकोस क्रिस्टोडोलाइट्स के साथ वार्ता की। श्री मोदी ने कहा, भारत और साइप्रस का लक्ष्य अगले 5 वर्ष में निवेश को दोगुना करना। 10 राज्यों की 24 राज्यसभा सीटों के लिए द्विवार्षिक चुनाव की घोषणा, मतदान 18 जून को। सर्वोच्च न्यायालय कक्षा 9 के छात्रों के लिए 3 भाषाओं का अध्ययन 1 जुलाई से अनिवार्य करने के सीबीएसई के फैसले के खिलाफ दायर याचिका पर अगले सप्ताह सुनवाई करेगा। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश और महाराष्ट्र के विदर्भ में कल तक भीषण लू की चेतावनी। और आईपीएल क्रिकेट में आज शाम सनराइजर्स हैदराबाद का मुकाबला रॉयल चैलेंजर्स बंगलुरु से। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपडायक ताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता दुपारचे 2:30 वाजले आहेत। आमच्या साथ संवाद या कार्यक्रम मालिकेअंतर्गत रंगभूषाकार आणि वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात। निर्मिती सहाय्य केले वैशाली जाधव यांनी। कार्यक्रम सात संवाद आता ऐकूयात।
3: श्रोते हो नमस्कार। साध संवादच्या आजच्या अंकात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आमंत्रित केलं आहे रंगभूषाकार, वेशभूषाकार आणि केशभूषाकार आशिष देशपांडे याला। आशिष नमस्कार।
4: नमस्कार।
3: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे। अलीकडे अनेक पारितोषिकांचे जे सोहळे असतात ना, त्याच्यामध्ये तू आम्हाला दिसला आहेस आणि आशिषला हे पारितोषिक मिळालंय हे कौतुकही त्याचं वाटलेलं आहे। मुळात रंगभूषाकार म्हणून आपण काम करावं याची सुरुवात कशी झाली आणि कधी हे बी रुजलं?
4: सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की मी माझं जे शिक्षण झालं आहे ते अभिनव कला महाविद्यालयातनं आणि भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समधनं झालेलं आहे। मी उपयोजित कला, ज्यालाच इंग्लिशमध्ये अप्लाइड आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट्स असं म्हणतात, तर ते त्याची मी डिग्री घेतली, 4-5 वर्ष शिकून ते घेतलेलं आहे। आणि मुळे बाय एज्युकेशन मी चित्रकार असल्यामुळे रंगांचं ज्ञान मला अवगत होतं, रंग असतील किंवा टेक्स्चर असतील या सगळ्याविषयी मला तसं आधीपासून काय ज्ञान अवगत होतं किंवा ते शिकल्यानंतर अजून जास्त वृद्धिंगत झालं असं मी म्हणेन। त्यामुळे कलाकार म्हणून ज्या रंगांशी माझा रोजचा संबंध होता ते रंग कदाचित आता ह्या सगळ्या नवीन पद्धतीच्या कामामध्ये मी इम्प्लांट केले। सो माझी सुरुवात खरं तर कॉलेजमध्ये झाली, कारण पुरुषोत्तम, फिरोदिया आणि हे जे सगळं आपल्याकडे इंटर कॉलेजेस कॉम्पिटिशनची जी परंपरा आहे त्या परंपरेतनं मी त्याच्यात फेकलो गेलो आणि तिथे मी आता चांगला मुक्त संचार करतोय असं मला
3: गेलो असं म्हणालं। फेकलो जाणं आणि पुढे त्यातला स्ट्रगल हा एका शब्दात तू आम्हाला सांगितलं। मूळचा कुठला तू?
4: सो माझं मूळ गाव पुण्यापासून 45 किलोमीटर असलेलं पुणे बँगलोर हायवेवरती शिरवळ नावाचं ऐतिहासिक गाव आहे आणि मला घरातनं खूप ऐतिहासिक वारसा पण आहे, कारण आमचा जवळजवळ शिवकालीन 400-450 वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि त्या वाड्यातली माझी 17वी पिढी आहे आणि तिथून अजून तो आमचा राहता वाडा आहे। सो आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर मी शेतकरी कुटुंबात नाही तो, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा ते सगळे शेती करत होते आमच्याकडे। जवळजवळ 14-15 एकर आमची शिरवळला शेती आहे, आमराई आहे। तर माझं बालपण अत्यंत सुसंस्कारी, खूप वेल कल्चर्ड मी म्हणेन अशा कुटुंबातनं आणि पुन्हा शेतकरी कुटुंब असण्याची त्याची जोड, त्यामुळे सतत वेगवेगळ्या पद्धतीची माणसं, वेगवेगळ्या पद्धतीचे घरामध्ये होणारे सणवार या सगळ्यामध्ये बालपण माझं, 10वीपर्यंत शिक्षण माझं शिरवळला झालेलं आहे। आणि त्यात शाळेचा खूप महत्त्वाचा मोठा वाटा आहे, कारण ती शाळा जी होती ती

0: होती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेची, शिक्षण संस्थेची आदर्श विद्यालय शिरवळ. त्यामुळे कमवाणी शिका हे त्या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं. त्यामुळे ते कदाचित हळूहळू शाळेमध्ये ते रुजत गेलं आणि तिथून पुढचा माझा प्रवास सुरू झाला.
1: रंगांची ओळख कधी झाली?
0: रंगांची ओळख लहानपणापासून होती, कारण माझं ड्रॉइंग जन्मता म्हणजे काय जन्मतापासून, जेव्हा मला कळायला लागलं त्यापासून मी चित्र काढत होतो. आणि मग घरात बैल होते, माझे सगळे चित्र लहानपणी बैलांची असायची किंवा त्या त्या सणांची जवळ जाईल नागपंचमी असेल, म्हणजे आजूबाजूला जे घडायचं त्या सगळ्याचे छोटे छोटे चित्र मी काढत होतो. आणि रांगोळी अचानक आईकडे आजीकडे बघून रांगोळीचा हात माझा बसला, त्यामुळे रांगोळीतले रंग त्याच्याविषयी आकर्षण तयार झाले. मग ज्या शाळेमध्ये आपल्या हे परीक्षा असतात की इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी, या दोन्ही या परीक्षांना मी आपसुकच बसलो गेलो. त्यामुळे माझं चित्रकलेतलं माझं सगळं जे आकर्षण ते शाळेपासून आहे आणि ते मला लहानपणापासून माझ्यामध्ये ते होत.
1: पण हे रंग आपल्याला रंगभूषेसाठी वापरता येतील याचा साक्षात्कार कधी झाला?
0: याचा साक्षात्कार एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. मी आणि माझा एक मित्र आहे कॉलेजमधला अभिनवमधला, त्याची कॅलिग्राफी खूप सुंदर आहे, तो अप्रतिम कॅलिग्राफी करतो. सो आम्ही दोघं जण एकदा बालगंधर्वला का भरतनाट्य मंदिरला नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो, फिरोद्या पुरुषोत्तमचेच कुठले तरी असतील, आणि तिथे भावे काका होते, भावे काका प्रभाकर भावे, तर ते तिथे मागे मेकअप करत असताना मी ग्रीन रूम मध्ये जनरल बघायला गेलो की काय असतं बघूयात, कारण अगदीच मी पुण्यात नौखा होतो, शिरवळ सोडून जस्ट पुण्यात आलो होतो. सो त्याच्याबरोबर मी तिथे गेलो असताना ते तिथे मेकअप करत असताना मला असं की मला हे कदाचित जमेल, आपण हे करून बघूयात का. म्हणून मी जवळजवळ 2-3 महिने भाविकांच्या मागे तगादा लावला की मला तुमच्याबरोबर काम करायचंय, मला थोडं शिकवा, मला थोडं शिकवा. आणि मग त्यांनी 1-2 कथक आणि भरतनाट्यमच्या ज्या गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असतात त्यांनी मला तिथे असिस्ट करायला म्हणून बोललो. सो पहिला माझा जो काय मी म्हणेन की ब्रेक होता तो भाविकाकांकडे होता आणि मग त्यांनी मला शिकवलं. त्याच्यानंतर चितळे काका म्हणून जे भरतनाट्य संशोधन मंडळाचे बरेच वर्ष मेकअप मन होते, त्यांच्याबरोबर मी काही काळ शाळेचे गॅदरिंग आणि अशी कामं केली.
1: बरं, आणि तिथून रंगांची सोबत सुरू झाली. सध्या तू करत असलेली नाटकं कुठली तेही आमच्या श्रोत्यांना?
0: आता एक नवीनच व्यावसायिक नाटक त्याचे खूप प्रयोग सुरू आहेत, करुणाष्टके, ज्याच्यासाठी मला मेटा अवॉर्ड जो बऱ्यापैकी महत्वाचा आणि खूप मोठा अवॉर्ड मानला जातो त्याच्यासाठी तो मला मिळाला. सो करुणाष्टके सुरू आहे. ठेकेशी संवाद नावाचं नाटक आहे जे अनुपम बर्वेने दिग्दर्शित केले आणि सत्य शाळेकरांचं लिखित ते नाटक आहे. गिरीजा गोडबोले सूरतही. पर्णपेठेनी आत्ता एक नाटक डिरेक्ट केलंय, थिंग लेट टू नावाचं, जे हिंदी इंग्लिश नाटक आहे आणि त्याच्या लेखिका शांता गोखले आहेत. सो ते नाटक सुरू आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला खा म्हणून विभावरी देशपांडे यांनी डिरेक्ट केलेलं आणि लिहिलेलं नाटक आहे, जे मानस रंगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधून ते नाटक येतं आणि त्याचे आता प्रयोग बऱ्यापैकी सुरू आहेत. महानिर्वाणचे आम्ही मधून मधून प्रयोग करतो, कारण आमचा तो आवडीचा आणि खूप महत्वाचा विषय असल्यामुळे आम्हाला ते अजून त्याचे प्रयोग करणं आवडतं. बाकी बारीक सारीक कामं सुरूच असतात.
1: बरं, रंगभूषाकार, वेशभूषाकार आणि केशभूषाकार या तिन्ही भूमिका निभावताना नाटक समजून घेणं, नाटकातल्या व्यक्तिरेखा समजून घेणं हे तुला किती महत्वाचं वाटतं?
0: कुठलंही काम माझ्याकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा त्याची स्क्रिप्ट काय आहे ते आधी जाणून घेतो, वाचतो, त्याच्यावर चर्चा करतो. याच्या कारणासाठी दिग्दर्शकाला किंवा त्यातल्या पात्रांना ज्या प्रकारे महत्व दिलं गेलं पाहिजे, ज्या प्रकारे त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यासाठी माझाही अभ्यास तितकाच महत्वाचा आहे. अदरवाईज ते तुम्हाला त्यापर्यंत रिलेट नाही करणार किंवा ते तुम्हाला कनेक्ट नाही करणार. त्यामुळे कुठल्याही नाटकाचं काम आल्यानंतर त्याची संहिता माझ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची असते. ते मी स्वतः वाचतो, दिग्दर्शक आणि इतर टीम बरोबर आमचं कोलॅबरेशन होतं, आम्ही चर्चा करतो, त्याच्यातनं ज्या काही मुद्दे निघतात त्या सगळ्यावर चर्चा होते आणि मग माझं काम खरंतर नंतर सुरू होतं. एक गोष्ट महत्वाची असते की तुमचा रियाज लागतो, म्हणजे तुम्ही आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या परिस्थितीला काय पद्धतीनं बघता, तुम्ही त्याला किती 100% रिलेट करू शकता, तुम्ही त्याला किती भिडता आणि ते तुम्हाला परत किती भिडतं, याच्यावरती मला असं वाटतं की ते काम खूप पक्क आणि अजून चांगलं होत जातं.
1: नुसता हा रंगरेषांचा खेळ नाही,
0: अजिबातच नाही,
1: त्याच्या मागे डोक्याचा आणि भोवताल समजून घेण्याचा फार
0: आणि समाजभान सगळ्यात महत्वाचं. म्हणजे
1: वेशभूषा करताना एखाद्या नाटकाची त्या काळाचं महत्व तू कसं जाणून घेतोस?
0: सगळ्यात छान म्हणत होते, कारण की मी खेडेगावात वाढलेलो मुलगा आहे, त्यामुळे तिथल्या सगळ्या जीवनशैलीचा, तिकडल्या सगळ्या पद्धतीचा त्याच्यात मला खूप महत्वाचा म्हणजे वाटा आहे आणि त्याचं मदत पण होते, कारण की त्या प्रकारचं जगणं मी काही काळ जगलेलो आणि आता अचानक शहरात आल्यानंतर शहरी जे काही वातावरण आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचा अभ्यास, मग त्याच्या संदर्भातली सगळी पुस्तकं, काही त्या तशा प्रकारच्या व्यक्तिरेखा असलेली किंवा तसं आयुष्य जगलेले काही माणसं आपल्या आजूबाजूला त्यांच्याशी संवाद करता येईल का, त्यांना जाऊन भेटणं, किंवा काही फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत का, त्याच्या पद्धतीत साहित्यामधलं काही अवेलेबल आहे का, ह्या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्याच्यातनं पुन्हा मग तुमची क्रिएटिव्हिटी ते अजून एन्हान्स करण्यासाठी काय वापरता येईल, म्हणजे ते आजच्या काळाला अजून कसं रिलेट होईल यासाठीचे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात.
1: वस्त्र

0: परंपरा शिकणं हे किती महत्वाचं आहे या सगळ्या ह्याच्यात.
1: खरं तर खूप महत्वाचं आहे, कारण वस्त्र परंपरेने गोष्टी काळ जसा बदलत गेला तसं वस्त्रांमधलं टेक्स्चर, त्याच्यातलं टेक्स्टाईल, ते किती भक्कम होत गेलं किंवा त्याच्यामधले काय काय वेगळे पद्धतीनं ते मी म्हणून इव्हॉल्व्ह होत गेलं, त्याच्यातले काय काय विविध पद्धतीने ते अजून जास्त एनहान्स पण होत गेलं, ह्या सगळ्याचा खरं तर खूप फायदा होतो. आणि ती वस्त्र परंपरा शिकली पाहिजे किंवा ती त्या पद्धतीकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे असं मला वाटतं.
0: हा अभ्यास सगळा तू केलास, पण त्याचा स्वीकार समोर व्हायला पाहिजे ना, म्हणजे नाटक करणाऱ्या माणसांनी ही गोष्ट स्वीकारली पाहिजे किंवा तो अभ्यास त्यांनीही स्वीकारला पाहिजे. तुझा काय अनुभव आहे आतापर्यंत?
1: एकतर तुम्ही ऑप्शन किंवा काम ज्या पद्धतीनं करता त्या कामाला जर तुम्ही 100% वाहून दिलं तर समोरचा माणूस आपोआपच तुम्हाला त्या प्रकारे सरेंडर करतो किंवा तो तुम्हाला तेवढा तुमच्यावर विश्वास ठेवून काम पुढे जातं. त्यामुळे त्यातली तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा विचार, तुमचा अभ्यास हा तुम्ही जर तुमच्या कलेमधनं और तुमच्या कामातनं दाखवून देऊ शकलात तर समोरचा कुठलाही माणूस किंवा कुठलाही दिग्दर्शक खरं तर ट्रस्टवर्दी तुमच्यावरती होऊ शकतो असा तरी म्हणजे माझा अनुभव आहे. मला अजून तसे अनुभव आलेले नाही आहेत की
0: नाटक सादर करताना जशी शैली महत्वाची असेल, कुठल्या शैलीने हे नाटक सादर होत आहे हा विचार रंगभूषेमध्ये पण डोकावतो का?
1: हो, म्हणजे आता काही मायथॉलॉजिकल जे आपल्याकडे नाटकं होती त्याच्यामधली रंगभूषा वापरली जाणारे जे रंग होते किंवा त्याचा जो प्रोडक्ट असतील ते पूर्णपणे वेगळे. एक महत्वाचं उदाहरण मी सांगेन की महानिर्वाण जे नाटक आहे आळेकरांचं ते माझ्या जन्माच्या खूप आधीच आहे, म्हणजे मला ते माहीत असायचं कारण नाहीये. पण त्यातला जो नाटकाचा जो मूळ गाभा आहे, जो विषय आहे, तो विषय मी लहानपणी जवळून बघितल्यामुळे आळेकरांनी बसवलेलं त्या काळातलं नाटक आणि आत्ता पुन्हा आळेकर 2020 नंतर नाटक ते जेव्हा बसवतात तर माझ्यासाठी ती गोष्ट खूप पर्वणीची असते. याचं कारण असं की मी ते जगलेलं नाही पण मी ते पाहिलेलं आहे. त्यामुळे महानिर्वाणमधली पात्र पुन्हा रंगवताना मी माझ्या सगळ्या शिरवळ्याच्या आजूबाजूच्या माणसांना डोळ्यासमोर आणून त्यांचे रेफरन्सेस डोळ्यासमोर आणून आत्ता जी महानिर्वाणमधली पात्र आहेत ती मी स्वतः तयार केलेली आणि जी माझ्याच आजूबाजूची माणसं मी ज्यांना लहानपणापासून बघितलेलं आहे, जे आता काही त्यातली काही आहेत काही नाही आहेत, पण ती पात्र म्हणून माझ्यासाठी तशी उभी राहतात.
0: प्रत्येक पात्राची वेशभूषा रंगभूषा वेगळी आणि ते वेगळं भासणं हे तुझं तुला क्रेडिट द्यायला हवं या गोष्टीचं की एवढ्या समूहामध्ये प्रत्येक माणूस वेगळा दिसणं ही फार म्हणजे मला फार कमाल गोष्ट वाटली होती की हे कौशल्य इथे दिसतं. आजकालच्या काळात मेकअपचा किंवा एकंदरच वेशभूषेचा जास्त गांभीर्याने विचार होतो का असं तू मानशील का?
1: रंगभूषा आणि वेशभूषाचा सगळा पूर्णपणे पॅटर्न बदललेला आहे. आता लोकांना खूप जास्त त्यातलं कंटेम्पररी किंवा अति स्टाईलाइज गोष्टी असणं, त्यातला साधेपणा कमी झालाय आणि त्यातलं स्टाईलाइज असणं वाढत गेलंय. त्यामुळे साधेपणाची जी जोड बघताना पूर्वी असायची ती आता तितकी तशी राहिलेली नाहीये असं मला पर्सनली वाटतं. कारण मी अजूनही रिअलिस्टिकली काम करतो, मला असं वाटतं की अननेसेसरी खूप एक्झॅजरेट करायची गरज नाही, त्याचा समतोल आपण साधला पाहिजे. त्याचं असणं अस्तित्व जे काही आहे ते तितकंच रिअलिस्टिकली आणि भिडणारं असलं पाहिजे असं मला वाटतं. तर माझा प्रयत्न तरी तसा जुनं जुनं ते जुनं ठेवण्यासारखं आहे, पण त्याला थोडा तरी काहीतरी आत्ताच्या काळाचा त्याला टच असावा असं मला वाटतं.
0: बरोबर, तू फार महत्वाचा शब्द वापरलास की ते साधं असणं. तर अनेकदा साधं असण्यात पण आपल्याला हवी ती गोष्ट साध्य होत असे आणि त्याला आता तुम्ही फार मोठं वलय दिलंयत का असं मला विचारावं असं वाटेल तुला.
1: म्हणजे मी ते मान्य करीन की त्याला अननेसेसरी साधेपणाला थोडं नाकारून त्याला म्हणाला तसं की त्याला खूप मोठं आणि महत्वाचं वलय देऊन ठेवलेलं आहे. पण त्याची म्हणते की काळाची गरज नक्की काय आहे आणि किती आहे याचं मोजमाप ॲज अ कलाकार म्हणून आपण पण ठेवलं पाहिजे आणि ते तुम्ही ठेवलेलं जे मोजमाप आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार समोरच्या माणसाला तुम्हाला ते कन्व्हिन्स पण करता आलं पाहिजे. आणि तेवढा ट्रस्ट जर तुमचा तुमच्यावर असेल तर समोरचाही कदाचित तुमच्यावर ठेवतो असा तरी माझा आतापर्यंतचा अनुभव आहे.
0: कारण शेवटी असं आहे ना की नटाचं दिसणं हे त्याच्या भूमिकेवर हवी होता का माने ना, म्हणजे केवळ दिसणं म्हणजे ती भूमिका नव्हे तर हा बॅलन्सही सांभाळावा लागतो का?
1: हो, 100% सांगावा लागतो. कारण बऱ्याचदा असतं की नटांच्या किंवा इतर अशा प्रकारच्या कुठल्याही काम करणाऱ्या स्टेजवरती कॅमेऱ्यावर त्यांचं अपेक्षा ते सुंदर दिसणंही सतत आत्ता काळाची गरज झाली आहे. तर माझं असं म्हणजे की तुम्ही सुंदर आहातच तर त्याच्यात एनहान्स काय करायचं आणि कमी काय करायचं, म्हणजे माझ्यासाठी रंगभूषेची व्याख्या अशी आहे की मेकअप मी का करतो किंवा तो कशा प्रयत्न करायला पाहिजे की तुमच्या सौंदर्यातलं जे जी गोष्ट मला हवी आहे ती अजून एनहान्स करणे आणि जी गोष्ट मला नको आहे ती आपण मेकअपने दाबू शकतो, हे माझ्यासाठी रंगभूषेची व्याख्या आहे.
0: आणि नको आहे ते दाबणं हे जास्त महत्वाचं आहे ना.
1: हो, 100%.
0: थोडं याच्याबद्दल बोल ना.
1: म्हणजे मला असं वाटतं की एखादी गोष्ट तुम्हाला कोणाचं तरी बघून तुम्हाला ती करावीशी वाटते

0: त्यासाठी तुमचं असणं, म्हणजे तुम्ही कसे दिसता आहात, तुमचं बॉडी स्ट्रक्चर काय आहे, तुमचं स्किन टोन काय आहे, तुमचं स्किन टाईप काय आहे, तुमच्या केसांची रचना काय आहे, केसांचं टेक्स्चर काय आहे. तर एखादा रेफरन्स तुम्हाला आवडलाय म्हणून तो तुमच्यावर 100% तसा दिसेल आणि तो केलाच पाहिजे असा अट्टहास नसावा. तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःला स्वतःकडे बघता त्याच्यामध्ये अजून छान गोष्टी काय ॲड करू शकतो आणि ज्या असं वाटतं की ज्या थोड्या नाही आहेत चांगल्या, तर त्या आपण काय पद्धतीनं सबड्यूट किंवा त्या दाबू शकतो हा त्यातला साधा खेळ आहे. पण आत्ताचा काळ असेल की मला कुठल्या तरी एका नटीसारखं दिसायचंय, पण त्या नटीसारखं आपण आहोत का इन कुठल्या पद्धतीने, की तुमचं म्हणजे तुमचे फीचर्स तसे आहेत का, तुमचं स्किन टाईप तसं आहे का, तर ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे माझं तुम्ही वाईट दिसताय म्हणून मेकअप करा असं माझं कोणाविषयी काही वाईट मत नाहीये, पण आपण स्वतःला आहे तसं ऍक्सेप्ट करणं आणि तुमच्या असलेल्या सौंदर्यामध्ये मेकअप, रंगभूषणी, वेशभूषणी गोष्टी ऍड ऑन करणं हे मला असं वाटतं खूप
1: बरोबर. आणि केवळ सुंदर असणं म्हणजे असणं असं नसतं. त्याच्यामुळे मला एक तुला प्रश्न विचारायला आवडेल की उदाहरणार्थ मामुट्टी हा नट आपल्याला म्हणते, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका केली होती,
0: बरोबर,
1: त्यावेळी ज्या पद्धतीचा मेकअप केला गेला असेल तर त्याच्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. आणि आता VFXचा जमाना आहे, त्याच्यामध्ये आता या गोष्टींचं महत्व वाढलं आहे का काय, कसं सांगशील?
0: मोटिवेशन बोलायचं तर तो पूर्णपणे प्रोस्थेटिक मेकअप आहे, म्हणजे पूर्णपणे तुमच्या आहे त्या चेहऱ्यावरती मोल्ड टाकून त्याच्या पद्धतीसारखा दुसरा चेहरा, लॅटेक्स नावाचं जे मेकअप आणि लेट प्रोडक्ट आहे जे रबराचं असतं, तर त्याच्यापासून प्रॉपर चेहऱ्याच्या वेगवेगळ्या एरियाचे फेशियल मोल्ड्स केले जातात आणि त्या मोल्डनुसार स्पेसिफिक गमनी तो जे मोल्ड आहे ते आर्टिफिशियल तुम्हाला चिटकत आणि तुम्हाला तो त्या प्रकारचा पूर्ण लुक तसाही येतो. खूप वेळाचं काम आहे आणि त्यांनी येणारा जो फील आहे तो खूप रिअलिस्टिक आहे. त्याच्यामागे खूप काळाची मेहनत आहे, कारण की जवळजवळ दोन दोन तीन तीन चार चार तास तो मेकअप करायला, तशा प्रकारचे मेकअप करायला लागतात. मग त्याच्यामध्ये पेशन्स मला त्या नटाचं किंवा त्या कलाकाराचं वाटतं की एवढा वेळ बसून एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी हे डेडिकेशन असणं, रोज करणं, आणि त्यातल्या मेकअप आर्टिस्टचं किंवा त्या सगळ्या टीमचं पण कौतुक आहे, ते तितकं स्पेसिफिकली टू डेट आणि अप टू असणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. सो त्यामुळे तो जो लुक अचीव झालेला, आपला जे एकदम मोठी आपल्याला हे वाटतो तर त्याचा तो भाग आहे असं मला वाटतं, की त्यामुळे प्रॉस्थेटिक मेकअप आम्ही त्याला म्हणतो किंवा स्पेशल इफेक्ट मेकअप असं म्हणतो. तर त्याचं तंत्रज्ञान आता खूप पुढे गेलेलं आहे, ते बऱ्यापैकी खूप एलिस्टिकली त्याच्याकडे बघितलं जातं आणि अजूनही आपल्याकडे त्या प्रकारचं काम करण्यासाठीची माणसं आणि ते ऍक्च्युली आता वाढत पण गेलेलं आहे, म्हणजे रिअलिस्टिकली ते करण्यामागे अजून जास्त लोकांचा इंटरेस्ट तयार होत चाललेला आहे, कारण पूर्णपणे व्यक्तिरेखा बदलणं एखाद्या माणसाला त्याच्या स्वतःची म्हणजे काय प्रवेश म्हणतो मी त्याला, की पर काय प्रवेश करायला लागणं एका रंगभूषाकाराच्या हातून ते घडणं ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे.
1: तू असा प्रयत्न केलायस कधी?
0: मी माझं त्याच्यातलं तेवढं मोठं काम नाहीये, पण माझं त्याच्या अलीकडचं काम आहे की म्हणजे जखमा करणं किंवा मी असं महानिर्वाण मधलं स्पेशली काही गोष्टी आहेत, किंवा मी आपली अमृता शिरगिलवरती एक नाटक केलं होतं, त्या नाटकासाठी रुचा आपटे त्यात अमृता शिरगिलचं काम, कारण तिला 360 कारण रुचा इन पर्सन तसे दिसत नाही, पण तिच्या म्हणजे तिच्या आयब्रोजवरती आम्ही जवळजवळ 8 दिवस काम केलेलं होतं, चीन वरती काम केलं होतं की काय काय पद्धतीनं तिचा चेहरा अमृता शिरगिलच्या जवळ जाईल. सो तो माझा जवळजवळ महिना 1.5 महिन्याचा तो मोठा प्रवास होता त्या कॅरेक्टरला, कारण अमृता शिरगिल मी कलाकार असल्यामुळे माझ्या ती अगदी जवळची होती, कारण तिच्याविषयी मला कॉलेजमध्ये शिकवलेलं होतं. सो मला ती खूप तेव्हा महत्वाची गोष्ट वाटली होती की एखाद्या व्यक्तीला तिचं स्वतःचं अस्तित्व ठेवून तिला दुसऱ्या व्यक्तिमत्वाशी जोडणं हे खूप चॅलेंजिंग काम आहे आणि ते खूप पॅशन म्हणजे पॅशन असलं पाहिजे ते कोणाचं तरी असं ते आहे.
1: आजकाल हे सगळं गांभीर्याने घेतलं जातं, म्हणजे हा व्यवसायच गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे, पण याच्यासाठीचं पुरेसं प्रशिक्षण, त्याच्या सुविधा भारतामध्ये आहेत का, आणि तू काही असा प्रयत्न केलायस का शिक्षण घेण्यास?
0: मी खरं तर मेकअप नाटक किंवा ह्या प्रकारचा मेकअप मी कुणाचकडे शिकलेलो नाहीये, म्हणजे भाविकांकडे मी फक्त थोडा काळ गेलो, त्याच्यानंतर मी माझा स्किल्स याचं त्या कारण ह्या गोष्टीवर माझं विषय मी जर कोणाबरोबर काम केलं असतं तर कदाचित त्या व्यक्तीचं पद्धत शैली मी अडॉप्ट केली असते, आणि मला असं की माझी एक स्वतःची शैली तयार करण्यामध्ये मला इंटरेस्ट होता आणि त्यामुळे ते माझा शोध मी घेत गेलो आणि ते काम करत गेलो. भारतामध्ये तशा प्रकारातले इन्स्टिट्यूट फार कमी आहेत आणि मला पर्सनली मला ते माहीत नाहीत, कारण की अशा प्रकारचं शिक्षण बऱ्याचदा असिस्ट करत करतच पुढची पिढी शिकत गेलेली आहे. भारताबाहेर याचे भरपूर इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे अगदी प्रॉस्थेटिक जे आपण आता म्हणालो त्याचं भारताबाहेर त्याचं लंडनला आहे, US ला आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, त्याचे भारताबाहेर दुबई आहे, सिंगापूर आहे.

0: बऱ्यापैकी त्याचं मोठं शिक्षण आणि हे सगळं होत असतं.
1: आणि VFX आता त्याच्यामध्ये काय होतं?
0: मला मध्ये असं वाटलं होतं की VFX आल्यामुळे कदाचित आमचं महत्व कमी होईल का, पण असं अजून तरी
1: प्रत्येक व्यवसायाला ही भीती असतेच नवीन तंत्रज्ञान आल्यावर.
0: त्याच्यामुळे कळतं की आपण पण मग अपडेट होतो ना, म्हणजे आपल्याला पण एक गोष्ट नवीन शिकण्यासाठीची एक संधी मिळते की एखादी गोष्ट जर जुनी होत गेली तर नव्यानं आपण काय शिकू शकतो यासाठी आपलाही एक वेळ त्याच्यात व्यस्त होत जातो. सो VFX मुळे मला मध्ये असं वाटलं होतं की आता AI चाच काय मी म्हणून की कल्चर आहे. सो AI मध्ये थोडी आम्हाला अजून त्याचा अंदाज आलेला नाही की ते AI कुठपर्यंत एक्सटेंड होणार आहे, पण जोपर्यंत अजून आम्ही काम करतो तोपर्यंत आमचा त्याच्या नाटक तर AI आणि VFXनी काही होऊ शकत नाही. नाटक तशा प्रकारे ते जिवंत राहील, ते रिअलिस्टिक बघण्याचं जिवंतपणे जाऊन बघण्याचं माध्यम आहे,
1: जाऊन बघण्याचं माध्यम आहे. घरी बसून ते बघता येत नाही, कष्ट करावे लागतात बघायला जायला. येस, चित्रपट किंवा मालिका याचा मेकअप आणि नाटकाचा मेकअप याच्यात काय फरक असतो?
0: एक तर नाटक जिथून सुरू झालं पूर्णवीती मंदिरामध्ये किंवा अशा प्रकारच्या राजाच्या दरबारात होत्या, म्हणजे ते लाईट सगळ्या मशाली किंवा नॅचरल काय त्याचे स्रोत असून ते वापराय तसा प्रकारे तिथे परफॉर्मन्सेस व्हायचे. त्यामुळे पूर्वीचे जे मेकअप तुम्ही म्हणाल तर पिरियडिक जे नाटक आहे त्यांचे मेकअप खूप जास्त हेवी आणि खूप खूप लेअर असलेले, खूप भडक रंग असलेले असायचे.
1: दशावतार
0: किंवा अगदी साऊथकडचे सगळे जे आहेत ते, किंवा कथक भरतनाट्यमचे पण अजून तसे मेकअप ते खूप हेवी आहेत. तर आता चित्रपटामध्ये असं काही कॅमेरामध्ये एवढी सगळी प्रगती झाली आहे, त्यामुळे तुमच्या कॅमेऱ्यावरती इतकी बारीक आणि बारीक गोष्ट लगेचच, म्हणजे एखादी गोष्ट वाईट झाली असेल तर आपल्याला ते पटकन कळते, चांगली झाली
1: दिसते ती
0: मोठी दिसते, सटल असेल तर आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. तर नाटकातला मेकअपचा आणि चित्रपटाचा मेकअपचा म्हणजे खूप जमीन आसमानातला फरक आहे, कारण की रिअलिस्टिकली बघताना ती पात्र वेगळ्या प्रकारे वागतात आणि कॅमेऱ्यासमोर जेव्हा आपण ती बघतो तेव्हा ती कुठल्या तरी वेगळ्या स्पेसमध्ये घडणारी गोष्ट आहे असं आपल्याला वाटत असतं. नाटकात तसं नाही आहे, कारण नाटक आपण प्रत्यक्ष बघत असल्यामुळे भिडतं किंवा जास्त तुम्ही त्याला जज करू शकता. स्क्रीनवरती त्या गोष्टींचा थोडा एक मध्ये काय म्हणत की थिन लाईन असते, त्यामुळे तुम्ही तितकं पटकन त्या बाबतीमध्ये कम्पेअर करू शकत नाही असं मला वाटतं.
1: त्याच्यात फरक आहे,
0: फरक आहे, भरपूर फरक आहे.
1: दशावताराचा उल्लेख केला आपण किंवा दक्षिणेकडचे अनेक नृत्य प्रकार, त्याच्यामधला मेकअप तू कधी करण्याचा प्रयत्न केला आहेस का किंवा जवळून पाहिला आहेस का तू?
0: मी भरतनाट्यमचे म्हणजे अरंगेत्रमचे भरपूर सारे शोज केलेले आहेत, मग त्यातला आणि त्यातले की पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधलं होणारं भरतनाट्यम आणि साऊथकडचं भरतनाट्यम या दोन्हीमध्ये सुद्धा मेकअपचा खूप फरक आहे, शैलींचा फरक आहे. त्यामुळे मी केलेला आहे, म्हणजे मी साऊथमधल्या बऱ्यापैकी मी कुचीपुडी डान्ससाठी मेकअप भरतनाट्यम आहे, त्याच्यानंतर कथकचा तर नॉर्थकडे त्याचा मी केला आहे. दशावताराचा मी नाटकात असताना त्याच्यासाठी काम केलं आहे, तो रिसर्च करून मी त्याच्यासाठी दशावतारासाठी सुद्धा ती पात्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला
1: आहे. आणि दशावतारासाठी वापरले जाणारे रंग पूर्वीच्या काळी नॅचरल कलर्स असत?
0: हो हो, इवन साऊथमध्ये अजून सुद्धा जेव्हा की कुठले भरतनाट्यम डान्सर त्यांच्याकडे सुद्धा नॅचरल कलर वापरायची अजून एक पद्धत आहे.
1: अच्छा, बर. तुझं आत्ताची जी नाटकं चालू आहे त्यातलं करुणाष्टक हे जे नाटक आहे त्याच्यामध्ये 5-6 स्त्री पात्र आहेत, त्यांच्या वेशभूषेचा विचार तू कसा केलास?
0: एक तर ते नाटक 1890 म्हणजे महात्मा फुल्यांच्या काळातलं नाटक आहे आणि माझ्या आजूबाजूला जेव्हा अशा प्रकारातल्या एक ते नाटक आपल्याकडे ज्या मुंडन करण्याची जी पद्धत होती विधवा स्त्री जी अलवण केशवपनाचं जी पद्धत होती त्या पद्धतीवरती ती त्याच्यावरती ते नाटक आहे. त्यामुळे लहानपणी कोणाकोणाकडनं तरी त्या स्त्रियांविषयी माझ्या घरातनं मी त्या बायकांविषयी ऐकलेलं होतं. तर कारण आत्ता आपल्याला म्हणलं की अलवण म्हणलं की फक्त एक लाल रंग असा आपल्या डोळ्यासमोर येतो, त्याच्यामध्ये मी त्या व्यक्तिमत्वांचा, कारण त्याच्या जवळ 6 जणी अलवणातल्या आहेत, केशवपन केल्या बायका आहेत, त्या प्रत्येकीची कथा वेगळी आहे, त्या प्रत्येकीचा एज ग्रुप वेगळा आहे, त्या प्रत्येकीचं वय वेगळं आहे, त्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतात. मला असेल की त्यांच्यातलं वेगळे पण काढण्यासाठी आपण काय करू शकतो, तर मी त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा आधी बॅकग्राऊंड काय, अभ्यास काय आहे, जे प्राजक्तने लिहिले त्याच्याशी बराच वेळ डिस्कशन झालं, गीतांजली त्यात काम करते, पर्ण काम करते, कल्याणी मुळे आहे, किरण आहे, कितकी सराफ आहे, त्याच्यानंतर माधुरी म्हणून एक ऍक्टर आहे, त्याच्यानंतर प्रतीक्षा खासे, सगळ्या जणींचा एक एक मला कॅरेक्टरचा आणि त्यांनी स्वतःनी त्या पात्रांसाठी काय केला विचार आहे त्या सगळ्यातनं, त्यामुळे प्रत्येकीचं अलवण हे वेगवेगळ्या रेड मधल्याच वेगळ्या वेगळ्या शेड्स मध्ये मी तयार ते डाय करून घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येकीचा लाल रंग जरी अलवण असला त्याचा प्रत्येकीचा रंग वेगळा आहे, प्रत्येकीचं स्वतःचं असणं वेगळं आहे, प्रत्येकीची दुःख वेगळी आहेत, प्रत्येकीचं जगणं वेगळं आहे. तर त्या प्रत्येकीच्या जगण्याला आपण न्याय काय देऊ शकतो, प्रत्येकीने आपापल्या पद्धतीनं तो त्या रंगाचा चॉईस केला असेल असं मला वाटलं. त्यामुळे प्रत्येकीचं जे

0: अलवण आहे ते 6 जणींचं अलवण लाल रंगातल्या 6 टेन मधलं आहे.
1: हो बर. आम्ही नाटक बघतो किंवा चित्रपट पाहतो तेव्हा त्याच्या मागे मेकअपचा इतका विचार असतो हे या निमित्ताने तुझ्याशी बोलताना कळलं. तुला कुठले कुठले पुरस्कार या निमित्ताने मिळाले?
0: मला सलग 3 वर्ष महाराष्ट्र आपल्याकडे जी राज्यनाट्य स्पर्धा होते त्याच्यासाठी मला सलग 3 वर्ष बेस्ट मेकअप आणि कॉस्ट्युम डिझायनरचा असा कंबाईन तो पुरस्कार किंवा अवॉर्ड मी म्हणत मिळालेला आहे. मागच्या वर्षीचा मला बेस्ट मेकअप डिझायनर झी अवॉर्ड मिळालेला आहे नाटकासाठी. यावर्षीचा पुन्हा मला परत नाटकासाठीच झीचा, पण यावर्षीचा कॉस्ट्युमसाठीच आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं तसं मेटा नावाची एक खूप मोठी थिएटर काय अवॉर्ड असतो तो भारतातला महत्वाचा मानला
1: जाणारा,
0: सो त्याच्यासाठी मला यावर्षीचा बेस्ट कॉस्ट्युम डिझायनरचा पुरस्कार मिळाला.
1: कुठल्या नाटकासाठी?
0: करुणाष्टके. त्याच्यातली महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की भारतभरातनं 422 का 440 अशा एंट्रीज त्या महोत्सवासाठी आल्या होत्या. त्यातून 10 नाटकं ते सिलेक्ट करतात फायनलमध्ये जाण्यासाठी और त्याचे प्रयोग होण्यासाठी. तर त्या 10 नाटकांमधली 3 नाटकं माझी होती ज्याच्यासाठी मी हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईन केलं होतं. आणि त्यातल्या एकासाठी मला नॉमिनेशन दिलेलं होतं, पण करुणाष्टकेचं नॉमिनेशन हे मला माझं काम बघून त्यांनी ऐन वेळेस दिलेलं ते नॉमिनेशन होतं आणि ते मला तो पुरस्कार या वर्षीचा मिळाला.
1: अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: तू अजून शिकतोयस असं आपण म्हणूया, कारण भोवती इतक्या गोष्टी चालू असतात. तेच तर बघत राहणं आणि शिकणं ही कायम स्वरूपाची प्रोसेस आहे. पण तू कोणाला मेकअप शिकवलास किंवा तू शिष्य तयार केलेस असं काही केलंस का?
0: भरपूर आहेत, म्हणजे जवळजवळ आता माझ्याकडे रंगभूषेसाठी म्हणजे मेकअप साठी असिस्ट करणारी किंवा जे असिस्ट नाही म्हणणार मी त्याच्यामध्ये हायरार्की येते, जे मला मदत करतात ती जवळजवळ 6-7 जणांची माझी टीम आहे मेकअपसाठी. आणि कॉस्ट्युमसाठी सुद्धा अशीच 5-6 जणांची टीम आहे ज्याच्यामध्ये इस्त्री करण्यासाठी वेगळी लोक असतात किंवा असिस्ट करण्यासाठी सेटवरती किंवा नाटकाच्या प्रयोगादरम्यान पळापळ करण्यासाठी वेगळी अशी दोन्हीकडे व्यवस्थित 8-8, 9-9 लोक तयार झालेली आहेत आणि ते बघून बघून शिकतात.
1: आवडीने एखादं काम करणं आणि व्यवसाय म्हणून ते करणं याच्यात तू काही फरक मानतोस?
0: खरं तर नाही, म्हणजे आधी आवड तयार झाली 100% की मला हे आवडते आणि मला ह्याच्यातच काम करायचंय, मग त्याच्यामध्ये अर्थार्जनाचं काय गोष्टी आपण बघू शकतो, त्याच्या प्रकारातल्या काय काय पद्धतीच्या गोष्टी आजूबाजूच्या आपण बघू शकतो की ज्याच्यामधलं आपल्याला आपलं आवडीचं कामही करता येते आणि अर्थार्जनही करू शकतो. त्यामुळे मी नाटक हे पूर्णपणे मला व्यक्त होण्यासाठीचं माध्यम आहे असं समजतो आणि तिथे मी 100% असण्याचा प्रयत्न करतो. ते माझं आहे, ते मी हवं तसं तिथे साजरं करू शकतो. नाटक सोडून मी चित्रपट, वेबसिरीज, फोटोशूट्स किंवा जाहिराती आणि लग्नाचे म्हणजे ब्रायडल मेकअप अशा सगळ्या प्रकारातल्या माध्यमांमध्ये मी काम करत राहतो, कारण की लग्न या माध्यमामधून मला बऱ्यापैकी पैसे मुबलक मिळतात, जो माझ्या चरितार्थाचा एक साधन आहे.
1: नाटक हे हाऊस म्हणून राहू शकतं.
0: त्यामुळे नाटक जेव्हा मनापासून करत असतो किंवा हे मनापासूनच करतो, पण जेव्हा नाटक करत असतो तेव्हा ह्या कामांचे ऍडजस्टमेंट करायला लागतात. म्हणजे जेव्हा पूर्ण वेळ मी सीझन बेस्ड जेव्हा काम असतं तेव्हा पूर्ण ब्राईड करतो आणि मग बाकीचं नाटकाचं काम एरवी मी हवं तसं करू शकतो.
1: बरोबर. चित्रपट कुठले केलेस किंवा काय बघितलंयस?
0: चित्रपटाचं माझं संपूर्ण स्कूलिंग मी म्हणेन की ते सुमित्रा भाव्यांकडे सुरुवात झाली, कारण की मावशींकडे मी 2013-14 साली पहिल्यांदा आमच्या दोघांची ओळख झाली आणि तेव्हा त्याच्यानंतर कासव चित्रपटासाठी त्यांचं काम सुरू होतं. सो कासव ही माझी पहिली फिल्म आहे ज्याच्यासाठी मी मेकअप आणि हेअर डिझाईन केलं होतं त्यावेळेला आणि ज्याला नॅशनल अवॉर्ड ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. सो चित्रपटाचं सगळं शिक्षण माझं सुमित्रा भावे आणि सुनील सरांकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आलोक बरोबर अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाची एक फिल्म आम्ही केली, त्यामुळे ती माझी दुसरी फिल्म आहे. भाडीप आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारत डिजिटल पार्टी, सारंग साठे आणि पौला असे सगळे त्यांच्याबरोबर मी खूप सारे वेबसिरीज आणि छोटे छोटे स्केचेस, त्यामुळे चित्रपट किंवा कॅमेरा रिलेटेड काम माझं सगळं ह्या प्रकारातलं आणि ह्या सगळ्या सिनियर लोकांबरोबर झालेलं आहे.
1: आशिष, तू ज्या नाटकांसाठी वेशभूषा वगैरे केलीस त्यांच्या दिग्दर्शकांशी तुझं असलेलं नातं ऐकायला आवडेल.
0: सगळे एक तर त्यातले बऱ्यापैकी सगळे माझे एक तर समवयीन आहेत, काही अगदीच सिनियर आहेत, त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीपूर्वक आणि ऑब्व्हियसली आदर असलेलं नातं तयार होतंच संवादातनं चर्चेतनं. तर महानिर्वाण जेव्हा केलं तेव्हा आळेकर नव्यानं ते सगळं पुन्हा बसत होते, त्यामुळे आळेकरांबरोबरचा म्हणजे त्या लेखकाला, दिग्दर्शकाला, त्या माणसाला जाणून घेण्याची संधी, ते मी प्रिव्हिलेज किंवा मी खूप नशीबवान समजतो की सतीश आळेकर सारखा माणूस आमच्याबरोबर होता, आम्ही त्यांच्यावर काम करू शकलो. मग त्यांची जी खास शैली आहे त्या शैलीतनं ते सहजपणे सांगून गेलेलं एखादं वाक्य कायम स्वरूपी तुम्हाला

0: भेटत आणि मग कळतं की ही माणसं का मोठी आहेत. एका पात्रासाठी एक मुलगा आला होता ऑडिशन द्यायला आणि तो अस्वस्थ होता कारण त्याला म्हणावा तितका रोल त्या नाटकात मिळाला नाही. तर तो सरांकडून म्हणाला की असं असं झालंय. तर तो सरांनी त्याला इतकं सुंदर उत्तर दिलं की ते म्हणाले की हे तुला मी सांगतो, तू एकदा विंगेतनं स्टेजवर गेलास तर तुझं असणं म्हणजे एक मिनिटाचं असेल, एक सेकंदाचं असेल, 10 मिनिटाचं असेल, तू विंगेतून स्टेजवर गेलास की तिथे तुझं असणं तुला साजरं करता आलं पाहिजे. ते इतकं सुंदर वाक्य ते आजपर्यंत माझ्या लक्षात राहिलं की तुमचं असणं ते कुठल्याही स्वरूपातलं असेल ते तुम्हाला साजरं करता आलं पाहिजे. अतुल पेठेंबरोबर मी बरीच नाटकं केली आहेत आणि त्याची जी नाटकाविषयीची जी आसक्ती आहे, जी धडपड आहे, ते तळमळ आहे आणि त्यातलं जी शिस्त आहे ती शिस्त आयुष्यभर तुम्हाला पुढे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडते. त्यामुळे त्याच्याबरोबरचा माझा प्रवास हे खूप महत्त्वाचा आहे. आलोकबरोबर मी खूप नाटक केली आहेत, तो खूप समवयीन समकालीन
1: आलोक राजवाडे,
0: आलोक राजवाडे तो त्या पद्धतीनं विचार करणारा, जगणारा आणि त्याच्या नाटकातनं व्यक्त होणारा माणूस आहे. आलोकबरोबर मीही खूप गोष्टी त्याच्याकडे बघून शिकलेलो आहे कारण जे मी जो विचार मी सहजपणे करू शकत नाही दिग्दर्शकाचे तुम्हाला त्याची दिशा दाखवतात आणि तुम्ही त्याप्रकारे विचार करायला लागता, जगायला सुरुवात करता. पर्ण पेठेबरोबर आत्ता मी काम केलं आहे. सो ती ज्या प्रकारे माणसांना धरून ठेवून ज्या पद्धतीनं हिरिरीनी गोष्टी करते, ज्या पद्धतीने लावून धरून ती गोष्टी करते, तर ती गोष्ट पण सातत्यानं करत राहणं हे बघून शिकण्यासारखं आहे. असे वेगवेगळे पद्धतीचे डिरेक्टर मित्र अनुपम बरोबर आत्ता काम केले की त्याच्यातला पण तो साधेपणा आहे, साधं जगणं आणि कामातनंही तुम्ही तसं व्यक्त होता येतं हे अनुपमकडनं मला खूप घेण्यासारखं आहे.
1: आणि प्रत्येक नाटक करून तुम्ही अधिकाधिक समृद्ध होत असता त्या अनुभवानी.
0: करेक्ट करेक्ट.
1: आशिष, रंगांची साथ अशीच सोबत राहू आणि त्यातनं तुला निरनिराळ्या वाटा सापडूत आणि गांभीर्याने एखाद्या गोष्टीकडे लक्षपूर्वक तो आपला व्यवसाय म्हणून निवडणं आणि त्यातनं काहीतरी चांगलं प्रेक्षकांसाठी सादर होणं हे फार महत्वाचं. नाटक सिनेमामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा यांचा भाग, सहभाग फार महत्वाचा आणि तो तुझ्या कामामुळे अधोरेखित झाला असं म्हणावं असं वाटतं. आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

0: आमच्या साथ संवाद या क्रिकेट मालिकेअंतर्गत रंगभूषाकार वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य केलं होतं वैशाली जाधव यांनी. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत्या पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3:01 होत आहेत.
1: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करणार आहोत देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. आजच्या या कार्यक्रमात गवत ही कथा आपण ऐकणार आहोत. लेखक आहेत दमा मिराजदार, वाचक स्वर आहे प्रसाद कुलकर्णी यांचा, सादरकर्ते आहेत नीलिमा पटवर्धन. ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 30 41 42.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची मिराजदारी या कथा संग्रहातली गवत हीच कथा आज आपण ऐकणार आहोत. हा कथासंग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला. मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत. ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं. तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची कथा गवत. रात्रभर पाऊस पडून पहाटे पहाटे थांबला होता. आता आभाळ निवळलं होतं, सकाळ उजाडली होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला होता. हवेत गारठा होता, गार वाऱ्याच्या झुळकी मध्येच अंगावर येऊन काटा फुलत होता. बाहेर रस्त्यावर सगळीकडे चिखल झालेला होता आणि गढूळ पाण्याची डबकी ठिकठिकाणी साठलेली होती. घराच्या उंबऱ्यावर बसून बापू उगच बाहेरची गंमत पाहत होता. नुसतं धोतर नेसून उघड्या अंगाने बसलेला होता. त्याच्या छातीवर, पाठीवर, दंडावर, कानात केसच केस होते, त्यामुळे तो एखाद्या अस्वलासारखा दिसत होता. काहीतरी चाळा करत उगच इकडे तिकडे पाहत होता. थोड्या वेळाने बाबू रस्त्याने चाललेला त्याला दिसला. तेव्हा बापूला एकदम आठवलं. त्याने उगच थोडासा विचार केला आणि मग एकदम हाक मारली, ए बाबू. रामाचा तरणा ताठा पोरगा बाबू आपल्याच नादात भराभर चाललेला होता. त्याचा आजूबाजूला लक्ष नव्हतं, त्यामुळे बापूने हाक मारल्यावर तो दचकला. जागच्या जागी थांबून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तेव्हा घराच्या उंबऱ्यावर बसून खाली पायऱ्यांवर पाय सोडलेला बापू त्याला दिसला. त्याला आश्चर्य वाटलं, आज इतक्या सकाळी सकाळी याला आपली आठवण कशी काय झाली. चार पावलं चालून तो घरासमोर येऊन उभा राहिला. उजवा हात कपाळाकडे नेऊन म्हणाला, आ राम राम, मला हाका मारल्या जणू. बापूंनी मान हलवली, खुणेनीच होय म्हणून सांगितलं. काय काम होतं का? काय काम होतं? हां थांब सांगतो, असं म्हणून बापू थांबला. विचार करत होता आपलं काम कशा रीतीने सांगावं म्हणजे ते फायदेशीर ठरेल. या पावसाळ्यात त्याची बरीच आपदा झाली होती. घर सारखं गळत होतं, पाऊस काळ फारसा होणार नाही या कल्पनेनी त्यांनी गाडी तशीच पुढे रेटली होती. पण यंदा पावसाने भलताच नेट धरला होता. एक दोन दिवसांनी गडी घो घो करून कोसळत होता, रात्र भर पडत होता, घर सारखं गळत होतं आणि बापूच्या घराला झोपायची पंचाईत पडत होती. घरभर जमीन ओली झाली होती आणि तिला पोपडे येत होते. झोपायला एक कणखर कोरडी जागाही राहत नव्हती. काल रात्री तर पावसाने भलताच गोंधळ उडवून दिला. सगळ्या घरातून धारा वाहिल्या आणि माणसांना रात्रभर जागरण घडलं. खरं म्हणजे यापूर्वीच घराची दुरुस्ती करायला पाहिजे होती. माळवदावर

चिकार गवत माजलं होतं ते काढून वर नवी पेंट टाकायला पाहिजे होती, म्हणजे मग घर गळणार नाही. करू करू म्हणून इतके दिवस गाडी ढकलली, पण आता ते लवकर करायला पाहिजे होतं, नाहीतर आणखीन किती त्रास होईल हे सांगता येणार नव्हतं. बापूच्या डोक्यात इतका सगळा विचार पक्का झाला होता, त्यासाठीच तो सकाळपासून कुणाची तरी वाट पाहत होता. म्हणून बाबूंनी विचारल्यावर तो म्हणाला, काम म्हणजे असं होतं. काय? नाही, अरे माळवदावर गवत माजलं आहे फार, ते काढायचंय. काढतोस का? बाबूंनी हे ऐकल्यावर चेहरा जरा वाकडाच केला, तोंडावर स्पष्ट नाखुशी दाखवली. आणखीन काय? नाही आणखीन काय नाही यार, एवढंच काम आहे. नाही जमायचं मग. एवढं बोलून बाबू ताठपणाने चालायला लागला आणि त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. बापू आश्चर्याने ओरडून म्हणाला, अरे काय झालं? आणि नग मला. बाबू नुसताच हात पाठीमागे करून म्हणाला,

विचारल्यावर तो म्हणाला, काम म्हणजे असं होतं काय? नाही अरे, माळवदावर गवत माजलंय फार, ते काढायचंय. काढतोस का? बाबूंनी हे ऐकल्यावर चेहरा जरा वाकडाच केला, तोंडावर स्पष्ट नाखुशी दाखवली. आणखीन काय? नाही आणखीन काय नाही यार, एवढंच काम आहे. नाही जमायचं मग. एवढं बोलून बाबू ताठपणाने चालायला लागला आणि त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. बापू आश्चर्याने ओरडून म्हणाला, अरे काय झालं? आणि नग मला. बाबू नुसताच हात पाठीमागे करून म्हणाला, का का? चालता चालताच थांबून बाबू म्हणाला, अबो कोण असलं काम करतो आणि काय मिळायचं यात ना? त्यापरीच रोजगारावर गेलो तर कुठं रुपये दोन रुपये मिळतील की? आणि हे बोलून तो सरळ पुढे चालू लागला, लांब गेला. बापूंनी पण मग त्याला हाक मारलीच नाही. रुपया दोन रुपयांची भाषा ऐकल्यावर बापू हबकलाच होता. त्याचा एकंदर बेत असा होता की कुणाला तरी जेवायला घालावं, दोन भाकऱ्या द्याव्यात आणि काम करून घ्यावं. एक दिवसाचं तर काम आहे, त्याला यापेक्षा जास्ती देण्याचं कारण काय? असल्या कामाला रुपये दोन रुपये द्यायला लागलो म्हणजे आपलं दिवाळच निघेल. म्हणून मग बाबूला त्यांनी पुन्हा हाक मारलीच नाही. काय बघा काय दिवस आलेत, असं मनाशी पुटपुटत तो तिथेच बसून राहिला. आणखीन कुणी भेटतोय का म्हणून वाट पाहायला लागला. असा तासभर गेला. गावातलं कुणी कुणी रस्त्यांनी आलं गेलं. बापूच्या घरापाशी थांबून चार दोन जणांनी गप्पा हांडल्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्याचा निरोप घेतला. डबक्यातून पाय घालत आणि पाणी उडवत पोरं शाळेत गेली, पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन बाया माणसं गेली, पण गवत काढील असं बापूला कोणी भेटलं नाही. तासाभराने विरुद्ध बाजूने बाबू परत आला. बापूंनी त्याला पाहिलं, पण त्याला त्याच्या त्या उर्मटपणाचा इतका राग आला होता की तो काही बोललाच नाही. बाबूला फिरून हाकही मारली नाही, पण बाबू चालत आला आणि एकाएकी बापूच्या घरासमोर उभा राहिला. बापूला मोठं आश्चर्य वाटलं, का रेले का आलास पुन्हा? माळवदाकडे दृष्टी लावून बाबू रुक्षपणाने म्हणाला, गवत तर दावा किती आहे बघू. गड्याला रोजगार मिळाला नसावा हे बापूच्या ध्यानात आलं. बरी जिरली. हा त्यात काय लेखा दावायचं? हा माळवदं कधी बघितलं नाही का आमचं? अहो दावा तर खरं. चल बाबा चल. बापू खुशीने उठला. दरवाजा मागच्या दगडी जेनेनी दोघंही वरती गेले. माळवदावर उभं राहून गवताकडे पाहू लागले. गवत खरोखरच फार माजलं होतं. जिन्याच्या दरवाजापासून तो कडेच्या कुंभीपर्यंत गुडघाभर उंचीचं गवत एकसारखं सगळीकडे पसरलेलं होतं. जिकडे तिकडे नुसती खेचाखेच झालेली होती. पाय ठेवायला म्हणून कुठे बोटभर जागा राहिली नव्हती. रात्रीच्या पावसाने ओलं कच्च झालेलं होतं आणि रान गवताचा उग्रवास नाकाला जाणवत होता. घराच्या शेवटापर्यंत नजर टाकून बाबू म्हणाला, आगाय आय आय, लय गाजपान झालंय की ओ बापू. बापूंनी उपरुधानी मान हलवली. तर ते लय गाजपान झाले नाही? काय सांगतोस मर्दा, अरे काय गवताचं बी पेरलं होतं असं वाटतंय का तुला? अहो पाऊस काळ काय झाला या सालाला, समधीकडंच गवत झाले. हे बघ, उगीच घोळ घालू नकोस. काढणार का नाही बोल. रिकामेपणी कशासाठी कटकट करतोयस? बाबूंनी मान हलवून निश्चय दाखवला. हा काढतो, एक रुपया द्या. एक रुपया? 16 आणे? अरे काय बोलतोस तू? अहो जास्त नाही सांगत बापू. हा तर कमीच झाले नाही का? हा अरे मेहरबानीच केलीस आमच्यावर बाबा. अहो रुपया खाली परवडत नाही मला. नाही परवडत तर राहू दे, कुणी ओझं दिलं नाही तुझ्या डोक्यावर. असं म्हणून बापूंनी बोलणं तिथेच तोडलं. मागे वळून तो सरळ खाली आला. त्याच्या मागोमाग बाबूही मुकाट्यानी जिना उतरला. एक रुपया देणं कसं वाजवी आहे हे तो सारखी बडबड करून सांगू लागला. वास्तविक हे एका गळ्याचं दोन रोजगाराचं काम आहे, पण आपण एका दिवसात ते कसं करून टाकू हेही सांगत होता. माळवदावर एक काळी राहू देणार नाही, पण एक रुपया मात्र मिळालाच पाहिजे. त्याच्या आत काम करणं आपल्याला परवडत नाही, या गोष्टी त्यांनी पुन्हा पुन्हा बापूला ऐकवल्या. पण बापू मुळीच बदला नाही. त्रासिक मुद्रा करून तो म्हणाला, हे बघ नाही ना परवडत तुला, कुणी बळजबरी केली आहे? जाऊ दे जा तू. बाबू जाण्यासाठी वळत म्हणाला, मग काय द्यावं म्हणता? आता त्याची तुला काय पंचायत? हा तुला परवडत नाही ना रुपयाखाली,

0: तू जा ना बाबा।
1: अहो पर सांगताल तर खरं।
0: बापूचं मनात सगळं ठरलेलं होतं, पण वरकरणी त्याने उगचच विचार केल्यासारखं दाखवलं। वर तोंड करून माळोद्यावरल्या गवताचा पुन्हा एकदा आदमास घेतला, जीभ थोडी बाहेर काढून दोन्ही ओठ दाबत तो म्हणाला, हे बघ काय माहिती का गड्या, दुपारची भाकरी देईन, इथं खायची आणि काम करायचं, संध्याकाळच्याला जाताना चार आणि कमरेला लावून जायचं काय। बाबू चिडला, रागारागाने हातवारी करून म्हणाला, चार आणत का काय काय, चार आणत काय, कोण काम करतंय काय, हा नग मला असला पाळता धंदा कोणी सांगितलंय, अरे नको की करूस, हा एवढा इस्टूर फाकडायस तर आलास कशाला मग परत। बापूचं हे बोलणं बाबूला फार लागलं, रागारागाने बापूकडे पाहून तो वळला, काही न बोलता मुकाट्याने दाराबाहेर पडला। आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट। पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया, अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: संपर्क 89 29 30 41 42।
0: स्वयंपाकघराच्या दारावर हात ठेवून बापूची बायको उभी होती, या दोघांचंही भाषण ऐकत होती। बाबू दाराबाहेर पडून निघून गेल्यावर ती म्हणाली,
1: आ का घालवलं त्याला, आणखीन चार दोन आणि कमी जास्त करायचे, देऊन टाकायचं काम।
0: बापू बायकोकडे तिची कीव आल्यासारखा बघायला लागला। झालं बोललीस तरी म्हटलं, अजून तुझा आवाज कसा काय आला नाही, आपण कामं लांबणीवर का टाकायला लागलात, चट डिशी घ्यायचं गवत काढून पेन टाकायची। अगं गवत उद्या चालास निघतंय, त्याची काळजी करू नको।
1: आणि कोण काढतंय?
0: हा बाबूच काढतोय बघ। बायकोनी मान हलवली, मतभेद दाखवला, मला नाही वाटत येईल म्हणून। अगं पाया पडत येतोय तो, तू थांब जरा गंमत बघ। एवढं बोलून बापू हल्ला। आपली सकाळची आंघोळ या गडबडीत तशीच राहिली हे त्याच्या ध्यानात आलं। लांब टांगा टाकत तो ओसरीवरून परस दारात गेला। आडावर बसून त्यांनी पोऱ्यांनी पाणी काढलं, दगडी डोंड पाण्याने भरला, मग आरामशीर दगडी फरशीवर बसून त्यांनी चार तांबे अंगावर ओतून घेतले। हळूहळू ऊन झालं, कडक तापलं, सूर्य डोक्यावर आला आणि पुढे सरकला। उकाडा चांगलाच वाटायला लागला होता, संध्याकाळी पुन्हा पाऊस येईल की काय अशी धास्ती वाटावी इतका उकाडा वाढला। वारा बंद झाला, आभाळ हळूहळू गोळा व्हायला लागलं, त्याचा निळा रंग बदलून काळा होऊ लागला। सूर्य झाकला गेला, उन्हं कमी होऊन अंधारल्यासारखं झालं आणि दिवस लवकर संपुष्टात आल्यासारखं उगचच वाटायला लागलं। बापूची आंघोळ, देवपूजा, जेवण या सगळ्या गोष्टी केव्हाच आटोपलेल्या होत्या। तास दोन तास झोप झालेली होती। उठून चूळ भरून तो दात कोरण्यानी दातातली घाण टोकरत बसलेला होता। आता काय नेमकं करावं याचा विचार करत होता। एवढ्यात बायकोनी हाक मारली आणि मग खोलीत येऊन सांगितलं, अहो बाबू आलाय बघा बाहेर। बापूंनी चट दिशी बायकोकडे अशा दृष्टीने पाहिलं की बायको उमजली। बघ मी तुला काय सांगत होतो, म्हणालो तसंच झालं की नाही, इतका सगळा अर्थ त्या दृष्टीत होता। केव्हा आलाय?
1: आत्ताच।
0: कुठे बसलाय?
1: अंगणात।
0: आलोच थांब, असं म्हणून बापूंनी आळोखे पिळोखे दिले आणि मग तो उठला आणि अंगणात गेला। बापू अंगणातल्या पायरीवर बसून राहिला होता, त्याचं तोंड उतरलेलं होतं, मान खाली घालून तो हाताच्या बोटांनी दोन दगडांमधली माती टोकरत बसलेला होता। बापूची चाहू लागल्यावर त्यांनी मान वर केली, चेहरा न ढवळता बापू सहज सुरात म्हणाला, का रे बाबू, हा का लावतास? बाजूनी त्याच्या निराश दृष्टीकडे त्यांनी पाहिलेलं होतं। सकाळच्या खडखडीत बोलण्याचा तापट मुद्रेचा आता त्याच्या तोंडावर पत्ताही नव्हता आणि आता त्याचं तोंड काळवणलेलं होतं, डोळ्यात तेज नव्हतं। पराभूत आवाजात तो बोलला,
1: देऊन टाका की मालक तेवढं काम, हा करून टाकतो आत्ताच्याला।
0: बापूंनी चिडल्यासारखं केलं, अरे आत्ताच्याला काय करणार तू, दिवस बुडत आला पार, आता विचारायला आलास होय।

0: अहो जेवढं होईल तेवढं करतो ना आता, बाकीचं उद्या सकाळच्याला करतो की मग काय आहे.
1: बर, काय घेणार आहेस तू मग? बाबूंनी डोक्याच्या पाठीमागे हात नेऊन डोकं खाजवलं. काय तुम्ही सांगताल तसं, भाकरी द्या आणि वर काय चार आठाने द्याल ते द्याल. बापूंनी कपाळाला आठ्या घातल्या. तरा तरा अंगणात येऊन त्यांनी दारातून आत शिरू पाहणारी कुणाची तरी शेळी थर थर करून हाकलली. तिला दाराबाहेर काढून तो परत आला आणि मग खणखणीत आवाजात म्हणाला, आत्ता तुला शहाणपणा सुचला ना, आभाळ केवढं भरून आलंय बघ. आपल्या शहाणपणाचा आणि आभाळ भरून येण्याचा काय संबंध हे बाबूला काही कळलं नाही. तो बापूकडे बघतच राहिला, काही न बोलता बघत राहिला. बापूंनी एकदा उत्तराच्या अपेक्षेने बाबूकडे पाहिलं, पण बाबू काहीच बोलला नाही, तसाच गपचूप बसून राहिला. हे बघून आता बापूला आणखीन जोर चढला. आरडाओरडा हातवारे करत तो म्हणाला, लेका अरे आज पाऊस आला आणि पुन्हा घर गळलं, तू नुकसानी कोण भरून देणार माझी? हां, वेळेवर हो म्हणाला असतास ना तर आत्तापर्यंत गवत काढून झालं नसतं का? एवना पेन टाकून मोकळा झालो असतो मी. तुम्हाला ना खरोखर लोकांच्या नुकसानीची काही किंमतच नाही. बापूंनी मग असा भडीमार केला की बाबूला काही अक्षर बोलताच आलं नाही. एखाद्या चोरासारखा तो गप्प बसून राहिला आणि शेवटी म्हणाला, अहो चुकी झाली बापू माझी, मग आहे का? तुझी चुकी झाली पण मला केवढ्याला पडली ती? अहो कबूल आहे की मी कुठं नाही म्हणतोय, पण आता द्या की. बापूंनी मान हलवली आणि नकार दर्शवला. हे बघ बाबू, आता चारा ठाणे बिणे काही देणार नाही तुला, सांगून ठेवतो. एक पैसा मिळायचा नाही. तसं भाकरी बारी काम करणार नसलास तर कर, नाहीतर मला भानगडच नको तुझी, दुसरा कोणीही बघीन मी. बाबू हतबुद्धच झाला, काय बोलावे त्याला कळेच ना. चेहऱ्यावर दीनवाणीपणा आणून तो किंद्र्या आवाजात म्हणाला, अहो आता असं का करता हो? हा सकाळच्याला तुम्ही मला चार आण. सकाळचं सकाळी गेलं, आता त्याची भाषा पुन्हा काढायची नाही. आण मग काय? बापूंनी बेफिकीरपणाने सांगितलं, हे बघ वाटलं भाकरीवारीवर काम करावं तर कर, नाहीतर चालू लाग. कळलं? बापूचं हे बोलणं ऐकून बाबूला तिरिमिरीच आली, त्याच्या डोक्याचा भडका उडाला. काही न बोलता तो पुन्हा उठला आणि जाता जाता म्हणाला, आता ना पुण्यांदा मी यायचाच नाही. मागणं म्हणताल तुम्ही, काही म्हणत नाही बिणत नाही, जा. बाबूंनी पुन्हा एकदा बापूकडे पाहिलं, पण बापू मख्खासारखा तसाच उभा होता. मग बाबूंनी मान खाली घातली आणि पुन्हा मागे न वळता तो भराभरा निघून गेला. दाराबाहेर पडून दिसेनासा झाला. बायको दाराशी पुन्हा येऊन म्हणाली, अहो काय मांडले तुम्ही हे, गवत काढायचं नाहीये का? उगच काय चालवण्या दाखवताय त्या गरीबाला? बापू पायऱ्या चढून ओसरीवर आला आणि म्हणाला, चालवण्या कशाबद्दल, गवत काढायचंय ना. आणि मग हे असं का? चांगला कबूल झाला होता ना चाराण्यांवर, तर द्यायचं सोडलं आणि? तुला कळत नाही, तू थांब जरा. असं म्हणून बापूंनी ओसरीवरच्या खुंटीवर अडकवलेला मळका सदरा घातला आणि स्वतःच्या अंगात अडकवला. डोक्याला काळी टोपी चढवली, धोतराच्या निऱ्या घातल्या आणि त्यात नीट नेटक्या केल्या. मग बायकोला म्हणाला, जरा जाऊन येतो का बाहेर, देशमुखांकडनं जाऊन येतो. आणि लगबगिनी बाहेर पडला. बापू परत घरी आला त्यावेळी बरीच रात्र झालेली होती. जिकडे तिकडे अंधार गुडूप होऊन गेला होता. माणसं केव्हाच घरोघर आलेली होती. जेवणी खाणे आटोपून निवांतपणे इकडच्या तिकडच्या गप्पा करत होती. आभाळ आता चांगलंच भरलं होतं. मधून मधून गार वारं वाहत होतं. एखादा थेंब टप दिशी खाली पडत होता. नेहमीप्रमाणे बापू उशीर करून परत आला. घटकाभर निवांत बसून मग त्याने हातपाय धुतले, जेवण आटोपलं, ओसरीवर येऊन कंदिलाच्या उजेडात पान खाल्लं आणि तंबाखूची चिमूट तोंडात टाकली. तेवढ्यात उघड्या दरवाजापाशी खडबड झाली, कुणाचे तरी पाय वाजले. बापूंनी कानोसा घेतला आणि मग विचारलं, कोण आहे रे? आणि कंदील वर करून त्यांनी बघितलं. मी आईजी, असं म्हणून दरवाजातून मान खाली घालून बाबू हळूहळू चालत अंगणात आलेला होता. मुकाट्याने येऊन पायरीवर बसला. बापू थंडपणे म्हणाला, का रे बाबू, का आलास? अंधारात तोंड दिसलं नाही पण निर्जीव आवाजात शब्द आले. गवत काढतो जी मी. काढ की? मी कुठे नाही म्हणतोय, पण पैसा मिळायचा नाही. असलं कबूल तर काढ, असलं कबूल तर काढ.

0: कबूल आहे. बाबूचं हे उत्तर ऐकून बापू आता खुश झाला. मग बघ उद्याच्या लई ये, हां सकाळ दरनं कामाला लाग.
1: हा वय येतो की.
0: एवढं बोलून बाबू थांबला, मग उठून उभा राहिला, बापूकडे उगाच पाहत राहिला. काय रे का थांबलायस आता? बापूचा हा प्रश्न ऐकून बाबू एकदम हल्ला, दोन पायऱ्या चढून वर आला, खाली बसला आणि एकाएकी कळवळून म्हणाला,
1: आता उद्याची भाकरी तरी आजच्या द्या की, अहो सकाळ धरणं पोटात काय नाही हो.
2: श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची मिराजदारी या कथासंग्रहातली गवत ही कथा आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून.

रसिक हो, आज जैवविविधता दिन आहे. जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. पृथ्वीवरील सर्व प्रकारचे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, त्यांच्या जाती, त्यांच्या जीवनशैली आणि परिसंस्था यांचं एकत्रित अस्तित्व म्हणजेच परस्पर संबंधांमुळे तयार होणारी संपूर्ण नैसर्गिक साखळी. याच अनुषंगानं आमचं हे निवेदन आता ऐका. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचीही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: रसिक हो, आता आमच्या कार्यक्रमांबद्दलची काही निवेदन आहे का?
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का? किती

0: सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचले या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन याविषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमांबद्दलची काही निवेदनं आताच आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: रसिक हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुन्हा आय केअर सांज धारा, हा मिश्र मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: रसिक हो, कडक उन्हात अचानक आलेला सुखद पाऊस मनाला मोहून टाकतो. थंडगार वाऱ्याची झुळूक, वातावरणाला गारवा आणि मातीचा दरवळणारा सुगंध सगळीकडे ताजेपणा निर्माण करतो. उन्हाच्या त्रासातून दिलासा देणारा पाऊस निसर्गाची सुंदर भेट वाटतो. त्याच निमित्तानं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली ही आपली पहिली गीतरचना ऐकूया.

पुढचं पावसाळी गीत मंगेश पाडगावकर यांचं, सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातलं हे गीत, संगीत आहे शंकणी नील यांचं, ऐकूया.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणे गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

श्रोते हो, या गीताचे स्वर आहेत आदिती शेखर कुलकर्णी आणि अनुरती शेखर कुलकर्णी यांचे, आणि या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत डॉक्टर शेखर कुलकर्णी।

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 940 598 93 75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
3: सावरखेड एक गाव ह्या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांच्या स्वरातलं दासू यांचं हे गीत संगीत अजय

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झालीये,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: आणि याबरोबरच पुन्हा आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: संध्याकाळचे

0: 6 वाजत आहेत. जाणून घेणार आहोत पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहर आणि परिसराला आज दुपारनंतर गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह आलेल्या पावसानं झोडपून काढलं. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. उद्या तापमानात काहीशी वाढ अपेक्षित असून संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. दरम्यान पुणे शहरात पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्यानं घटत आहे. सध्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या 4 धरणांमध्ये मिळून केवळ 7.5 TMC म्हणजेच सुमारे 25% पाणीसाठा शिल्लक आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा पूर्णपणे शून्यावर पोहोचला असून टेमघर धरण पूर्णतः रिकामं झालं आहे. त्यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. वेळेत योग्य नियोजन न झाल्यास पुणे शहरासह परिसरात गंभीर पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागानं नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक आज निवडणूक आयोगानं जाहीर केलं. याबरोबरच महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तमिळनाडूमध्ये खासदार CV षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती, नालेसफाई आदी कामं खोळंबली आहेत. पुढील 1.5 महिन्यांच्या कालावधीत कोणतेही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्यानं महापालिकेचा कारभार ठप्प झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. जुलै महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पुण्यात आगमन होत आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी लागणाऱ्या कामांसाठी स्थायी समितीची परवानगी मिळावी अशी विनंती प्रशासनानं केली आहे. पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत असणाऱ्या वस्तू सेवा कर अर्थात GST अनुदानात राज्य सरकारनं यावर्षी सुमारे 17 कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेला GST पोटी दरमहा 242.50 कोटी रुपये मिळणार आहेत. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवं वाहनतळ धोरण तयार करण्यात येत असून लवकरच संपूर्ण शहरासाठी सुधारित पे अँड पार्क धोरण लागू करण्यात येणार आहे. हे नवीन धोरण 3 टप्प्यात राबवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील वर्दळीच्या भागांमध्ये हे धोरण लागू केलं जाणार असून त्यानंतर वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असलेल्या परिसरांमध्ये आणि 3रा टप्प्यात विकासकामं पूर्ण झालेल्या रस्त्यांवर हे धोरण लागू करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना अधिक मोकळे आणि सुरक्षित पदपथ उपलब्ध व्हावेत यासाठी हे धोरण महत्वाचं असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. पुणे शहरात विविध मेट्रो मार्गांचं काम सध्या वेगानं सुरू आहे. मेट्रो बांधकामांमुळे काही भागांमध्ये वाहतूक आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. सध्या मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू असल्यामुळे PMP कात्रज पोलीस चौकीजवळील बस थांबा तात्पुरता स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे कात्रज परिसरातून PMP बसनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही काळ नव्या ठिकाणांवरून बस पकडावी लागणार आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना जाहीर झाला आहे. उद्या शनिवारी 23 मे रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. अभिनेत्री सुहास जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. रोख 21,000 रुपये, गांधी टोपी, उपर्ण आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्यानं समाविष्ट झालेल्या तसंच पूर्वीपासून महापालिका क्षेत्रात असलेल्या काही गावांमध्ये स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी उभारण्यास स्थानिक ग्रामस्थांकडून होत असलेल्या विरोधामुळे गॅसदाहिनी उभारण्याची

0: कामं रखडली आहेत. संबंधित परिसरातील स्मशानभूमींमध्ये आधुनिक दहन सुविधा नसल्यानं नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणावं लागत असल्यानं इथला ताण सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: पुणे वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. 6:05 आणि 31 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू

मंडळी, आठवला का हा चित्रपट? अगदी बरोबर, 1976 साली प्रदर्शित झालेला वसंत जोगळेकर दिग्दर्शित गूढ आणि सस्पेन्स थ्रिलर असा मराठी चित्रपट हा खेळ सावल्यांचा. याची कथा होती सुमती गुप्ते जोगळेकर यांची, तर पटकथा आणि संवाद लिहिले होते मधुसूदन कालेलकर यांनी. चित्रपटाला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गायक होते आशा भोसले, हेमंत कुमार, महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल. कलाकार होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, आशा काळे, अशोक कुमार, अशोक कुमार, राजा गोसावी, लालन सारंग, जयराम कुलकर्णी. अहो, अशा तगड्या टीमला घेऊन हा चित्रपट बनवला गेला. त्यातली गाणी पण प्रचंड लोकप्रिय झाली आणि या सगळ्यांना कॅमेराच्या लेन्समधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सिनेमॅटोग्राफर मनोहर आचार्य यांनी. आता ऐकूयात याच चित्रपटातलं अजून एक लोकप्रिय गाणं.

0: मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 42. नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, त्यावेळी मराठी चित्रपटांमध्ये हॉरर विषय हाताळले गेले नसल्यामुळे हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची भरपूर पसंती मिळाली. वसंत जोगळेकर यांच्या अनुभवी दिग्दर्शनामुळे रहस्याचा शेवटचा उलगडा चित्रपटात होईपर्यंत प्रेक्षक खिळवून ठेवले गेले. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाजलेलं शीर्षक गीत.

0: या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: रसिक हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून.

0: 6:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतोत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 8888 5600 00 1.
5: दशरथ पुजारी यांच्या संगीत निर्देशनातलं रमेश अणावकर यांचं हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: मॅन।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।

0: अरुण दाते यांच्या स्वरातलं शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: कार्यक्रमातलं पुढचं गीत ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं हे गीत आहे।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत रामदास कामत यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आणि या गीताबरोबरच आम्ही हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: रसिक हो, पावणे सात वाजत आहेत. आता ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 40वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 40वा श्लोक। आजच्या श्लोकात ज्ञानयुक्त कर्म केल्यावर आचरणात आणायचा कर्मयोग किती श्रेष्ठ आहे याविषयीचा उपदेश भगवंत करतात। या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे आहे, या कर्मयोग बुद्धींनी आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही आणि त्यात दोषही उत्पन्न होत नाहीत, आणि कर्मयोगाचं अल्प देखील आचरण जन्ममरणरूपी महाभयापासून मनुष्याला मुक्त करतं। माऊलींनी या श्लोकाला ओवीबद्ध करताना म्हटलंय, तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत कर्मधारे राहाटिजे, परी कर्मफळच निरीक्षजे जैसा मंत्रज्ञू न बाधिजे भूतबाधा। बुद्धियोगात ज्ञानयोगानी प्राप्त होणारी स्थितीही कायम राहते। बुद्धियोग रूपी सद्बुद्धी पूर्ण प्राप्त झाली असताही असलेली कर्मबंध रूपी उपाधी बाधू शकत नाही। या गीता श्लोकाचा भावानुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, न बुडे येथ आरंभ न घडे विपरीतही, जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी। स्वल्प अल्प असं काहीही पुण्य जोडलेलं असेल, सत्कर्म केलेलं असेल, तेव्हा काहीच कमी पडत नाही। सर्व प्रकारच्या भयापासून माणूस मुक्त होतो। लोकमान्य टिळकांनी या श्लोकावर भाष्य करताना म्हटलंय, कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धी मिळाली नाही तरी केलेलं कर्म फुकट न जाता पुढल्या जन्मांमध्ये ते उपयोगी पडतं, आणि जन्मोजन्म अशी भर पडत जाऊन अखेर केव्हा ना केव्हा तरी खरी सद्गती मिळते। गीता वाचस्पती भिडे शास्त्री यांनी या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हटलंय, यात कर्मयोगात अनुक्रमाचा पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही। या धर्माचा कर्मयोगाचा थोडा अंश देखील मोठ्या भयापासून संरक्षित करतो। आजच्या श्लोकाचं विवरण करायचं झालं तर या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभलेल्या कार्याचा अर्थात बीजाचा नाश होत नाही। यामध्ये निष्काम भावानी कर्म केलेलं असल्याने मर्यादित कर्मफलाचा दोष येथे उत्पन्न होत नाही। तेव्हा या निष्काम कर्माचं म्हणजे या कर्मयोगाचं या धर्माचं अल्प आचरणही जन्म मृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करतं। म्हणून हा कर्मयोग समजून घ्यावा असा आग्रह भगवंत करतायत। याप्रमाणे थोडं तरी आचरण आपल्याकडून घडावं असं भगवंत सुचवतायत। याचं बीज रुजवा, हे बीज कधीही नष्ट होत नाही। या जड प्रकृतीकडे या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता नसते, किंवा ते सत्य पूर्णपणे नष्ट करण्याचं कसलं शस्त्रही तिच्या जवळ नसतं। प्रकृती त्यावर आवरण घालू शकते किंवा थोडी अडवणूक करू शकते, पण आरंभ केलेल्या कर्माला नष्ट करू शकत नाही। समत्वानी केलं तर त्याचं पुण्यात्मक किंवा पापात्मक बंधन निर्माण होत नाही, अशा पद्धतीने केलेल्या कर्माचा नाश होत नाही आणि त्या कर्मानी दोषही निर्माण होत नाही। यज्ञादी सकाम कर्मांचा नाश होणं आणि त्यात विघ्न येणं हे शक्य आहे। म्हणून ज्या कार्यात जय पराजयादी सकामतेचा लवलेशही नसतो ते कार्य काही कारणांनी थांबलं तरी त्याचा नाश होत नाही। हा श्लोक समजून घ्यायचा तर नेहाभिक्रम नाशोस्ती म्हणजे याच्या आरंभाचा

ही नाश होत नाही, प्रत्यवायोन विद्यते, म्हणजे याच्या अनुष्ठानाचं उलट फळही मिळत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, म्हणजे याचं थोडंसंही अनुष्ठान जन्ममरण रूपी महान भयापासून रक्षण करतं. आधी आपण समत्वाचं महत्व समजून घेतलं. या श्लोकात भगवंत सांगतायत की समत्वाचा किंवा त्या विचाराचा केवळ आरंभ झाला किंवा ते प्राप्त करण्याविषयीची समजून घेण्याविषयीची जिज्ञासा झाली तरी या आरंभाचा कधी नाश होत नाही, कारण अविनाशाचा उद्देश अविनाशीच असतो, नाशवानाचा उद्देश नाशवानच असतो. पेरिले ते उगवते, उत्तम बीज पेरलं तर धान्य उत्तमच येणार, तसं समत्वाचा उद्देश कल्याण हा आहे, तर तो हेतू साध्य होणारच. एकदा का जीवनात आचरणात व्यवहारात समत्व आलं आणि त्यात कोणतीही उणीव राहिली तरी त्याचं उलट फळ मिळत नाही. यज्ञ दान तप आदी सकाम कर्म करून त्याचं फळ मिळतं पण ते नाशवंत असतं, पण निष्काम कर्म किंवा समत्व भावनेने एकच फळ मिळतं आणि ते म्हणजे कल्याण. जसं एखादा पांथस्थ चालता चालता वाटेत थांबला किंवा झोपला तर तो जिथून निघाला होता तिथे पुन्हा परत येत नाही, तर जिथपर्यंत तो पोहोचला तिथपर्यंतचा रस्ता मागेच राहतो. तसंच जेवढं समत्व जीवनात उतरतं त्याचा नाश होत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, म्हणजे निष्काम भाव थोडा असला तरीही सत्य आहे आणि भय महान असलं तरीही असत्य आहे. जसं मणभर कापूस असेल तर त्याला जाळण्यासाठी मणभर अग्नीची आवश्यकता नाही. कापूस एक मण असो की शंभर मण असो, त्याला जाळण्यासाठी एक ठिणगी पुरेशी आहे. कापूस स्वतः ज्वलनशील असल्याने अग्नी बरोबर जाईल. या ठिकाणी असंगता अग्नी आहे आणि संसार कापूस आहे. संसारापासून असंग होताच संसार आपोआप नष्ट होईल, कारण मुळात संसाराची सत्ता नसल्याने त्याच्याशी कधी संगत झाला नाही. या श्लोकातून काय लक्षात घ्यायचं तर अर्जुन हा अनाठायी करुणेनी व्याकुळ आहे. त्याला क्षत्रिय धर्माचा पुरुषार्थाचा विसर पडलाय. अधर्मानी वागणाऱ्यांबद्दल आत्मीयता वाटतेय. अन्यायी वर्तनाला अनाठायी क्षमा करण्याची त्याची वृत्ती जागी झाली आहे. इतरांना मारल्यानंतर होणाऱ्या परिणामांविषयी त्याला दुःख वाटतंय. अंतःकरणाचा दुबळेपणा, कच खाऊ वृत्ती यामुळे त्याला स्वत्व, स्वकर्तव्य आणि स्वतःच्या क्षमतेचा विसर पडलाय. विषादातून बाहेर काढण्यासाठी भगवंत कर्मयोगाचा विचार सांगताय. अनासक्त बुद्धीनी सतत कर्म करावं, त्याचं फळ ईश्वराला अर्पण करावं, सृष्टीचक्र सांभाळावं, कर्मात कौशल्य असावं, अपेक्षित फळ मिळालं नाही मिळालं दुसऱ्याला जास्त मिळालं या विचारांनी राग द्वेष मत्सर वाढतो. कर्मयोग म्हणजे फळाविषयी समबुद्धी असणं, मिळालं ते स्वीकारावं आणि चित्ताचं समाधान कायम ठेवावं म्हणजे योग. फळाची आशा नसली की चित्त शुद्ध होतं आणि कर्ममय जीवनात कौशल्य आपोआप येतं. चित्तशुद्धीनंतर आत्मज्ञानाची साधना सहज होते आणि देहबुद्धी नष्ट होते. आत्मज्ञानाने कर्माच्या फळाचा विचार येत नाही. कर्म पूर्ण झालं तर आनंद मिळतो, कर्म पूर्ण झालं नाही तरी दुःख वाटण्याचं कारण नाही. कर्म परमेश्वराला अर्पण केलं की ते परिपूर्णच होतं. जीवदशेत देहाशी ऐक्य असतं पण लीन झालं तर कर्मबंधन तुटतं. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली की पापपुण्य कर्मबंधन कर्मयुक्ती याचा विचार नष्ट होतो. संसाराच्या भयाची आणि जन्ममृत्यूच्या भयाची भीती नष्ट होते. ईश्वराच्या आज्ञेनुसार ईश्वरासाठी ईश्वरार्पण बुद्धीनी कर्म करणं हा कर्मयोगाचा प्राण आहे. ज्ञान वापरून कौशल्यपणाला लावून आवश्यक तो वेळ देऊन कर्म करणं ही कल्पनाच भव्य दिव्य आहे. अशा कर्मानी समाधान तृप्ती शांती स्वास्थ्य मिळतं. यातून ईश्वरासन्मुख अंतरंग साधना होते. देहाच्या बंधनातून मुक्त झालं की आपोआप साधक मृत्यूच्या भयातून मुक्त होतो. कर्म केल्याशिवाय माणसाला राहणं शक्य नाही. शेतकऱ्यालाही घरी बसणं शक्य होत नाही. शेतात पेरणी करणं, पाणी देणं, नको ते गवत काढून टाकणं, जनावरांना चारा देणं हे सगळं आनंददायी असतं. पाऊस पडेल का, पीक किती येईल, पक्षी दाणे खातील का, खळ्यात चोरी होईल का असे विचारही त्याच्या मनात येत नाहीत, कारण कर्मात तो आनंद घेतो आणि ईश्वरी योजनेनुसार कर्मसिद्धांतानुसार त्याला फळ मिळतं. आजच्या संदर्भात हा श्लोक वैयक्तिक विकास आणि मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शक आहे.
मनात फळाची कुठलीही आशा न ठेवता एखादं काम

करायला नुसती सुरुवात जरी केली तरी तो आत्मिक आनंद मिळायला सुरुवात होते. प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. अशा कामामध्ये मी पूर्ण करू शकलो नाही तर, माझे प्रयत्न वाया गेले तर, असा विचारच मनात येत नाही. कारण अशा कामाची नुसती सुरुवात हीच समाधान देणारी असते, याचे साईड इफेक्ट्स नसतात. हा श्लोक स्मॉल हॅबिट्सचं महत्व सांगतो. उदाहरणार्थ, माझ्या भोवती मी अस्वच्छता होऊ देणार नाही. एखाद्या दिव्यांग व्यक्तीला मी रस्ता क्रॉस करायला मदत करीन. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी मी दिवसातून थोडा वेळ काढून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारीन. या काही स्मॉल हॅबिट्स म्हणजे आत्मिक समाधान देणारी उदाहरणं. काहीही अपेक्षा न ठेवता अशी एखादी सवय अंगी बांधूया आणि जाता जाता निखळ आनंद मिळवूया. असा आत्मिक आनंद मिळवण्यासाठी आजच सुरुवात करायला काय हरकत आहे.

0: प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। श्री कृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 40वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर। पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात।

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM या चॅनलवरून. रसिक हो, एक निवेदन आता ऐका. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रसिक हो, 10 वाजलेत. छायागीत हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
1: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: वीको टर्मरिक.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: छायागीत हा कार्यक्रम आपण आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकत होतात। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रसिको 10:30 वाजत आहेत।

0: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मे ला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ढलती जाहिरात हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवरून आता ऐकूया.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: ये था विविध भारती का नजराना।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: रसिक हो डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमात इंद्रायणी दुधगीकरचा सस्नेह नमस्कार। रसिक हो, रात्रीच्या शांततेत गहिरे होणारे स्वर कानांपेक्षा मनाला अधिक स्पष्ट ऐकू येतात। शब्द थोडेसे मागे राहतात आणि सुरांचा संवाद सुरू होतो। आजच्या या निवांत सहप्रवासात सुरांची साथ अनुभवूया। हे जे पहिलं गीत आम्ही निवडलं आहे ते गीत एक शांत, खोल आणि भावनिक प्रेमकथा सांगतं। रात्रीच्या शांतवेळी काही हका स्पष्ट ऐकू येतात आणि त्या फक्त भावनांच्या असतात। हेमंत कुमार यांच्या स्वरातलं गुलजार यांचं हे गीत आहे, चित्रपट खामोशी।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित ठेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: रसिक हो, काही रात्री वेगळ्या नसतात, त्या नेहमीसारख्याच असतात, तरी कशी बरं, त्यात ओळखीची हुरहुर असते. ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात, आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं गुलजार यांचं हे गीत आहे, चित्रपट घर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: रसिक हो, काही संवाद उच्चारांमध्ये नसतात, ते फक्त जाणवतात. लता मंगेशकर यांच्या परिपूर्ण स्वरातलं हे आपलं पुढचं गीत आहे. कैफी आझमी यांचं चित्रपट अनुपमा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: काही रात्री अशा मजेशीर असतात की काही कारण नसताना पण लक्षात राहतात. असंच हे आपलं पुढचं गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्री मान मडारी श्री कला कुसुम.

0: आजच्या शांत सहप्रवासातल्या स्वरांना आता आपण विराम देऊया. आजच्या निवांत वेळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद आणि इंद्रायणीला हा कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. नमस्कार.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. 101 मेगाहर्ट्झवर पुन्हा आपली भेट उद्या 5:55 वाजून. जय हिंद.